पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते, स्नेह बाल आधार प्रकल्पाचे. स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 91.4.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प घनश्याम अपार्टमेंट दत्त बेकरी समोर चितळे रस्ता अहिल्यानगर.
2: नमस्कार, मी अनिल गावडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. गुड मॉर्निंग अर्थात शुभ सकाळ, सुप्रभात नगरकर. दिवसाची प्रसन्न सुरुवात झाली आहे. सकाळचे 7 वाजले, 13 जून 2024 आजची तारीख आणि सॅटरडे मॉर्निंग. आज तुम्ही ऐकताय मला अनुला नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात सर्व नगरकरांचं, सर्व श्रोत्यांचं खूप मनापासून स्वागत. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात एका प्रसन्न अशा विचाराने. खरं तर ना, आपल्या प्रत्येकाचा जो चेहरा आहे तो सतत हसरा किंवा सतत प्रसन्न जर आपण ठेवला, अगदी कुठल्याही व्यक्तीसमोर जात असताना किंवा कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टीबाबत, किंवा नेहमीच जर आपलं प्रसन्न चेहरा असेल, हसतमुख चेहरा असेल, तर समोरून येणाऱ्यासुद्धा काही पॉझिटिव्ह

0: मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग, अर्थात तो शुभ सकाळ. दिवसाला प्रसन्न आपण सुरुवात केलेली आहेच आहे, आणि त्याचबरोबर एका महत्त्वाच्या सुंदर अशा विचारांनी आणि वाचनात आलेल्या काही गोष्टींनी आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूयात, ज्या मला तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटतात. आपण ना रोजच्या या जगामध्ये, रोजच्या या जगण्यामध्ये सुख शोधत असतो. आपण प्रत्येक माणसं सुखाच्या गोष्टीकडे आकर्षित होत असतो, सुख मागून मिळत नाही किंवा सुख शोधूनही सापडत नाही. जेव्हा आपण आपल्या कृतीतून सुख दुसऱ्याला देतो ना, तेव्हा आपोआप ते आपल्याकडे येतं, आपल्या आयुष्यामध्ये येतं, आणि कुठल्याही गोष्टीची कमतरता आपल्याला मग आयुष्यामध्ये भासत नाही, आणि सुख शोधायची गरजसुद्धा आपल्याला कधी वाटत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा आपण इतरांना मदत करतो, इतरांना नेहमी भावनिक साथ घालतो, इतरांना नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये त्याच्यासोबत असतो, तेव्हा सुख आपल्याला आपोआप येतं, आपल्या आयुष्यामध्ये येतं. आणि याही विचारांनी आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाला लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग. 13 जून 2024 आजची तारीख आहे आणि अर्थात वीकेंडला सुरुवात झाली आहे. महत्त्वाचे दिनविशेष आजचे आणि घटना याकडे वळूयात. फोक्स वॅगन ही कंपनी, या कंपनीला उत्सर्जन एमिशन घोटाळ्यासाठी 1 अब्ज युरो या चा दंड 2018 ठोठवण्यात आला. अल अस्कारी मशीद इराकमधली, जिथे दुसऱ्यांदा 2007 बॉम्बस्फोट झाला. मायकेल जॅक्सन यांना 1993 एका मुलाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपातून 2005 दोषमुक्तता. अँटीबॅलिस्टिक क्षेपणास्त्र करार, या करारातून 2002 अमेरिकेची माघार. विश्वनाथन आनंद स्पेनमधील माद्रिद या ठिकाणी एकाच वेळी 15 स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी 12 लढतीत विजय मिळवला. दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला आग लागली, 1997 घटना. या आगीत 59 मृत्युमुखी पडले होते तर सुमारे 100 जखमी झाले. पायोनियर 10 हे अंतराळयान सूर्यमाला जोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू 1983 ठरली. इस्रायली सैन्यानं लेबनॉनमधून 1978 माघार घेतली. पहिली युरोपियन चॅम्पियन कप फुटबॉल स्पर्धा रियल माद्रिदनं जिंकली, 1956 ही घटना. कॅनडा या देशातील व्हॅनकुव्हर शहर हे आगीमध्ये बेचिराग झालं होतं, 1886 ही घटना. महत्त्वाच्या दिनविशेषकडे पुन्हा एकदा वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबुरकर यांनी.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगर संतरंग या कार्यक्रमात सुप्रभात. 13 जूनचा दिनविशेष, महत्वाचा जन्मदिवस. भारतीय तिरंदाज पद्मश्री दीपिका कुमारी 1994 जन्म. मनिंदर सिंग भारतीय क्रिकेटपटू 1965 जन्म. पियुष गोयल भारतीय राजकारणी आणि कॅबिनेट मंत्री 1964 जन्म. यशवंत सरदेशपांडे कन्नड रंगभूमीवरील नाटककार अभिनेते यांचं 1954 जन्म. आंद्रेज लेपर पोलंड देशाचे उपपंतप्रधान, शेतकरी आणि राजकारणी यांचा जन्म. अँटोनिओ पेना मेक्सिकन कुस्ती प्रवर्तक. ल्युचा लायबर AAA या वर्ल्ड वाईडचे संस्थापक 1951 जन्म. प्रेम धवन भारतीय गीतकार पद्मश्री 1923 जन्म. EMS नंदू दिलीपात केरळचे पहिले मुख्यमंत्री 1909 जन्म. अभिनव भारत संघटनेचे संस्थापक बाबाराव सावरकर 1879 जन्म. महत्वाच्या दिनविशेषकडे पुन्हा एकदा वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ निगम 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, महत्वाचे दिनविशेष याकडे आपण वळूयात. विनायक पांडुरंग करमरकर, भारतीय शिल्पकार, पद्मश्री, 1967 निधन. क्लेरेन्स 13X, अमेरिकन धार्मिक नेते, नेशन ऑफ गॉड अँड अर्थचे संस्थापक, 1969 निधन. आचार्य अत्रे, मराठी विनोदी लेखक, 1969 निधन. मेहदी हसन, पाकिस्तानी गझल गायक, गझल सम्राट, 2012 निधन. वसंत नायसादराय रायजी, भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट इतिहासकार, 2020 निधन. तर शुभमय चटर्जी, बंगाली कलाकार, 2022 निधन. भारतीय धावपटू, आशियाई गेम्स सुवर्णपदक जिंकणारे हरिचंद यांचा 2022 मृत्यू. ऐकत रहा रेडिओ निगम 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचा अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत। श्रोते हो, जिल्ह्यातल्या प्रत्येक शासकीय शाळा या 15 जूनला सुरू होत आहेत। नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होती आणि पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत, पहिला दिवस शाळेचा एक तास खेळाचा या संकल्पनेअंतर्गत करणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली आहे। आंतरराष्ट्रीय खेळ दिवस येतोय आणि द ओपनट्री फाउंडेशन स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित खेळ जपा बालपण जपा या महाराष्ट्रातील पहिल्या जिल्हास्तरीय चर्चासत्रात ते बोलत होते। या कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित सुधीर तांबे यांनी शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित नाहीये तर विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण आणि व्यक्तिमत्व विकासाला चालना देणार आहे। त्याचमुळे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी खेळ हा मुलांपर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, त्यातून मुलांना स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळते। नोवामा ग्रुपच्या ESG व CSR प्रमुख रश्मी नागोरी यांनी खेळाच्या माध्यमातून मुलांचा आत्मविश्वास, चिकित्सक वृत्ती, विचारक्षमता कशी वाढते हेही सांगितलं। तर नांदेडच्या संस्कृती संवर्धन मंडळाच्या शिक्षण प्रमुख श्रद्धा देशमुख यांनी खेळामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधलं एक भावनिक अंतर तयार होतं असं सांगितलं। श्रोते हो, या खूप चांगल्या उपक्रमाची सुरुवात जी आहे ती आपल्या नगर

ओपनट्री फाउंडेशन आणि अहिल्यानगरमधलं स्नेहालय यांच्या 2013 पासूनच्या सहकार्यामुळे हा प्रवास खूप सुंदर आणि चांगला होणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

0: हॅलो, मी पल्लवी पाटील. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी विकसित करण्यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आला आणि NMIMC या जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था आता प्रत्यक्षात येणार आहे असं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत सुमारे 250 एकर क्षेत्रावर हे विकसित होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हिल इन इंडिया या दृष्टिकोनाशी सुद्धा हे संलग्न आहे. 1.5 अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट यामध्ये होतीये आणि तब्बल 10,000 रोजगाराच्या संधी यामुळे निर्मिती शक्य होत आहे. मेडिसिटीद्वारे रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेच्या एकत्रीकरणातून आरोग्य सेवा परिसंस्थेची निर्मिती केली जाणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते RJ कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग. वीकेंड लवकरच येतोय आणि वीकेंड म्हटलं की आपण आपल्या फॅमिली सोबत, कुटुंबासोबत वेळ घालतो, कुठेतरी बाहेर जातो. आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना गार्डनमध्ये घेऊन जातो आणि गार्डनमध्ये घेऊन गेल्यानंतर ना तिथे आपल्याला भरपूर वेगवेगळे स्ट्रीट फूड दिसतात आणि ते खाण्याचा मोह लहान मुलांनाही आवरत नाही आणि अगदी आपल्याला सुद्धा. आणि हे स्ट्रीट फूड खात असताना तिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते का? त्या अन्नाची व्यवस्थित पद्धतीनं, स्वच्छतेनं सुरक्षा केली जाते का? भेसळमुक्त अन्न ते आहे का? याची क्वालिटी अन्नाची चांगली आहे का? दर्जा उत्तम आहे का? हे सगळं पाहणं एक जागरूक ग्राहक म्हणून आपलं कर्तव्य आहे. अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत जर तुम्ही कुठेही गेला आणि तुम्हाला शंका आली, मग ते हॉटेल असो, स्ट्रीट फूड असो किंवा रेस्टॉरंट असो, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा ईमेलवर तुम्ही लगेच तक्रार नोंदवू शकता. यासाठी टोल फ्री क्रमांक आहे 1800-222-2365. मी पुन्हा एकदा टोल फ्री क्रमांक सांगते, 1800-222-2365 किंवा jc_foodhq@gov.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही मेल करू शकता. अन्न व औषध प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधा जर तुम्हाला अशा गोष्टी आपल्या शहरामध्ये दिसत असतील तर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत. श्रोतेहो गुड मॉर्निंग, अर्थात शुभ सकाळ. महत्वाच्या काही अपडेट्स कडे आता आपण वळणार आहोतच. आणि जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रीट फूड तुम्ही खात असाल, रेस्टॉरंटमधलं काही अन्न खात असाल किंवा हॉटेलमधलं, तुम्हाला जर त्या अन्नाबाबत शंका येत असेल तर तुम्ही अन्न आणि औषध प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधा. आणि गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासनानं म्हणजे FDA डिपार्टमेंटनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये कारवाई केलेली आहे. धाराशिवच्या परांडा तालुक्यामध्ये सुद्धा एक मोठी कारवाई झाली. 1.2 कोटी अवैध गुटखा जप्त करण्यात आलाय. प्रशासनाच्या पथकानं परांड्यातील 3 वेगवेगळ्या गोदामांवर एकाच ठिकाणी छापेमारी केली आणि हा साठा पकडलाय. या प्रकरणी संबंधित आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अवैध साठवणुकीमागे कोणाचा हात आहे याचा सध्या तपास सुरू आहे. पण जसं मगाशी मी सांगितलं की जर कुठे तुम्हाला अन्नाची किंवा त्याचबरोबर अशा कुठे अंमली पदार्थांची जर शंका येत असेल तर तुम्ही अन्न आणि औषध प्रशासनाशी संपर्क साधू शकता. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचालित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग अर्थात शुभ सकाळ. महत्वाच्या काही अपडेट्स ज्या आहेत त्या आपण जाणून घेतो आहोत आणि त्याचबरोबर काही महत्वाच्या अपडेट्सकडे वळूयात. अल्फा या टीझरमध्ये म्हणजे या सिनेमाच्या टीझरमध्ये काही गोष्टी दाखवल्यात ज्यामध्ये असा एक सीन आहे की सोशल मीडियावर 1990 फ्रेंच चित्रपटला फेम निकिता ची कॉपी सांगते. चित्रपटाच्या ओपनिंग सीन मध्येच बॉबी देओल एका रेस्टॉरंट मध्ये आलियाला कोणाच्या तरी हत्येचं मिशन सोपवताना दिसत आहे आणि फ्रेंच चित्रपटामध्ये मुख्य पात्राला सुद्धा असंच मिशन सोपवताना दाखवलं आहे. तर त्याचबरोबर अल्फा सिनेमाच्या या टीझरमध्ये कुठेतरी फ्रेंचच्या सिनेमाच्या सीनची कॉपी केली आहे की काय असं सध्या तरी दिसतं आणि सोशल मीडियावर सध्या याचीच चर्चा सुरू आहे. अनु आहे तुमच्यासोबत पुन्हा येते भेटायला. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग अर्थात शुभ सकाळ. मान्सून बाबत बोलूया. सध्या मान्सून कुठे अडकलाय तर सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मान्सून पसरायला अजूनही वेळ आहे, पण गेल्या 3 दिवसापासून मोसमी पाऊस पडतोय कोकणामधल्या हर्णे, मध्य महाराष्ट्रातल्या सोलापूर भागामध्ये. आणि अजूनही राज्यामध्ये, संपूर्ण राज्यात हा मोसमी म्हणजे मान्सूनचा पाऊस सक्रिय झालेला नाहीये. सध्या पावसाची वाटचाल संथ गतीनं होतीये याचं चर्चा सुरू आहे. मध्य महाराष्ट्रातल्या सोलापूरमध्ये सध्या पाऊस स्थिर आहे, पण अजूनही काही भागात मात्र तो आलेला नाहीये. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरणामध्ये जर बघायला गेलं तर काही ठिकाणी दमट आणि उष्ण वातावरण वाढलेलं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हे वातावरण कमी झालेलं बघायला मिळालं होतं, पण नगरमध्ये सुद्धा कमाल तापमान 40 डिग्री अंश सेल्सिअस दिसते. उष्णतेची आणि दमट वातावरणाची ही जी काही लाट आहे, यामुळे सुद्धा कदाचित मान्सूनचा पाऊस थोडासा लांबणीवर पडलाय की काय असं दिसतंय. पण 18 जूनपर्यंत अजूनही आपल्याला मान्सूनसाठी वाट पाहावी लागणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: उधर है,
1: ऊपर है,
0: नीचे है,
1: कहाँ है,
0: यहाँ है।
2: एकीकडे पावसानं मुहूर्त हुकावलाय तर दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये ना पाऊस लवकर वेळेवर पडत नाही, त्यामुळे अनेक धरणातील पाणी साठा घसरत चाललाय, त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांवर सुद्धा पाणी टंचाईचं खूप मोठं संकट ऐन मान्सूनच्या काळामध्ये पण बघायला मिळतंय। मान्सूननं दडी मारली आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे, अल निनोचा मोठा परिणाम होतोय, पावसानं मुहूर्त हुकवलाय आणि मराठवाड्यासह राज्यातील अनेक धरणांमधला पाणी साठा हळूहळू खाली होतो आहे। पाणी साठा आटल्यामुळे पाणी संटाईचं संकट अजूनही गडद झालंय। आता सगळ्यांचेच डोळे आकाशाकडे आहेत, पाऊस कधी येईल याकडे। पाऊस लांबला तर पाणी कपातीचं संकट अजूनही ओढवणार आहे, त्यामुळे प्रशासनानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन सध्या केलंय। मराठवाड्यातील तर पाणी स्थिती अजूनच दिवसेंदिवस गंभीर होतीये, जून महिन्याचे 10 दिवस उलटले आहेत तरी सुद्धा पाऊस नाहीये। समाधानकारक पाऊस नसल्यानं 11 प्रमुख धरणातील पाणी साठा हळूहळू कमी होतोय। 35% मोठ्या धरणांमध्ये सध्या मराठवाड्यातला पाणी साठा शिल्लक आहे असं सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे सीना कोळेगाव धरणात 6.5% पाणीसाठा उपलब्ध आहे। पावसाअभावी धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक होत नाहीये, त्यामुळे पाणी साठा जो आहे तो हळूहळू खाली घसरताना आपल्याला बघायला मिळतोय। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
3: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
4: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
3: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया।
4: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर, आवाज तुमचा।

गरुड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: ऐकत आहात तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग या कार्यक्रमात शुभ सकाळ. अहिल्यानगरमधल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे वळूयात. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलामध्ये प्रशासकीय पातळीमध्ये सध्या मोठे फेरबदल करण्यात आले. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारसीनुसार 19 पोलीस अधिकारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या झाल्यात आणि नव्या नेमणुकांचे आदेश सुद्धा जारी करण्यात आलेत. बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एन सुदर्शन यांनी काढले आहेत. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडे यांची साई मंदिर शिर्डी मध्ये प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. ऐकत राहा रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी संजय आगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सण

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्या सोबत नगरसंतरंग या कार्यक्रमात. बऱ्याच वेळा अपघात होतात. अपघातामध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू देखील होतो. पण समजा अपघातामध्ये एखाद्या गृहिणीचा मृत्यू झाला तर दरमहा 30,000 रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश आता सुप्रीम कोर्टानं दिलेत. अपघातामध्ये एखाद्या घरातल्या गृहिणीचा जर मृत्यू झाला तर दरमहा 30,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश आता सुप्रीम कोर्टानं दिलेत. अपघाताच्या दाव्यावर अपिलावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन के सिंग यांच्या खंडपीठानं हा एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. गृहिणींचं योगदान हे सगळ्या कुटुंबासाठी फार महत्वाचं आहे. ते फक्त घरापुरतंच मर्यादित नाहीये, तर राष्ट्र उभारणीमध्ये सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आज आपण म्हणतो की ती सक्षम आहे, ती सगळीकडे सगळ्या क्षेत्रामध्ये, अगदी घर, चूल, मूल सगळ्या क्षेत्रामध्ये ती पुढे आहे. आणि तिची महत्त्वाची भूमिका कोर्टानं सुद्धा आता समजून घेतली. अपघातामध्ये जर एखाद्या गृहिणीचा मृत्यू झाला तर दर महिन्याला 30,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं, सर्वोच्च कोर्टानं दिले आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्या सोबत. नगरसंतरंग या कार्यक्रमात अनु आहे तुमच्या सोबत. आणि गुड मॉर्निंग. मगाशी जसं मी सांगितलं की मान्सूननं मात्र यंदा त्याचा प्रवास जो आहे तो खरंच लांबणीवर टाकलाय. अलनिनोचा प्रभाव जो आहे तो वातावरणाशी दिसतो आहे आणि त्यामुळे मान्सून अजूनही पुढे ढकलला आहे. 18 जून पर्यंत मान्सूनची वाट पाहावी लागणार आहे असं भारतीय हवामान शास्त्राचं म्हणणं आहे. पण त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा मात्र हळूहळू कमी होताना दिसतोय. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा धरणांनी तळ गाठलाय. पाणी टंचाईचं संकट आपल्या जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांसाठी गडद दिसतंय. भंडारदाराची आजची स्थिती 19.35%, मुळा 20.79%, निळवंडे 29.94%, तर पैठणमधलं जायकवाडी 29.32%, अशी अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांची आजची स्थिती आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी. सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। अनु आहे तुमच्यासोबत नगरचं अंतरंग। या कार्यक्रमात आपण बोलतोय, राज्यामध्ये कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे। तब्बल 23 वर्षानंतर विद्यापीठ चा अ आणि ब संवर्गातील एकूण 3723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला ही मोठी मान्यता मिळाली आहे। या निर्णयामुळे विद्यापीठामध्ये ज्या रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग आहे तो फायनली मोकळा झालेला आहे, त्यामुळे अनेक प्राध्यापक असतील, अनेक शिक्षक असतील, या भरती प्रक्रियेची वाट पाहत आहेत। महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांमध्ये आता पदभरतीचा मार्ग 23 वर्षानंतर मोकळा झालेला आहे। अ गट ब गट संवर्गातील पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता दिली आहे। त्याचबरोबर क आणि ड संवर्गातील पदांबाबतच्या भरतीची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरू ठेवण्यासाठी सांगितलं आहे। या निर्णयामुळे कृषी विद्यापीठातील कार्यक्षमतेमध्ये वाढ होऊ शकते। संशोधनाला अनेक प्राध्यापकांना, अनेक लोकांना, विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि चालना उपलब्ध होण्यासाठी नक्कीच मदत होईल। महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठातील पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे, त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये 1217 जागा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली 589, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी 890 आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला 915 रिक्त जागा आता लवकरच भरण्यात येणार आहे। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो। तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा। तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग. यंदा मान्सून खरंच लांबलेला आपल्याला दिसतो आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा जून महिन्यामध्ये जास्त पाऊस जो आहे तो खरं तर झाला किंवा होण्याची शक्यता जी आहे ती समोर येते आहे. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या जून महिन्यातील पहिल्या 10 दिवसांमध्ये जास्त पाऊस झाल्याचा शासकीय आकडेवारीतून काही रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये अहिल्यानगर तालुक्यामध्ये जून 2026 मध्ये 20.2 मिलीमीटर, पारनेरमध्ये 15.6 मिलीमीटर, श्रीगोंदा 53 मिलीमीटर, कर्जत 75 आणि जामखेड 51 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. शेवगाव 7, पाथर्डी 18, नेवासा 19, राहुरी 1, संगमनेर 7, अकोला 0.8, कोपरगाव 1, श्रीरामपूर 12 आणि राहता 0.2 अशा मिलीमीटरमध्ये पावसाची नोंद करण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: ये जो है तेरे मेरे दरमियान,

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: गरम मसाला।
1: और आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज। नगरसंतरंग या कार्यक्रमात शुभ सकाळ। 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्या, निकाल झाले आणि आता 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी सध्या प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे। पण बऱ्याच अशा महाविद्यालयांमध्ये कॉलेजमध्ये विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय। शाळा आणि महाविद्यालयांना शिक्षण विभागानं चांगलाच झटका दिलाय। शाळा सोडल्याचा दाखला अर्थात TC आणि गुणपत्रिका मार्कलिस्ट देताना कोणतीही रक्कम आगाऊ देऊ नका अशी पालकांना शिक्षण विभागानं विनंती केली आहे। असं स्पष्ट म्हणत बेकायदेशीर वसुली करणारे जे शाळा महाविद्यालय आहेत अशा संस्थांवर कठोर कारवाईचा इशारा करण्यात येईल असंही सांगण्यात आलंय। बऱ्याच वेळा असं होतंय की दाखल्यांसाठी पैसे मागितले जात आहेत, ॲडमिशन कन्फर्मेशनसाठी पैसे मागितले जात आहेत आणि हे आगाऊ रक्कम देणं किंवा फी देणं हे पालकांनी करू नाही असं शिक्षण विभागानं इशारा दिलाय। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
2: नमस्कार, मी परेश मुकाशी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग, अर्थात शुभ सकाळ. आणि या खूप चांगल्या दिवसाच्या सुरुवातीला एक पॉझिटिव्ह गोष्ट जी आपल्या जिल्ह्यातली आहे, पॉझिटिव्ह स्टोरी आपल्या आजूबाजूचीच आहे. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर माणसाला कुठलीच गोष्ट असाध्य नाहीये, शक्य आहे. आणि हे दाखवून दिलंय राळेगण सिद्धीमधल्या दोन मित्रांनी, सुनील विठ्ठल मापारी आणि भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले ज्ञानेश्वर अर्थात माऊली मापारी यांनी. राळेगण सिद्धी ते पंढरपूर आणि पुन्हा पंढरपूर ते राळेगण सिद्धी हा संपूर्ण प्रवास त्यांनी 440 किलोमीटरचा हा तब्बल प्रवास आहे आणि तो 48 तासांमध्ये पूर्ण करून एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिला आहे. 48 तासांमध्ये 440 किलोमीटर प्रवास करणं आणि तो सायकलने प्रवास करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. राळेगण सिद्धी इथल्या दोन मित्रांनी हा जिद्दीचा प्रेरणादायी संदेश दिला. त्यामुळे आजचा आपला हाच थॉट असेल की जिद्द, आत्मविश्वास आणि या आत्मविश्वासाच्या जोरावर जे आपण कार्य करतो ते यशस्वीच होतं. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक व्हा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत. श्रोतेहो, महत्त्वाच्या काही घडामोडींकडे आता आपण वळणार आहोत. युद्धाचा भडका सध्या बघायला मिळतो आहे आणि इराणवर मोठा हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये तेल साठे ताब्यात घेतले गेले. ट्रम्प यांनी सुद्धा धमकी दिली, जहाजावर हल्ले थांबलेच पाहिजेत. 3 जहाजावर हल्ले झाल्यानंतर भारताकडून याचा तीव्र निषेध करण्यात आलाय. तर आखातामध्ये 18,000 भारतीय खलाशी आहेत. रिअल इस्टेट हदरवणार. मुंबईमध्ये 2 लाख तर पुण्यामध्ये 1 लाख घरांची डिलिव्हरी रखडू शकते. युद्धाचा धक्कादायक दुष्परिणाम हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसू शकतात. त्याचबरोबर सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्रेनवर उत्तर प्रदेशमध्ये दगडफेक करण्यात आलेली आहे. सुरक्षा यंत्रणामध्ये सध्या खळबळ आहे. त्याचबरोबर आजपर्यंत एकही भारतीय पंतप्रधान कुठेही स्लोव्हाकिया देशामध्ये गेलेले नाही, तर आता एक ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला जाणार आहे. स्लोव्हाकिया या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. महाराष्ट्रातील 12 लोकसभा मतदारसंघाचं प्रत्येकी 3 भागामध्ये विभाजन होईल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा मोठा प्रस्ताव. महत्त्वाच्या अपडेट्सकडे पुन्हा एकदा आपण वळूयात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727 505 किंवा 90 110 26 495 या मोबाईल क्रमांकावर.
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: श्रोते हो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आज मराठी साहित्य, नाटक, पत्रकारिता आणि समाजकारण या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा स्मृतिदिन। आपल्या लेखणीतून आणि प्रभावी वक्तृत्वातून त्यांनी समाजातील अनेक प्रश्नांवरती भाष्य केले। तो मी नव्हेच, मोरूची मावशी यांसारख्या नाटकांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली, तर त्यांच्या लेखनानं आणि पत्रकारितेनं जनजागृतीचे मोठे काम केले। संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा त्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। आचार्य अत्रे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर लोकांच्या मनातील भावना आणि प्रश्नांना शब्द देणारे व्यक्तिमत्व होते। विनोद, उपरोध आणि तर्कशुद्ध विचार यांचा सुंदर मिलाप त्यांच्या लिखाणातून दिसून येतो। आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन करताना त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा आपण जपली पाहिजे। समाजातील चुकीच्या गोष्टींवरती निर्भीडपणे बोलण्याचे धाडस आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती हीच त्यांना खरी आदरांजली असेल। आचार्य अत्रे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। माणूस मोठा त्यांच्या पदामुळे नाही, तर त्याच्या विचारांमुळे आणि कार्यामुळे असतो। भेटूया थोड्याच वेळात आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। तुम्ही ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

श्रोत्यांनो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल आणि इंटरनेट आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनले आहेत, पण यासोबतच ऑनलाईन फसवणुकीचं प्रमाणसुद्धा वाढत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका. बँक KYC अपडेट, लॉटरी लागली आहे किंवा बक्षीस जिंकल्याचे मेसेज आले तर त्याची खात्री करा. शक्यतो असे मेसेजेस येत नाहीत आणि जरी आले ना तरी सुद्धा तुम्ही सावधगिरी बाळगा. त्याचसोबत तुमचा OTP, ATM पिन, UPI पिन किंवा पासवर्ड कोणालाही सांगू नका. बँकेचे कर्मचारी सुद्धा ही माहिती कधीच विचारत नाहीत. सोशल मीडियावरती फोटो, वैयक्तिक माहिती किंवा लोकेशन शेअर करताना सावध राहा. मजबूत पासवर्ड वापरा आणि वेळोवेळी तो बदलत राहा. ऑनलाईन खरेदी करताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट किंवा ॲपचाच वापर करा. पेमेंट करण्यापूर्वी वेबसाईट सुरक्षित आहे की नाही ते तपासा. कसं आहे मंडळी, लक्षात ठेवा, थोडी सावधगिरी आपलं आर्थिक आणि वैयक्तिक नुकसान टाळू शकते. त्यामुळे सावध रहा, सोशल मीडिया वापरा आणि डिजिटल सुद्धा आपण राहणं गरजेचं आहे. डिजिटल अपडेट ठेवणं गरजेचं आहे, पण त्याचसोबत सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि अशाच नवनवीन गोष्टी आपण आजच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. अनेक इंटरेस्टिंग गोष्टींबाबत मी तुम्हाला सांगणार आहे, पण एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर आपण भेटूया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी पार्थ भादेराव, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपण फ्रीज मधील भाजीपाला, दूध किंवा फळे तपासतो, पण किचन मधील अनेक वस्तूंची एक्सपायरी डेट पाहायचं विसरतो. मसाले, सॉस, जॅम, बिस्किटे, ड्रायफ्रूट, चहा, कॉफी, पीठ आणि पॅक बंद पदार्थ यांना सुद्धा कालमर्यादा असते. एक्सपायरी झालेल्या पदार्थांचा रंग, वास आणि चव बदलू शकते बरं का. अनेकदा आपण काय करतो की अजून ठीक दिसतंय म्हणून ते वापरतो, पण अशा पदार्थांमुळे पचनाचे त्रास किंवा इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. महिन्यातून एकदा किचन मधील सर्व डबे आणि पॅकेट तपासण्याची सवय लावा. नवीन वस्तू मागे आणि आधी घेतलेल्या वस्तू पुढे ठेवत चला. स्वच्छ आणि व्यवस्थित किचन म्हणजेच निरोगी कुटुंबाची पहिली पायरी असते मंडळी. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, घरामध्ये ताजेपणा आणि सुगंध असावा असं प्रत्येकाला वाटतं, पण बाजारातील एअर फ्रेशनरमध्ये अनेक रसायनं असू शकतात आणि अनेक वेळा ती प्रत्येकाला परवडतीलच असं नाही. घरच्या घरी नैसर्गिक एअर फ्रेशनर तयार करणं फार सोपं आहे आणि तीच मस्तपैकी रेसिपी मी तुम्हाला घेऊन आलेली आहे. एका भांड्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये लिंबाच्या साली, संत्र्याच्या साली, थोडी दालचिनी आणि काही लवंगा टाका. हे मिश्रण मस्तपैकी मंद आचेवरती उकळवा आणि घरभर छानपैकी सुगंधाचा आनंद घ्या. दुसरा उपाय म्हणजे एका स्प्रे बाटलीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गुलाब पाणी किंवा काही थेंब, लेव्हेंडर, लेमन ग्रास किंवा पुदिन्याचे तेल मिसळा आणि घरामध्ये मस्तपैकी फवारणी करा. यामुळे घराचं वातावरण फ्रेश राहतं, प्रसन्न राहतं आणि मनाला सुद्धा ताजेतवानं वाटतं. त्यामुळे आजच ही एअर फ्रेशनरची रेसिपी ट्राय करा, तुम्ही घरामध्ये वापरा आणि कशी वाटली मला नक्की सांगा. आपण मात्र भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर. तुम्ही तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

पाठीशी असतील मावळे, अंगावर घेशील वादळे, कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे, तुटलेल्या साऱ्या सांध्यांना पुन्हा एकदा जोडशील तू, अरे लाख असू दे अफजल आता वाघ नखाविन फाडशील तू, पण कारस्थान शिस्तीत

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपण बनवणार आहोत एक साधा आणि आरोग्यदायी औषधी चहा. आपल्या रेग्युलर चहापेक्षा हा एकदम हटके, युनिक आहे, चविष्ट तर आहेच आहे आणि तुमच्या आरोग्याला आनंद देणारा आणि आरोग्याला कायम स्वरूपी निरोगी ठेवणार आहे. तर एक कप पाण्यामध्ये 1 इंच आलं ठेचून घाला. त्यामध्ये 4 ते 5 तुळशीची पानं, 2 काळी मिरी आणि थोडासा गुळ घाला. हे मिश्रण छानपैकी चांगलं असं उकळू द्या आणि नंतर गाळून गरमागरम असं प्या. याच्यामध्ये साखर नाही घालू शकत आपण, चहापत्ती नाही घालू शकत आणि त्याचसोबत दूधही नाही घालू शकत. हा चहा थोडा वेगळा आहे. हा चहा शरीराला ऊब देत असतो, घसा मोकळा ठेवतो आणि थकवा कमी करण्यास मदत करतो. मात्र कोणताही घरगुती उपाय हा प्रमाणातच घ्यावा. संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली हा उत्तम आरोग्याचा पाया असतो. त्यामुळे मंडळी, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक तुम्ही अजिबातच करू नका. तुम्ही दररोज 1 किंवा 2 वेळेस जरी घेतलं तरी इनफ आहे तुमच्या आरोग्यासाठी. त्यामुळे मंडळी, मस्तपैकी या चहाचा आस्वाद घ्या. हा चहा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याच्या ब्रेक नंतर.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतु तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, सहलीची मजा तेव्हाच येते जेव्हा तयारी व्यवस्थित असते, त्यामुळे सर्वप्रथम आवश्यक कागदपत्र, ओळखपत्र, तिकीट आणि मोबाईल चार्जर तपासा, कारण हे कायमस्वरूपी लागणारे गोष्टी आहेत। त्याचसोबत हवामानाचा अंदाज पाहून कपडे ठरवा। आता चाललाय तुम्ही उन्हाळ्यामध्ये आणि घेतले तुम्ही एकदम उष्ण कपडे, तर तिथे तुम्हाला ट्रिपचा आनंद घेता येणार नाही। आणि त्याचसोबत समजा चाललाय तुम्ही मनालीला आणि घेतले तुम्ही एकदम हलके फुलके कपडे, तिथे सुद्धा तुम्हाला मजा येणार नाही। त्यामुळे वातावरणानुसार तुम्ही तुमच्या कपड्यांचा चॉईस ठेवला पाहिजे। त्याचसोबत सर्वात महत्वाचं म्हणजे प्राथमिक उपचार पेटी, नियमित औषधं आणि पाण्याची बाटली सोबत ठेवा। मोबाईल पूर्णपणे चार्ज ठेवा, कारण कधी कधी ट्रॅव्हलिंगमध्ये चार्जरची सोय नसते, चार्जिंग कुठे लावायचा हा प्रश्न असतो। त्यामुळे कसं आहे की मोबाईल फुल चार्ज ठेवा आणि उगाच प्रवासामध्ये गेम्स वगैरे खेळत बसू नका, निसर्गाचा आनंद घ्यायला शिका। कारण कसं आहे, मोबाईल सुद्धा चार्ज राहील आणि तुमची बॉडी आणि तुमचा मेंदू सुद्धा चार्ज राहील। त्याचसोबत आवश्यक जे नंबर आहेत ना ते सेव्ह करून ठेवाच, आणि ते तुम्ही एका डायरीमध्ये लिहून पण ठेवा। कारण कसं आहे की जेव्हापासून मोबाईल आलाय ना तेव्हापासून आपले नंबर पाठ करण्याची तर सवयच गेली आहे म्हणा। आणि त्याचसोबत घर बंद करताना गॅस, वीज, पाण्याची खात्री करा की आपण व्यवस्थित बंद ठेवलंय की नाही। त्याचसोबत जास्त सामान घेण्यापेक्षा आवश्यक वस्तूंनाच प्राधान्य द्या। थोडी तयारी आणि थोडीशी शिस्त ना तुमची ट्रिप अगदी आनंददायी बनवू शकते। त्यामुळे आता या पावसाळ्यामध्ये मस्तपैकी ट्रिपचा तर आनंद घ्याच, पण मी सांगितलेल्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। भेटूयात एका म्युझिकल ब्रेक नंतर।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: हाय हॅलो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रिणा जी ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, गर्भावस्थेत काही महिलांना माती, खडू किंवा इतर विचित्र गोष्टी खाव्याशा वाटतात. आता मला तर लहानपणापासूनच भाजकी माती खायला आवडते, तो विषय वेगळा आहे. पण ठीक आहे, याला काय होतं तर याला वैद्यकीय भाषेमध्ये पिका असे म्हणतात, बरं का. ज्या गर्भावस्थेमध्ये ज्या महिलांना असे खाण्याची सवय असते ना किंवा इच्छा होते ना, त्यांच्या बाबतीत बोलते मी. तर काही वेळा शरीरामध्ये लोह आणि इतर पोषक घटकांची कमतरता असल्यामुळं अशी इच्छा निर्माण होऊ शकते. मात्र माती खाणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामध्ये जंतू किंवा हानिकारक घटक असू शकतात. अशी इच्छा होत असल्यामध्ये लाज न बाळगता डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य तपासणी आणि आहारामुळे ही समस्या नियंत्रित करता येते. गर्भावस्थेमध्ये आईचे आरोग्य म्हणजे बाळाच्या आरोग्याची सुद्धा काळजी असते. त्यामुळे मंडळी, तुम्ही हलगर्जीपणा करू नका. या जर तुम्हाला विचित्र अशा काही क्रेविंग्स होत असतील ना, तर त्या खाण्या अगोदर त्याचे वेगळे काही उपाय आहेत का, या क्रेविंग कशा कमी करता येतील, याचा तुम्ही नक्की विचार करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या. निरोगी राहा. तुमचे प्रेग्नन्सीचे दिवस तुम्ही एन्जॉय करा. आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेट एका म्युझिकल ब्रेक नंतर.
1: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, महिला घर, कुटुंब, नोकरी आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असतात, पण स्वतःच्या आरोग्याकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष होत असतं. बरं का, पुरेशी झोप, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी अत्यंत गरजेची आहे, आवश्यक आहे. मानसिक आरोग्य ही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या भावना व्यक्त करा, आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढा आणि गरज वाटल्यास ना मदत घ्यायला अजिबात तो संकोच करू नका, कारण स्वतःची काळजी घेणं हा काही स्वार्थ नाही, ती गरज आहे. कारण आनंदी आणि निरोगी महिला संपूर्ण कुटुंबाला बळ देत असते. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल तर संपूर्ण घर आनंदी राहील. त्यामुळे मंडळी मस्तपैकी आनंदी राहा, निरोगी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.
1: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा. रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर.
2: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी यूट्यूब चॅनल.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, सुंदर दिसण्यासाठी महागडी उत्पादनं वापरणं आवश्यक नाही, तर नैसर्गिक सवयीच खरी चमक आणतात बर का. दिवसभर पुरेसे पाणी प्या, हंगामी फळे आणि भाज्यांचा आहारामध्ये समावेश करा, नियमित झोप घ्या, कारण यामध्ये तुम्हाला भरपूर असा नैसर्गिक गोष्टी मिळतील, जेणेकरून तुमचं नैसर्गिक सौंदर्य वाढेल. आणि त्याचसोबत चेहरा स्वच्छ ठेवणं आणि उन्हामध्ये बाहेर जाताना त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आता भलेही उन्हाळा संपलाच आहे, कारण आता आपलं कसं असतं की फेब्रुवारी ते मे हा उन्हाळ्याचे दिवस असतात, पण तरीसुद्धा भलेही पावसाळा अजून प्रॉपरली सुरू झाला नाही, त्यामुळं उन्हाळ्याचा कडाका तर वाढतच आहे आणि तो अजून सुद्धा जाणवतोय. त्यामुळे तुम्ही अजूनही काळजी घ्या स्वतःची, स्वतःच्या त्वचेची. आणि त्याचसोबत ताणतणाव कमी ठेवा आणि मन आनंदी ठेवा, कारण चेहऱ्यावरील खरे सौंदर्य जे असते ना, ते आत्मविश्वास आणि आनंदातून दिसून येते. पण हा, आत्मविश्वासू राहाच, आनंदी पण राहा, पण स्वतःची काळजी घ्या. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.
1: नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

अखिन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि तुमच्याशी बोलता बोलता मला कधी वेळ निघून जातो हे कळत नाही. कायमचीच अशी गोष्ट आहे बरं का. पण आता वेळ झाली निरोप घेण्याची. आपण आता सोमवारी भेटणार आहोत, ठीक, सकाळी 11 वाजता. पण हो, जाण्याआधी एक मस्तपैकी पॉझिटिव्ह थॉट आहे जो मला तुम्हाला सांगायचा आहे. तर हे खास करून महिलांसाठी आहे बरं का. तर एक अभंग आहे आणि त्या दोन ओळींचा मी अर्थ तुम्हाला सांगते. तर अभंग असा आहे, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस. या ओळींमधून एक अतिशय सुंदर असा संदेश मिळतो. कोणतीही मोठी गोष्ट एका दिवसात घडत नाही. मजबूत पाया, सातत्य आणि संयम यामुळे यशाची इमारत उभी राहते. सखींनो, आजचा सकारात्मक विचार असाच आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये अपार ताकद असते. कधी आई, कधी मुलगी, कधी पत्नी, तर कधी स्वतःचे स्वप्न पूर्ण करणारी एक जिद्दी व्यक्ती म्हणून ती अनेक भूमिका निभावत असते. कधी कधी आपल्या प्रयत्नांचे फळ लगेच दिसत नाही, पण संतांच्या या विचाराप्रमाणेच प्रत्येक छोटासा प्रयत्न हा आपल्या यशाचा पाया रचत असतो. त्यामुळं स्वतःवरती विश्वास ठेवा, शिकत रहा आणि पुढे जात रहा. कारण प्रत्येक स्त्री ही स्वतःच्या आयुष्याची शिल्पकार असते. आणि याच विचारासोबत, याच सुंदर विचारासोबत आजचा कार्यक्रम इथेच संपत आहे. कारण आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, कारण थोड्याच वेळात म्हणजेच 1 वाजता आपली लाडकी मैत्रीण आर जे वैशाली येत आहे तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता हा शो घेऊन. आणि त्यानंतर सुद्धा अनेक नवनवीन आणि अनेक अगदी मजेशीर अशा कार्यक्रमांची मेजवानी तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूयात सोमवारच्या एपिसोडमध्ये.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. मंडळी, स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पाच्या वतीने सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी स्कूल चले हम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहाने व्हावी आणि प्रत्येक मूल शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. श्रोते हो, स्नेहालयाचा बालभवन प्रकल्प हा अहिल्यानगर शहरातील 7 सेवा वस्त्यांमध्ये राबवला जातो. शिक्षण, आरोग्य आणि संस्कार या 3 मूलभूत घटकांवर सातत्याने काम केले जाते. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना शाळेत दाखल करणे, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणे आणि त्यांना चांगले संस्कार व आरोग्यपूर्ण जीवनाची दिशा देणे यासाठी हा प्रकल्प कार्यरत आहे. मंडळी, या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापिका उषा खोल्लम मॅडम. त्या आपल्याला बालभवन प्रकल्पाविषयी संकल्पना, प्रकल्पाचे कार्य आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून मुलांच्या आयुष्यात घडणारे सकारात्मक बदल याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत. चला तर मग त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. प्रत्येक मुलापर्यंत शिक्षणाचा प्रकाश पोहोचवण्यासाठी स्नेहालयाची ही सुंदर वाटचाल.
3: नमस्कार, सौ उषा उमेश खोल्लम, बालभवन प्रकल्प व्यवस्थापक. बालभवन हा प्रोजेक्ट सेवा वस्त्यांमध्ये नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर येथे चालतात. सेवा वस्ती सुरुवातीला आपण त्याला झोपडपट्टी म्हणायचो, पण झोपडपट्टी न म्हणता आपण त्याला सेवा वस्ती म्हणतो. कारण झोपडपट्टी हा शब्द उच्चारायला व ऐकायला सुद्धा चांगला वाटत नाही, तर म्हणून आपण त्याला सेवा वस्ती हे नाव दिलं. त्या वस्तीमध्ये जे मुले, युवक व महिला आहे त्यांच्याबरोबर आपण काम करतो. आरोग्य, शिक्षण, संस्कार या 3 विषयाला धरून आपण सेवा वस्तीमध्ये काम करतो. मुलांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा मुख्य उद्देश आमचा आहे. सेवा वस्तीतील मुलांना, पालकांना व महिलांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांचे जीवनमान उंचवणे हा मुख्य उद्देश आहे आपला. त्याचबरोबर मराठी, गणित, इंग्लिश हे 3 मुख्य विषय आपण त्यांना शिकवतो. कारण जर मुलाला वाचता आलं तर तो लिहिल, त्याला पाढे आले तर त्याला गणित करता येईल आणि ABCD आली तर त्याला स्पेलिंग पाठ करता येईल, असा उद्देश धरून आपण या 3 विषयाला धरूनच मुलांचा अभ्यास घेत असतो. प्रत्येक बालभवनामध्ये 100 मुलं आहे, त्या 100 मुलांचे आपण नियोजन 50-50 गटामध्ये नियोजन केलेले आहे. कारण आपल्याकडे प्रत्येक सेंटरला एक केंद्र समन्वयक, 2 टीचर व 2 पिअरदाई असतात. 2 टीचरला आपण 50-50 विभाजन केलेले आहे. पहिली ते 8 पर्यंत आपण मुलांना तेथे शिकवतो. 9 ते हायर एज्युकेशन पर्यंत मुलांना आपण मार्गदर्शन, काय त्यांच्या हॉबीज आहे त्यानुसार त्यांच्याबरोबर काम करतो. परंतु आम्ही 2 वर्षापासून 9वी व 10वीच्या मुलांना देखील ट्युशन क्लास सुरू केलेले आहे. तसेच 12वीच्या मुलांना त्या त्या विषयानुसार आपण ट्युशन क्लास देखील प्रोव्हाइड करतो. ज्या ज्या 12वीचे जे जे विषय मुलांना हार्ड जातात त्या विषयामध्ये आपण त्यांना ट्युशन लावून देतो, कमी फीज मध्ये किंवा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सुद्धा ते काम करतो. सकाळी प्री स्कूल चालतं, प्रत्येकी बालभवन 20, तर याप्रमाणे 140 मुलांबरोबर सकाळी 10 ते 12 काम करतो. 140 मुलांबरोबर प्री स्कूल सुरू केलेले आहे. मुलांना लहानपणापासून शिक्षणाची आवड निर्माण व्हावी प्री स्कूल सुरू केलेले आहे. ते आपल्या पिअरताई घेतात, आपल्या पिअरताईंना सुद्धा आम्ही काम करता करता शिक्षणाचे सुद्धा महत्व पटवून दिलेले आहे. पिअरताईंचे सुद्धा नाईट स्कूलला आपण ऍडमिशन करून दिलेले आहे. काही पिअरताई गेल्याच वर्षी 10वीची परीक्षा देऊन आता त्या 11वी मध्ये प्रवेश देखील त्यांनी घेतला.

टक्केवारी घेतली जाते लहान गटासाठी व मोठ्या गटासाठी. त्याचप्रमाणे आपण शुद्ध लेखन ही पण ऍक्टिव्हिटी घेतो. मुलांचे अक्षर चांगले असावे, सुधरावे यासाठी शुद्ध लेखन ही पण ऍक्टिव्हिटी घेतो. मुलांसाठी आपण स्पोर्ट ऍक्टिव्हिटी, सायन्स एज्युकेशन, कल्चरल प्रोग्राम ह्या पण ऍक्टिव्हिटी आपण राबवतो. कारण मुलांना मुलांचे इतरही छंद जोपासले जावे यासाठी याही आपण ऍक्टिव्हिटी घेत असतो. तसंच वार्षिक सहल सुद्धा आपण मुलांची आयोजित करत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिथले महत्व आपण त्यांना पटवून देतो. या पद्धतीने आमचं बालभवनाचं काम चालतं. शाळेनंतर आपलं नाईट स्कूल असतं. नाईट स्कूल याच्यासाठी नाव दिलं की आपल्या बालभवनामध्ये जो मुलगा नेहमीच येतो तो प्रथम शाळेत गेला पाहिजे आणि शाळेतून आल्यानंतर तो अभ्यास वर्गासाठी आपल्याकडे आला पाहिजे. त्याच्यासाठी आमचा नाईट स्कूलचा टाइम 4 ते 8:30 रात्री या दरम्यान आहे. म्हणूनच आपण त्याला नाईट स्कूल असे नाव दिलेले आहे. आणि त्यानुसार आपला वार्षिक मंथली डेली सुद्धा अभ्यासक्रम ठरलेला आहे त्यानुसार विषयाचा. आणि त्यानुसार आपले 2 टीचर मुलांचा तो अभ्यास घेत असतात. आणि त्याचबरोबर आपण त्यांचे वर्कबुक सुद्धा सोडून घेतो. जे शिकवलं आहे वर्कबुकच्या माध्यमातून ते सोडवतात. जो विषय समजला नाही वर्कबुक सोडवताना तो विषय आमचे टीचर पुन्हा समजून सांगतात. मुलांची आम्ही केस स्टडी सुद्धा लिहितो. कारण सुरुवातीला जेव्हा आम्ही मुलाचं ऍडमिशन करतो त्याच्या वर्तणुकीमध्ये फरक असतो, त्याच्या व्ह्यूअर मध्ये चेंजेस असतात, तो अस्वच्छ येत असतो, तर आम्ही त्यांना स्वच्छतेचे महत्व, शिक्षणाचे महत्व, वर्तणुकीचे महत्व समजून सांगतो. आणि त्याच्यामध्ये काय बदल झाला म्हणजे आला तेव्हा त्याची परिस्थिती कशी होती आणि नंतर आम्ही त्याच्यावर काम केल्यानंतर तो त्याच्यामध्ये काय बदल झाले, तर यासाठी आमची एक केस स्टडी अशी, ती केस स्टडी सुद्धा आम्ही त्या मुलाची लिहित असतो. तसेच आमचे चंद्र, पृथ्वी, सूर्य या गटानुसार 3 गट पार केल्यानंतर स्कॉलरशिप सुद्धा गट आहे. या गटामध्ये सुद्धा आपले जे 3 गट पार करून जो मुलगा येतो तो स्कॉलरशिप वर्गामध्ये जातो. कारण आजचा कॉम्प्युटर युग आहे, स्पर्धेचा युग आहे, तसंच स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे यासाठी आपण स्कॉलरशिप हा वर्ग सुद्धा सुरू केलेला आहे. बालभवनाचा जो अभ्यासक्रम आहे तो आम्ही स्वतःच तयार केलेला आहे. कारण आम्हाला जसे जसे अनुभव येत गेले तसतसे आम्ही त्या अभ्यासक्रमामध्ये बदल करून तो अभ्यासक्रम आम्ही स्वतः बालभवन स्टाफने तयार केलेला आहे. आणि आम्ही तो अभ्यासक्रम मुलांना डेली शिकवतो. या पद्धतीचा आपल्या सेवावस्थेमध्ये. तसंच आपण जे हायर एज्युकेशनला मुलं आहेत त्यांच्यासाठी विद्यासहयोग हा सुद्धा उपक्रम सुरू केलेला आहे. न्यायालयाने गेल्या 4 वर्षापासून विद्यासहयोग स्कॉलरशिप आपण देत असतो. ज्या मुलांची फी 40-50 हजार रुपये आहे असे मुलांचे शिक्षण पैशामुळे कुठेतरी थांबले जाऊ नये यासाठी स्कॉलरशिप सुद्धा न्यायालयाने स्कॉलरशिप सुद्धा सुरू केलेली आहे. तसंच भटेवाडा फाउंडेशन सुद्धा आपण त्यांना देऊ करतो. ही पुण्याची संस्था आहे. ते भटेवाडा फाउंडेशन सुद्धा आपण त्यांच्याशी संलग्न झालेलो आहे. तर असे गरजू जे मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण भटेवाडा फाउंडेशनचं स्कॉलरशिप त्यांना मिळवून देतो. एवढंच नाही तर आपण मुलांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, स्वतः उद्योग व्यवसाय सुरू केले पाहिजे असं आमच्या भरपूर यशस्वी जात आहे. तर त्याच्यामध्ये निलेश वाऱ्यावर असो, हिमा धारवडकर असो, राहुल वाऱ्यावर, ऐश्वर्य चव्हाण, नजफ पठाण, सभाषे अशा भरपूर मुली स्वतःचं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर सध्याच्या उभ्या आहे किंवा 2 पैसे देखील त्या कमवतो असं आमचं मुख्य ध्येय आहे. अनेक प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण महिलांसाठी विविध कोर्स आयोजित करून त्या कोर्सच्या माध्यमातून त्यांनी 2 पैसे कसे मिळवले पाहिजे किंवा 2 पैसे त्यांच्या घरासाठी कसे उपलब्ध होतील, महिला व मुलींनी मेहंदी क्लास पूर्ण करून 2 पैसे त्या कमवतात आहे. फॅशन डिझाईनच्या माध्यमातून महिला ड्रेस शिवण्याचे काम करत आहे. तसेच काही महिलांना मुलींना आपण जॉब सुद्धा प्रोव्हाइड करून दिलेले आहे. महिला सक्षमीकरण यावर सुद्धा आपलं काम चालतं. हा पूर्ण म्हणजे आपण जर ठरवलं त्या मुलाच्या एक त्यावर काम करून नाही चालत तर आपल्याला त्याच्या पूर्ण कुटुंबाबरोबर काम करावं लागतं. तसेच आपण त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देतो. कारण विविध प्रकारचे कॅम्प अवेअरनेस करून विविध कॅम्प सुद्धा आपण बालभवनामध्ये घेतो, मोफत मध्ये घेतो आणि त्याचा फायदा आपल्या परिसरातील लोकांना होतो. कारण बाहेर खूप जास्त जर एक चष्मा घ्यायचा म्हटला तर 1000-1200 रुपयाला पडतं, पण तोच चष्मा आपण 250-300 रुपयामध्ये आपण त्यांना उपलब्ध करून देतो. असे जनजागृती अवेअरनेस

0: प्रोग्राम सुद्धा आपण घेत असतो. या पद्धतीने आपलं बालभवनाचं काम चालतं.
1: सोबत होत्या स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापिका उषा खोल्लम मॅडम. बालभवन प्रकल्प मध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने स्कूल चले हम हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यांनी बालभवनची संकल्पना आपल्याला स्पष्ट केली आहे. तर मंडळी, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगर कर तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श प्रकल्पाच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षानिमित्ताने स्कूल चले हम हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. शिक्षणापासून दूर असलेल्या प्रत्येक मुलापर्यंत शाळेचा आनंद आणि शिक्षणाचा हक्क पोहोचवण्याची यामागची संकल्पना आहे. या उपक्रमामागील नेमकी भूमिका आणि त्यामागची प्रेरणादायी संकल्पना काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहे स्नेहस्पर्श प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक चंद्रकांत शेंबडे सर. स्कूल चले हम हा कार्यक्रम घेण्यामागील उद्देश आणि स्नेहस्पर्श प्रकल्पाचे कार्य याविषयी त्यांच्याशी आपण छानसा संवाद साधणार आहोत. सर, आपल्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार सर.
1: मुलांना सुट्ट्या लागल्या होत्या, त्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज लर्न केल्या?
2: आता आपण सुट्ट्यामध्ये आम्ही मोस्टली म्हणजे कोणतेही ऍक्टिव्हिटीज नाही करता मुलांना. मी आता आपले संस्थेचे विश्वस्त जे आहेत प्रांशी मुळे मॅडम यांच्या मार्फत आजपासून आपण वाचन उपक्रम आयोजित करतोय. त्याच्यापूर्वी आपण मुलांच्या म्हणजे हे करिअर ओरिएंटेड प्रोग्राम असतील, मुलांचे छोटे छोटे खेळ असतील, मुलांचे चित्रपट दाखवणे असेल, या गोष्टीवरती आम्ही फोकस केलं.
1: अच्छा. आणि सर, आता सध्या आपली 15 जून पासून शाळा सुरू होणार आहे, तर त्याचे तुम्ही नियोजन कसं केलंय? विद्यार्थ्यांचं तुम्ही म्हणजे त्यांचा पहिला दिवस आहे, तर त्या दिवशी तुम्ही काय करणार आहात त्यांना शाळेमध्ये पाठवताना?
2: ताई, खूप भारी प्रश्न विचारला तुम्ही, कारण प्रत्येकाला ना म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक वर्षाचा शाळेचा पहिला दिवस खूप स्मरणीय असतो किंवा आठवण राहणार असतो. तर यावर्षी आम्ही मुलांचे औक्षण करतो, जे स्कूल बस आहे त्या स्कूल बसला सजवतो आणि मुलांना शाळेत सोडण्यासाठी केअरटेकर असतात, ते केअरटेकर जे असतात आणि विशेषतः नवप्रवेशी जी बालके असतात बालगृहामध्ये, तर त्यांना शाळेपर्यंत पोहोचवतो, तिथल्या शिक्षकाची ओळख करून देतो, अशा पद्धतीचं नियोजन करतो.
1: अच्छा. आणि सर, जसं की तुम्ही म्हणताय ते आभूषण वगैरे करतात, तर तेव्हा सर्वांच्या प्रतिक्रिया काय असतात?
2: ते मुलांना एक छान वाटतं की जसं की आता आपल्या संस्कृतीमध्ये आहे की कुठेही चांगल्या गोष्टीसाठी चाललं बाहेर, म्हणजे पूर्वी जसं युद्धाला चालले असतील किंवा कुठल्या मोहिमेला चालले असतील तर आपण ओवळून किंवा औक्षण करून पाठवतो, तसं ते एक त्यांच्या आयुष्याच्या एक महत्वाच्या मोहिमेवरती चाललेत असं वाटतं. म्हणजे ते कर्मचाऱ्यांमध्ये भावना असते आणि मुलांना पण आपण एक वेगळ्या ठिकाणी जातो त्याचं त्या मुलांना पण हे दिसतं म्हणजे ह्याच्यावर.
1: सर, सध्या आपल्या इथे किती मुलं आहेत?
2: आता सध्या 72 मुलं आहेत.
1: अच्छा. आणि सर्व मुलं आपली शाळेमध्ये जातात की काही छोटे आहेत असे काही आहेत?
2: सर्व मुलं शाळेमध्ये जातात, एकदम जे छोटे आहेत ते प्रे स्कूलमध्ये जातात, बाकीचे सगळे वेगवेगळ्या शाळा कॉलेजेस या ठिकाणी जातात. आम्ही मुलांच्या शैक्षणिक ऍडमिशन बाबत जे नवप्रवेशित मुलं आहेत त्यांच्या शैक्षणिक ऍडमिशन बाबत नियोजन आहे. मुलांना शाळेचे असेल तर त्याचं नियोजन आहे. परत वाचन उपक्रम ह्या महिन्यात महत्वाचा आम्ही राबवणार आहोत.
1: अच्छा. सर, वाचन कट्टा हा तुम्ही सुरू केलाय, तर त्यामागची काही प्रेरणा होती का?
2: त्याच्यामध्ये सध्याचं जे जग आहे किंवा सध्याचं जे आहे तर ते म्हणजे सगळं सोशल मीडियाचं वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये वाचनाचा जो वेग आहे तर त्याच्यामध्ये मुलांचे किंवा सर्वसामान्य वाचनाचा जो हे आहे तो मंदावलेला आहे, वेग वाचनाकडे दुर्लक्ष होते. तर संस्थेतील मुलांकडे जरी मोबाईल नसले तरी त्यांचा वाचनाकडे ओढा वाढावा आणि मुलांनी वेगवेगळी पुस्तकं वाचण्याचा आनंद घ्यावा यासाठी हे हा उपक्रम चालू केला आहे. ह्याच्यामध्ये संस्थेची विश्वस्त आदरणीय प्रांशी मुळे मॅडम ते ऍक्टिव्हिटी मेंटर करणार आहेत या जून महिन्याभर.
1: खूप छान सर की तुम्ही मुलांचं एक उत्कृष्ट पद्धतीने त्यांना शाळेमध्ये पाठवण्याचं एक तुम्ही नियोजन केलं आहे, त्याचबरोबर वाचन कट्टा जो आहे तुमचा आता तुम्ही तो लर्न करणार आहात. अगोदर आपलं कसं काम चालत होतं आणि आता कोणत्या दिशेने चालतंय?
2: विद्यार्थी दशेत आहे ना की 6 माही परीक्षा, 3 माही परीक्षा, वार्षिक परीक्षा असते, परंतु आम्हाला मुलांच्या क्षेत्रात काम करताना आमची क्षणोक्षणी परीक्षा असते, म्हणजे पुढच्या क्षणाला काय होईल काय सांगता येत नाही. तसं हे सगळे चॅलेंज घेऊन आम्ही काम करत असतो आणि ह्यातून जेवढं मुलांच्या बेटरमेंटसाठी काम करतात तेवढं काम करण्याचा मी प्रयत्न करत असतो.
1: नक्की सर. थँक्यू सो मच सर.
2: थँक्यू.
0: श्रोते हो आताच आपल्या सोबत होते स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श प्रकल्पातील प्रकल्प व्यवस्थापक चंद्रकांत शेंबडे सर. आताच आपण ऐकले आहेत स्कूल चले हा उपक्रम राबवण्यामागील त्यांची संकल्पना काय आहे ते आपण जाणून घेतली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, कुठे जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल हा एक प्रकल्प आहे. मंडळी, अहिल्यानगर मधील स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये येत्या 15 जूनला स्कूल चले हम हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल ही केवळ एक शाळा नसून अनेक मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा आधार आहे. 2010 मध्ये सुरू झालेल्या या शाळेत आज LKG पासून 10वी पर्यंतच शिक्षण दिलं जात आहे. अनाथ, वंचित, HIV ग्रस्त कुटुंबातील तसेच गरजू मुलांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याचे महत्वपूर्ण काम ही शाळा उत्तमरित्या करत आहे. या शाळेने आपल्या गुणवत्तेच्या बळावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ही वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी येथे विशेष भर दिला जातो. स्कूल चले हम या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक मुलाने शाळेत जावं, शिक्षण घ्यावं आणि आपलं भविष्य घडवावं हा संदेश दिला जाणार आहे. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजातील विविध मान्यवर सहभागी होणार असून शिक्षणाचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. चला तर मग आपणही या उपक्रमात सहभागी होऊया आणि प्रत्येक मूल शाळेत प्रत्येक हातात पुस्तक हा संकल्प प्रत्यक्षात आणूया. मंडळी, आताच आपण ऐकलं आहे स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने स्कूल चले हम हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तर मंडळी, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. आज आपण जाणून घेणार आहोत स्नेहालय संस्थेद्वारे राबवण्यात येणाऱ्या बालाधार प्रकल्पाविषयी. मंडळी बालाधार प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे वंचित, गरजू, निराधार तसेच सामाजिक आणि आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या मुलांना सुरक्षित वातावरण, शिक्षण, आरोग्य सेवा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देणं हा उपक्रम मुलांच्या हक्काचे संरक्षण करत त्यांना आत्मविश्वासाने समाजात उभे राहण्यासाठी सक्षम बनवत आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं. शैक्षणिक मदत, व्यक्तिमत्व विकास, समुपदेशन, आरोग्य तपासणी आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच मुलांना प्रेम, आधार आणि सुरक्षिततेची भावना मिळावी यासाठी विशेष काळजी घेतली जाते. मंडळी 1889 पासून कार्यरत असलेली स्नेहालय संस्था महिला, मुले आणि समाजातील वंचित घटकांच्या पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी विविध प्रकल्प राबवत आहे. बालाधार हा त्याच सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वाचा भाग आहे. श्रोते हो, प्रत्येक बालकाला सुरक्षित बालपण, शिक्षण आणि संधी मिळणे हा त्याचा हक्क आहे. बालाधार प्रकल्प याच ध्येयाने कार्यरत असून अनेक मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करत आहे. मंडळी, आत्ताच आपण स्नेहालय संस्थेतील बालाधार या प्रकल्पाविषयी ऐकले आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी प्रार्थना बेहरे. आपण ऐकत आहात अहमदनगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारनंतर आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर रहा आमच्या सोबत कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच. मंडळी, दुपारी 2 वाजता उद्योजक अरविंद पारगावकर यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत भूषण देशमुख. त्याचबरोबर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम. आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 नगर डायरी या शो मध्ये आपण ऐकणार आहोत स्नेहालयाचे संस्थापक सदस्य श्री सुवालाल शिंगवी उर्फ बापूजी यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहे आर जे ऋतू. त्याचबरोबर रात्री 9 वाजता दिलबंद गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सादर करते आहे सुहास भाई मुळे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगर शहराशी संबंधित इतिहास, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा, साहित्य, अध्यात्म, नाट्य, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यटन अशा विविध क्षेत्रांचा धांडोळा घेणारी मालिका संचित अहमदनगरच काही दिवसांपूर्वी रेडिओ नगर 90.4 FM वर प्रसारित झाली होती. या मालिकेचे प्रायोजक होते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. संचित अहमदनगरच ही मालिका घेतली होती रेडिओ नगर 90.4 FM चे मानद संचालक स्वर्गीय भूषणजी देशमुख यांनी. या मालिकेचे भाग आता आपण पुनश्च ऐकणार आहोत.
1: रसिको नमस्कार. संचित अहमदनगरच या मुलाखतींच्या विशेष मालिकेत आज आपल्या भेटीला आले आहेत. अहमदनगरच्या उद्योग, व्यवस्थापन आणि सामाजिक क्षेत्रातलं महत्वाचं नाव असलेले श्रीयुत अरविंद प्रभाकर पारगावकर सर श्नायडर इलेक्ट्रिक इंडिया लिमिटेड या कंपनीच्या L&T इलेक्ट्रिक अँड ऑटोमेशन उत्पादन विभागाचे ते संचालक आहेत. अहमदनगर प्रमाणेच मुंबई आणि बडोद्यात या कंपनीची मोठी युनिट्स आहेत आणि सुमारे 4000 कर्मचारी पारगावकर सरांच्या मार्गदर्शनाखाली तिथे काम करत असतात. औद्योगिक क्षेत्रातला सुमारे 37 वर्षांचा अनुभव सरांच्या गाठीशी आहे. मूळचे ते नगरचेच आहेत. शाळा महाविद्यालयात ते नेहमीच गुणवत्ता यादीमध्ये झळकायचे. मॅट्रिकच्या परीक्षेत ते नगर जिल्ह्यात पहिले आले होते. पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मॅकॅनिकल इंजिनिअरिंग ही पदवी त्यांनी प्रथम श्रेणीत मिळवली. सर, रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. खरं म्हणजे तुम्हाला ओळखत नाही असं कोणी नाही. अहमदनगरचं उद्योग विश्व आणि अहमदनगर विषयीचं तुमचं एकूण अवलोकन
2: जरूर.
1: आपण सुरुवात करूयात. साधारण 1972 काळ होता, मोठा दुष्काळ तेव्हा पडलेला होता, रोजगाराचा प्रश्न होता, तेव्हा उद्योग फारसे नव्हते आणि एक फक्त चांगलं घडलं की मुळा धरण पूर्ण होत आलं होतं आणि पाणी यायला सुरुवात झाली आणि MIDC नगरमध्ये आली.
2: बरोबर.
1: तेव्हाचे दिवस आठवतात?
2: 1972 ज्यावेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला मी इयत्ता 5वी 6वीला असेल.
1: हो,
2: मी नगरमध्येच जन्मलो. माझा जन्म गंगाधर गुणे आयुर्वेद हॉस्पिटल इथे झाला.
1: बर.
2: आणि काही सुरुवातीची वर्ष कर्जत सारख्या ग्रामीण भागात गेली, कारण माझे वडील शिक्षक होते, आई वडील दोघे शिक्षक होते.
1: बर.
2: आणि नंतर मग परत ते नगरला आले आणि मग माझा जो काही प्राथमिक शाळेपासूनचा प्रवास नगरमध्ये. 1972 सालामध्ये नगर शहर हे खूप असं आटोपशीर असं शहर होतं.
1: दिल्ली दरवाजाच्या आतच सगळं शहर,
2: दिल्ली दरवाजा इकडे माळीवाडा वेस आणि ह्या वेशीच्या आतमध्येच प्रमुख असं गाव होतं. आणि मग कुठेतरी दूरवर असे भुतकरवाडी किंवा अशी सबब नाही म्हणता येणार पण अशा वाड्या वस्त्या होत्या.
1: साधारण
2: वाड्या वस्त्या होत्या. तो मला काळ आठवतो. आटोपशीर असं नगर परंतु खूप स्वच्छ असं, सुंदर असं, नावाजलेलं शहर अशा स्वरूपाचं ते गाव.
1: इतिहासाचा मोठा वारसा लाभलेलं हे शहर.
2: ते तर आधीपासूनच होतं,
1: त्याचं एक वेगळं महत्व होतं. सर, एकेकाळी जगातलं अतिशय प्रगत शहर म्हणजे तेव्हा कैरो बगदाद नंतर अहमदनगर असं नाव घेतलं जायचं आणि त्या काळी म्हणजे निजामशाहीच्या काळामध्ये 400-450 वर्षापूर्वी इथे तोफा तयार व्हायच्या. जगातली सगळ्यात मोठी तोफ नगरमध्ये तयार झाली होती, मुलुख मैदान. आता ती विजापूरच्या किल्ल्यावर आहे. नगरमध्ये हँडलूम इंडस्ट्री खूप मोठी होती.
2: मोठी होती.
1: नगरचं हातमागावरचं कापडही परदेशात निर्यात केलं जायचं.
2: हो.
1: आणि अशी एक नोंद आहे की इंग्लंडपेक्षा तेव्हा जास्त टर्नओव्हर अहमदनगरच्या राज्यामध्ये होता. पण मधल्या काळात हे सगळं उद्योगाचं चक्र थांबलं होतं. पण नंतर ते MIDC रूपानं नगरमध्ये पुन्हा एक चांगले दिवस आले. सुरुवातीचे उद्योग कोणकोणते होते?
2: MIDC साधारण सुरुवात 1975-76 दरम्यान झाली, ज्यावेळेला मुळा नदीचं पाणी शहराकरता अवेलेबल करण्यात आलं आणि मग ती एक खूप मोठी सुवर्ण संधी शहराकरता प्राप्त झाली. त्यावेळचे तत्कालीन आमदार नवनीतभाई बार्शीकर आणि तत्सम जे कोणी राजकीय पुढारी असतील आणि स्थानिक नेते असतील त्यांच्या मदतीने आणि शासनाच्या पुढाकारातून हा MIDC प्रकल्प हा नगरमध्ये सुरू करण्यात आला. आणि मग सुरुवात जी झाली, सुरुवातीला मग तिथे अविनाश वार्देकरांची वेस्टर्न इंडिया इरेक्टर्स म्हणजे त्याला सह्याद्री असं नाव होतं, किर्लोस्कर बेरिंग्स, क्रॉम्प्टन ग्रीव्स, नंतर स्टॅम्फोर्ड, हे अर्थात नंतर ते क्रॉम्प्टनचं युनिट होतं, इंडियन सिमलेस, अडवाणी ऑर्लिकॉन, नंतर गरवारेचे दोन युनिट होते मरीन आणि नायलॉन्स, आणि ह्याचबरोबर मग बाकीचे काही शिंगोटे वगैरे असे काही छोटे मोठे युनिट सुरू झाले.
1: कायनेटिक कारखाना एमआयडीसीत नव्हता पण अनेक लघुउद्योग त्याच्यामुळे सुरू झाले
2: होते.
1: आणि लुना भारतातलं पहिलं स्वयंचलित दुचाकी

0: आणि जगात एक्सपोर्ट व्हायला लागली होती.
1: वाहन खूप चांगलं होतं, तंत्रज्ञान खूप चांगल्या पद्धतीने अवेलेबल करण्यात आलं होतं आणि मॅन्युफॅक्चरिंग क्वालिटी पण खूप चांगली मेंटेन केली होती, त्यामुळे ते प्रॉडक्ट खूप सक्सेसफुल ठरलं.
0: सर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि हे खरं म्हणजे ठरवून केलं होतं की इंजिनिअरच व्हायचं की आधी काही वेगळं मनात होतं?
1: आता आम्ही तसे तर प्राथमिक शिक्षक असणाऱ्या कुटुंबातले, आम्ही चार भावंड आहोत. थोरला भाऊ तो बीजे मेडिकलला ऍडमिशन मिळाली, त्याच्यानंतर दोन नंबरची बहीण तिलाही बीजे मेडिकलला ऍडमिशन मिळाली आणि मग बारावीला मला दोन्ही ऑप्शन्स खुले होते, परंतु बराचसा मित्रवर्ग हा इंजिनिअरिंगकडे झुकलेला होता आणि एक मध्यमवर्गीयांची धारणा असते की एक मुलगा डॉक्टर एक मुलगा इंजिनियर. मग मी थोडासा त्या बाजूला मोटिवेट झालो होतो आणि त्यामुळे मी तो मेकॅनिकल तो इंजिनिअरिंगचा ऑप्शन मी आधी निवडला.
0: आणि नंतर मग पुढे पदवी मिळाल्यानंतर?
1: पदवी मिळाल्यानंतर मग ज्या वेळेला असं वाटलं की आपण लगेचच जॉब करूयात, मग त्याच्यानंतर मग मी जे कॅम्पस इंटरव्ह्यू तेव्हापासून चालत असायचे 84 पासूनच, तर त्यावेळेला मी किर्लोस्कर रॉयल इंजिन्स खडकी इथे जॉईन केलं होतं
0: पुण्यामध्येच.
1: त्याच्यानंतर मग मी ड्रिल्को मेटल कार्बाइड्स मध्ये अहमदनगरला आलो, तिथे जॉईन केलं. त्याच्या आधी एक छोटीशी स्टिंट मी कायनेटिक इंजिनिअरिंगला पण एक 6-7 महिन्याची पुरी केली. आणि मग त्याच्यानंतर मग मी पुणे युनिव्हर्सिटी मधून डीबीएम केलं, एमएमएस केलं आणि मग त्याच वेळेला मग नगरमध्ये लार्सन अँड टुब्रोचं युनिट त्यांची ग्रोथ सुरू होणार होती आणि मला 5 वर्ष त्या ड्रिल्कोला झाल्यामुळे मग मी एक चेंज करण्याचा विषय विचार केला आणि मग पुण्याला ॲटलास कॉपको आणि नगरला एलएनटी असं दोन्ही ठिकाणी मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. त्यातली मी एलएनटीची ऑपॉर्च्युनिटी निवडली आणि मग मी तिथे स्थिरावलो.
0: आणि या कंपनीमध्ये खरं म्हणजे तुम्ही अनेक विभागांची जबाबदारी सांभाळली, म्हणजे नगरमध्ये अनेक महत्वाचे जे टॉप लेवलचे मॅनेजर्स आहेत त्याच्यामध्ये तुमची गणना होत होती. तुम्ही अनेक पदव्या मिळवल्या आणि त्याच्यानंतर जगामध्ये जे आधुनिकीकरणाचं वारं होतं मॅनेजमेंटमधल्या ज्या नवीन संकल्पना होत्या त्या आणण्याचा प्रयत्न केला, त्या कुठल्या कुठल्या होत्या?
1: ज्यावेळेला मी 1989 साली एलएनटी जॉईन केली त्यावेळेला कंपनीची साईज छोटी होती, 70 एकरचा मोठा प्लॉट होता परंतु साधारण 80 कर्मचारी होते सर्व मिळून.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यानंतर मग मुंबईच्या फॅक्टरीमधून प्लस एलएनटीला जिथे इथे ग्रोथ करायची होती किंवा नवे नवे प्रॉडक्ट आणायचे होते त्यांनी अहमदनगरला आणायला सुरुवात केली. हळूहळू स्ट्रेंथ वाढत गेली आणि त्याच्यामध्ये मग जशी लोकांची भर पडत गेली तसं तंत्रज्ञान सुद्धा नवनवं आणण्यात आलं आणि आपण सुदैव आहोत कारण का की नगरमध्ये लार्सन डब्रू सारखं युनिट आहे आणि ह्या युनिटचं जरी देशी कंपनी असली तरी जागतिक स्तरावरती खूप मोठं नाव आहे, त्यामुळे जागतिक स्तरावरचे जे काही नवे नवे कन्सेप्ट असायचे जसे की टोटल क्वालिटी मॅनेजमेंट असो, कायझन असो, ऑटोमेशन असो, लीन मॅन्युफॅक्चरिंग सारखे कन्सेप्ट असो, हे सगळे फॅक्टरीच्या किंवा कंपनीच्या एफिशियन्सीशी निगडीत असे इनिशिएटिव्ह आहेत, हे आपोआप आम्हाला शिकवले जायचे, आपोआप आम्हाला त्याचं प्रशिक्षण मिळायचं आणि मग ते त्याचा अंमल करण्याकरता किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याकरता इथे आम्हाला खूप चांगली सुवर्णसंधी मिळाली आणि त्याच्यामुळे मग कंपनी सोडून जाणं किंवा चेंज करणं हे कधी मनात आलंच नाही. प्रत्येक वेळेला नव्या नव्या संधी, नवनवं यश त्यात मिळायचं, नवनवं शिकायला मिळायचं आणि त्यामुळे कंपनीची ग्रोथही होत होती. ह्या दोन्ही गोष्टी झाल्या.
0: सर खरं म्हणजे हा जो काळ होता तो बदलाचा काळ होता पण एक कामगारांमध्ये किंवा सर्वसामान्य माणसामध्ये नवीन बदल स्वीकारण्याची तयारी नसते, अनेकदा विरोध होतो किंवा काहीतरी मग अडथळा निर्माण होतो, असं कधी झालं होतं त्यात?
1: लार्सन डुब्रोचं ज्यावेळेला आम्ही युनिट जॉईन केलं त्यावेळचे जे काही प्रमुख होते RW कुकलानी आणि त्यावेळचे जे काही HR एक्सपर्ट्स होते त्यांनी सुरुवातच अशी केली की जी कारखान्यात होणारी जी रिक्रुटमेंट आहे ती खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी निरखून पारखून केली. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर एखादा कामगार जरी भरती करायचा असेल तर त्याचा आम्ही पहिल्यांदा इंटरव्ह्यू घ्यायचो. इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्याची फिंगर डेक्स्टेरिटी व्हायची, म्हणजे त्याचे हात कसे चालतात, बोटं कशी चालतात ते पाहिलं जायचं. त्याचं गणित तपासलं जायचं, गणिताचा एक पेपर असायचा, त्याची एक ऍप्टिट्यूड टेस्ट असायची. ह्याच्यातून तो क्लिअर झाला, तो एक सकारात्मक कर्मचारी असं वाटलं, त्यानंतर मग आम्ही त्याच्या गावाला म्हणजे त्याच्या विलेजला आम्ही भेट द्यायचो, तिथल्या सरपंचांना आम्ही भेटायचो, त्याच्या कॅरेक्टरची खात्री करायचो, त्याच्या शाळेत जायचो, तिथल्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना विचारून त्याच्या चारित्र्याविषयीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करायचो
0: तुमच्या हातात.
1: आणि अशा पद्धतीने सुरुवातीची रिक्रुटमेंट तिथे झाली.
0: अरे वा.
1: त्यामुळे एक अनेक कर्मचारी हा

0: निवडून आलेला असल्यामुळे असा चांगला तो खूप सकारात्मक असायचा आणि त्यामुळे खूप कमी अशा रेजिस्टन्स किंवा विरोध असं काही आम्हाला जाणवलं नाही.
1: लोक शिकत गेले, त्यांचाही विकास झाला, त्याच्यावर विकास
0: त्यांचाही झाला, कंपनीचाही झाला. आणि आज ज्या वेळेला ते निवृत्त होत आहेत इतक्या वर्षानंतर तर ते जाणीवपूर्वक ह्याचा उल्लेख करतात की आमचं नशीब, आम्ही L&T मध्ये जॉईन झालो, आमचंही भलं झालं. अर्थात त्यांच्या चांगल्या वागण्यामुळे कंपनीचं पण भरं झालं होतं. ह्या दोन्ही गोष्टी म्युच्युअल साधल्या गेल्या.
1: सर, तुम्ही कंपनीच्या कामाच्या निमित्ताने अनेक देशांमध्ये प्रवास केला, अनेक सेमिनार्स किंवा वर्कशॉप्स अटेंड केले. जगाच्या तुलनेमध्ये आपली इंडस्ट्री किंवा आपलं कल्चर साधारण कुठल्या पातळीवर आहे?
0: आता ह्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन भाग आहेत, एक तर वेस्टर्न कल्चर आणि ईस्टर्न कल्चर. ईस्टर्न कल्चरमध्ये सुरुवात होते जपानपासून. पौर्वत्य भागामध्ये जपान हा एक अद्ययावत इंडस्ट्रीचा देश आहे आणि मग इकडच्या बाजूला मग युरोप आणि अमेरिका ह्या दोन्ही फिलॉसॉफीज आहेत. या दोन्ही फिलॉसॉफीजमध्ये जर पाहिलं तर जपानमध्ये एक सांघिक भावना असते आणि लोक एकत्रित येऊन काम करतात आणि कंपनी करतात, झटतात, किंवा एक लॉयल्टी असते. पाश्चिमात्य भागामध्ये इंडिव्हिज्युअलशी म्हणजे वैयक्तिक अशी बांधिलकी असते, कंपनीशी बांधिलकी नसते. परंतु तो माणूस 100% त्याच्या कामाकरता तो योगदान देत असतो. दोन्ही कन्सेप्ट जर विचार केला तर भारतामध्ये ह्याचं एक तुम्हाला मिश्रण आढळेल. भारतामध्ये वैयक्तिक टॅलेंट पण खूप आहे आणि सामूहिक गुणवत्ता पण खूप आहे. त्यामुळे जर कम्पेअर करायचं म्हणलं तर पौर्वात्य एक फिलॉसॉफी झाली, पाश्चिमात्य एक फिलॉसॉफी झाली, त्याचं सुंदर असं मिश्रण भारतामध्ये झालं. कारण भारताची इंडस्ट्रियल ग्रोथ ही नंतर झाली. ज्यावेळेला हे दोन्ही फिलॉसॉफी जगामध्ये प्रचलित झाल्या आणि नंतर मग भारताची जशी उद्योगाची वाढ होत गेली, जॅपनीज कल्चर, अमेरिकन कल्चर असं दोन्हीचं मिश्रण आपल्याला आपल्या उद्योगात दिसतं.
1: बरोबर.
0: त्यांच्या एवढी जरी एफिशियन्सी नसली तरी आपल्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, आपल्याकडे गुणवत्तेची जाण नक्कीच आहे.
1: सर, तुम्ही मराठा चेंबर ऑफ कॉमर्स साठी पण अनेक वर्ष काम करत आहात. या निमित्ताने अनेक कार्यक्रम, अनेक उपक्रम नगरमध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली घडवले गेले. अनेक उद्योजकांशी तुमचा संपर्क आला असेल बाहेरचे आणि नगरमधले. कुठल्या कुठल्या उद्योजकांची आठवणी तुमच्याकडे आहेत?
0: आता मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ही पुण्याशी संलग्न अशी संस्था आहे.
1: हो.
0: आणि अहमदनगरमध्ये त्याचा एक प्रमुख म्हणून मी बरीच वर्ष काम पाहतोय. इथे आमचे जवळजवळ 1,250 इंडस्ट्री मेंबर्स आहेत. परंतु पुण्यामध्ये, पुण्यातली जी काही मोठी इंडस्ट्री आहे त्याच्या जवळजवळ 3,000 मेंबर मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे मेंबर
1: जोडले गेले.
0: तर त्याच्या अनुषंगाने ज्या वेळेला वेगवेगळे प्रोग्राम्स होतात आमच्या कमिटीच्या, दर म्हणजे महिन्याला ज्या मिटिंग होतात त्या अनुषंगाने खूप साऱ्या अशा उद्योजकांशी किंवा उद्योगपतींशी परिचय झाला. त्याच्यामध्ये नगरशी निगडीत असणारे अभयजी फिरोदिया जे फोर्स मोटर्सचे चेअरमन आहेत त्यांच्याबरोबर नेहमीच संपर्क आम्हाला करता आला. किंवा प्राज इंडस्ट्रीचे प्रमोदजी चौधरी आहेत, त्यांचाही नगरशी खूप चांगला घनिष्ठ संबंध आहे. ते पण मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे पुण्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांच्याबरोबर पण घनिष्ठ संबंध आला. राहुलजी बजाज आहेत, त्यांच्याबरोबर पण चांगला संबंध आला. प्रतापरावजी पवार उद्योग समूहाचे, सकाळ उद्योग समूहाचे प्रमुख, त्यांच्याबरोबर पण चांगला संपर्क आला. आणि असंख्य असे जे काही इंडस्ट्रीचे लीडर्स आहेत, लीला पुनावाला असतील, ह्या अनुषंगाने खूप साऱ्या उद्योजकांशी खूप चांगला परिचय झाला. त्यांच्याकडून खूप सारं चांगलं शिकायला मिळालं आणि एक प्रगतीची दिशा त्यांच्या वागण्या बोलण्यातून आम्हाला मिळत राहिली.
1: सर, इथली एंटरप्रेन्योरशिप, इथली उद्योजकता वाढावी, नव्या तरुणांनी उद्योजक व्हावं यासाठी पण तुम्ही बरेच प्रयत्न केले आणि दिसतंय की नव्या पिढीमध्ये आता खूप चांगली मंडळी आलेली आहेत. नावं सांगता येतील किंवा कशा प्रकारे आपण काही उपक्रम राबवले?
0: सगळ्यात आधी लार्सन डुब्रोची ज्या वेळेला ग्रोथ होत होती त्यावेळेला व्यापक असा विचार केला गेला की अंतर्गत ग्रोथ तर होईलच पण सर्व गोष्टी आत करण्याची गरज नाही आहे. बाहेरची जी स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे पण त्यांना जर डेव्हलप केलं, त्यांच्याकडून जर आपण सप्लायज आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांची पण ग्रोथ होईल. मुंबईला ते शक्य नव्हतं. मुंबईला छोटे जे काही सप्लायर्स होते ते एकतर मुंबईच्या बाहेर असायचे किंवा मुंबईमध्येच एखाद्या कुठल्या तरी क्लस्टरमध्ये असायचे. इथे आमच्या इंडस्ट्रीला सराउंडिंग एरियामध्येच 1 किलोमीटरच्या अंतरातच सगळे होते. त्यावेळेला सगळ्यात चांगला निर्णय नगरच्या दृष्टीने L&T जो घेतला तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीला वाव देण्याचा. आणि जवळजवळ आमचे 70-80 सप्लायर्स नगरमध्येच आम्ही डेव्हलप केले. त्या 20-30 वर्षाच्या काळामध्ये
1: मोठं जाळं तयार झालं.
0: त्याच्या अनुषंगाने जवळजवळ 3 ते 4 हजार लोकांची बाहेर पण रिक्रुटमेंट झाली. एलएनटीचे जे काही इंडस्ट्रियल व्हॅल्यूज आहेत त्या आम्हाला तिथे प्रसारित करता आल्या, तिथे इम्प्लिमेंट करता आल्या. एक चांगली इंडस्ट्रियस ज्याला जी आपण एक नेचर म्हणतो, कर्मचाऱ्यांचं म्हणा त्या लोकांचं, ते निर्माण करण्यात आम्हाला यश मिळालं. चेंबरच्या माध्यमातून ज्यावेळेला आम्ही वेगवेगळे प्रयोग करत असतो, ट्रेनिंगचे प्रोग्राम्स करत असतो, तर त्यावेळेला तरुण मुलांना आकर्षित करणं, त्यांना डीआयसीच्या माध्यमातून, एमआयडीसीच्या माध्यमातून, चेंबरच्या माध्यमातून प्रवृत्त करणं, त्यांना मदत करणं, एक कॅटलिस्टची भावना किंवा कॅटलिस्टच्या रोलमधून त्यांना आम्ही वर आणण्याचा प्रयत्न केला. आणि आज बरेचसे एक मिडियम स्केलच्या लेवललाही बरेचसे उद्योग पोहोचलेले आहेत.
1: सर, अहमदनगर शहराच्या एकूण विकासामध्ये, वाढीमध्ये उद्योग विश्वाचं देखील मोठं योगदान आहे. विशेषतः एलएनटीच्या माध्यमातून तुम्ही जे जे काही प्रकल्प राबवले, म्हणजे अगदी चौकांमध्ये सिग्नल असोत किंवा आयलँड असोत, सुशोभीकरणाचा कार्यक्रम असो, एक नगर शहराशी एक नातं छानसं जोडलं गेलं आणि त्यामुळे नगर शहराची प्रतिमा देखील उजळवण्यासाठी खूप मदत झाली. ही सुरुवात कशी झाली?
0: ह्याची सुरुवात होताना मला 1991 काळ आठवतो. मी नुकताच त्यावेळेला कंपनीत जॉईन झालो होतो आणि आमचाच इंजिनियर्स मित्रांचा एक ग्रुप त्यावेळेला 1991 साली तयार झाला. एकत्र येऊन संध्याकाळी आम्ही बसायचो, काय चाललंय काय नाही, आणि आपल्या गावाकरता काहीतरी करण्याची एक भावना त्यातून तयार झाली. तर त्यावेळेला मला आठवते की आम्ही वृक्षमित्र संघटना सुरू केली होती आणि त्याचे पदसिद्ध अध्यक्ष त्यावेळचे तत्कालीन नगराध्यक्ष शंकररावजी घुले होते. त्यांनी पण आम्हाला प्रोत्साहन दिलं. आम्ही त्यांना जाऊन भेटलो की आम्हाला असं करायचंय. त्यांनी पण आम्हाला प्रोत्साहन दिलं.
1: अहमदनगर शहराला 500 वर्ष पूर्ण झाली होती. तो काळ होता, थोडं उत्साहाचं वातावरण होतं.
0: तर त्या काळामध्ये मग आम्ही एक ज्यावेळेला आम्हाला हे कळायचं की आता ग्लोबल वॉर्मिंगचे सायन्स दिसत आहे, चर्चा होते आणि झाडं लावण्याचं कल्चर आणलं पाहिजे, तर तेव्हा ती गोष्ट आम्ही सुरू केली. आणि नगरला त्यावेळेला टीव्ही सेंटर सुरू झालं होतं, आकाशवाणी सुरू झाली होती, त्यांचे कॅम्पस मोठे होते, कंपाऊंड वॉल होती, मग तिथे आम्ही झाडांचे उपक्रम केले, पाणी घालायचो. हळूहळू ती आवड निर्माण झाली. मग जसं जसं दिवस जात गेले तसे ज्या छोट्या मोठ्या एनजीओज होत्या त्यांना हेल्प करणं, त्यांच्याकडे जाणं, अनाथाश्रम असतील किंवा वृद्धाश्रम असतील तर आपले जे वाढदिवस आहेत तिथे साजरे करणं, आपल्या कुटुंबाला, तिथून ती सुरुवात झाली.
1: एक सामाजिक बांधिलकी निर्माण कशी करता येईल हा एक फार चांगला प्रयत्न त्यामध्ये.
0: आणि मग नंतर, मग 2003 नंतर लायन्स क्लब जॉईन केला, मग त्याला थोडस एक मोठं स्वरूप आलं, मग त्याच्यातून ब्लड डोनेशनचे कार्यक्रम, मेडिकल किंवा हेल्थ चेकअपचे कार्यक्रम, वृक्षारोपणाचे कार्यक्रम, ह्या ज्या छोट्या मोठ्या संस्था होत्या जसं की डॉक्टर धामणेंची एक इथे मनगाव, आता मनगाव आता झालं नाव, पण त्यावेळेला माऊली म्हणून त्यांचा प्रोजेक्ट होता, त्यांच्याकरता काम करणं, स्नेहालय करता थोडंफार
1: स्नेहालयासाठी खूप मदत.
0: तर ह्या सर्व गोष्टी करता करता मग कंपनीच्या माध्यमातून एक वेगळी दिशा मिळाली आणि आपल्या शहराकरता काहीतरी करावं ह्या भावनेतून मग कंपनीचे जे काही वेगळ्या वेगळ्या योजना होत्या त्या सगळ्या इथे डायव्हर्ट केल्या.
1: बरोबर.
0: मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं की शाळांमधून खूप मोठी गैरसोय आहे, मुलींकरता टॉयलेट्स नसतात. तर मग आम्ही बऱ्याचशा शाळांमधून टॉयलेट्स बांधली चांगल्या क्वालिटीची. मग त्यात सीताराम सारडा हायस्कूल असेल, गाडीलकर हायस्कूल असेल, पंचशील विद्यालय असेल, इवन गंगा उद्यान सारखे प्रोजेक्ट, तिथे पण टॉयलेट्स बांधली. बऱ्याच ठिकाणी सायन्स लॅबोरेटरीज दिल्या. आजूबाजूच्या रयत शिक्षण संस्थांच्या ज्या शाळा आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तिथे स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली, परमनंट असे स्थायी प्रोजेक्ट केले.
1: काही शाळांना वर्ग देखील
0: वर्ग बांधून दिले. आता त्यात जर नाव घ्यायचं तर पिंपळगाव माळवीची श्रीराम विद्यालय, जवळजवळ तिथे आम्ही 2 कोटी रुपये एका शाळेवरती आम्ही ते एक दत्तक घेतली होती. ती पूर्ण शाळेचे पूर्ण वर्ग आम्ही हळूहळू टप्प्याटप्प्यात बांधले, सायन्स लॅबोरेटरी डेव्हलप केली, कम्प्युटर लॅबोरेटरी डेव्हलप केली, त्यांना छोटंसं एक ऑडिटोरियम दिलं, त्यांना ते मुलांना जेवणाकरता जे किचन लागतं त्याची डेव्हलपमेंट केली. अशा बऱ्याच गोष्टी शाळांमध्ये
1: करायचं म्हणलं तर खूप काही करता येतं आणि स्वतःपासून सुरुवात करायची आणि आपल्या गावासाठी करत आहोत हा एक समाधानाचा भाग त्यामध्ये होता. तर तुमची कंपनी तर अक्षरशः बगीच्यात असावी अशी आहे, हजारो लाखो झाडं आसपास डोलत आहेत. पण तुम्ही आरवीसाठी पण खूप मदत केली आणि डीएसपी चौकातलं जे उद्यान आहे ते तुम्ही त्यांना विकसित करून दिलं, ते कसं घडलं?
0: सुरुवातीला जे काही एलएनटीचे इथले प्रमुख असायचे, एकतर ते मोस्टली मुंबईच्या साईडचे असायचे आणि ज्या वेळेला ते 70 एकरचा प्लॉट बघायचे तर बऱ्याचशा लोकांना ते माजलेलं जंगल बघून ते अस्वस्थ व्हायचे. मग कुठेतरी एक चांगल्या पद्धतीचं आपण लागवड करावी अशी भावना तेव्हापासून निर्माण झाली. आणि काम करणारे आम्ही स्वतःच होतो, ते आमचे सिनियर असायचे, ते आम्हाला दिशा द्यायचे. मग त्यातून मग आम्ही कंपनीमध्ये जसं हिरवाई आणण्याचा प्रयत्न केला तसं मग त्याचं कौतुकही लोकांकडून व्हायला लागलं. म्हणजे इथपर्यंत की लोक विनोद करायचे की लार्सन अँड टुब्रोमुळे आणि आर्मीतलं जे MIRC जंगल आहे
1: MIRC ग्रीन
0: याच्यामुळे नगर शहराचं टेम्परेचर 2 डिग्रीने जरी कमी झालं असेल
1: तो वरून तो स्पॉट हिरवा स्पॉट दिसायचा असं तेव्हा म्हटलं जात.
0: तर आम्हाला खूप हुरूप वाढला मग त्याच्यामुळे. मग भगतसिंग उद्यान सारखं जे पत्रकार चौकातलं उद्यान आहे, अप्पू चौकासारखे काही जे चौक आहेत त्याचं सुशोभीकरण. आणि मग ज्या वेळेला आर्मीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क आला तर त्यांच्या विनंतीप्रमाणे मग आम्ही तो DSP चौकातला त्यांचा जो कॉर्नरचा जो एरिया आहे 4 एकराचा तो आम्ही गार्डन म्हणून चांगला डेव्हलप केला. त्याला त्यांनी खेत्रपाल गार्डन म्हणून नावही दिलंय. त्यांनी एक तिथे रणगाडा ठेवला आणि त्या चौकाला एक वेगळी शोभा येऊन गेली.
1: परमवीर चक्र ज्यांना मिळालं त्रपाल अरुण खेत्रपाल त्यांचं नाव त्या गार्डनला. तर तुम्ही आरोग्याच्या क्षेत्रात एक खूप योगदान दिलेलं आहे, विशेषतः स्नेहालयच्या बरोबर जो आता आपला एक क्लिनिकचा उपक्रम आहे, अतिशय उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा तिथे मिळते आणि त्यासाठी कंपनीने खूप मोठं योगदान आणि एक डॉक्टरांचा छान ग्रुप तयार झालेला आहे. त्याची सुरुवात कशी झाली?
0: एक कसं लक्षात आलं की ज्या वेळेला कामगार वैद्यकीय सेवेकरता आमच्याकडे यायचे मग त्यांच्याकरता ज्या वेळेला आम्ही दवाखाना डेव्हलप करणं किंवा दवाखान्यांबरोबर टायअप करणं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना असं लक्षात आलं की आपले जे व्हेंडर्स आहेत किंवा सप्लायर्स आहेत ज्यांना आपण डेव्हलप केलंय त्यांच्याकडे पण हजारोनी कामगार आहेत, त्यांच्याकरता काय करता येईल? मग त्यांच्याकरता जर आपण एखादं कम्युनिटी हेल्थ सेंटर सुरू केलं तर काय होईल? मग आमच्या सिनियर्सनी आम्हाला प्रोत्साहन दिलं, फंड्स दिले, ते म्हणले तुम्ही करा, सिस्टम बनवा, तिथे लोकांना प्रोत्साहित करा, आपण सेंटर सुरू करूयात. मुख्यत्वे नगरमधल्या प्रख्यात डॉक्टर्सनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य दिलं. खूप कमी ऑनरेरियम मध्ये ते येतात आणि एक सामाजिक भावनेतून तिथे सेवा देतात. आणि एक L&T बोर्ड पाहिल्यानंतर लोकांना वाटायचं की हे हॉस्पिटल असेल कंपनीचं ते महाग असेल. अक्षरशः त्यावेळेला आम्ही श्रमिक नगर किंवा आजूबाजूचे जे काही एरिया आहेत त्या एरियामध्ये आम्ही
1: कामगार वस्तीमध्ये
0: आम्ही फेऱ्या मारून त्यांना प्रसार करायचो की तो दवाखाना फुकट आहे, तिथे तुम्ही जा, तिथल्या गोष्टींचा लाभ घ्या. मग हळूहळू मग आम्हाला तिथे रिस्पॉन्स मिळत गेला, दिवसाचे पेशंट्स वाढत गेले, तसे तसे डॉक्टरकडूनही प्रतिसाद येत गेला. आज जवळजवळ तिथे 17 वेगळे वेगळे स्पेशलिस्ट वेगळ्या वेगळ्या फॅकल्टीचे तिथे येतात आणि लोकांना सेवा देतात. आणि मग एकंदरीत तिथे एक्सरे मशीन, हळूहळू पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी अशा संपूर्ण सुविधा आम्ही तिथे निर्माण
1: कमी दरामध्ये हे सगळं उपलब्ध आहे,
0: अगदी नॉमिनल,
1: सगळ्यांसाठी आहे,
0: सगळ्यांसाठी आहे.
1: सर, अहमदनगर शहरावर मनापासून प्रेम करणारी मंडळी फार नाही आहेत, तुम्ही त्यातले आहात की तुम्ही अतिशय मनापासून या शहरावर प्रेम करता. एक तर तुमचं शहर आहे म्हणूनही आहे, तुम्हाला काय वाटतं या शहराबद्दल, याचं भवितव्य काय असेल किंवा काय करायला पाहिजे पुढे जाण्यासाठी? आपण
0: प्रत्येक व्यक्तीचे रूट्स त्याच्या त्या जन्मगावी म्हणा किंवा त्याच्या ज्या ठिकाणी त्याची कर्मभूमी असते तिथे खूप खोलवर रोवलेली असतात. आणि मग नकळत कुठेतरी आपण कम्पॅरिझन करत राहतो आपल्या शहराची दुसऱ्या शहरांशी. मग कुठेतरी चांगलंही वाटतं, काही ठिकाणी वैषम्य वाटतं. मग अशा वेळेला आपल्या गावामध्ये काय त्रुटी आहेत ह्याही प्रामुख्याने समोर येतात, काही पॉझिटिव्ह गोष्टी त्याही समोर येतात. त्यामुळे मग नगर शहराविषयी जर बोलायचं म्हणलं तर एक खूप शांत गाव आहे,
1: सगळ्या धर्माचे लोक इथे राहतात,
0: सर्व धर्माचे,
1: सगळ्या भाषा बोलल्या जातात, सगळ्या खाद्यपदार्थांची रेलचेल नगरमध्ये आहे.
0: हो, तर ते गाव तसं ह्या सर्व गोष्टींनी खूप चांगलं असं संपन्न असं गाव आहे. मॉडेस्ट इंडस्ट्री आहे, पॉप्युलेशन आपली मॉडेस्ट आहे, 5 लाखाच्या दरम्यान आपली लोकसंख्या आहे. आजूबाजूने संपन्न असे तालुके आहेत, श्रीरामपूर असेल, संगमनेर असेल, जे बागायती असे पण एरिया आहेत, काही दुष्काळी भाग आहेत, कर्जत पाथर्डी सारखे असे एक संमिश्र असा हा एक भूभाग आहे. आणि संस्कृतीने पूर्णपणे असा भरलेला आहे. मग इथे शिर्डीचे साईबाबा किंवा शिंगणापूरचे शनिदेव किंवा ज्ञानेश्वरांचा पैस हा खांब, हे साकुरीचे
1: प्रत्येक तालुक्यामध्ये निदान 10 तरी ठिकाणं असतात की जिथे काहीतरी सांस्कृतिक संचित दडलेला आहे.
0: आणि अहमदनगरमध्ये पण अशा ऐतिहासिक बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आहेत. भिस्त बाग आहे किंवा चांदबीबीचा माल आहे,
1: भरकोट किल्ला,
0: फराबक्ष माल, अशा खूप जुन्या गोष्टी आहेत. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे जवळजवळ 5 ते 6 आर्मीची सेंटर्स आहेत,
1: ट्रेनिंग सेंटर्स आहेत.
0: मग त्याच्यामध्ये VRDE असेल, MIRC असेल, त्यांचं ते ACC&S सगळं रेकॉर्ड जे आहे ते पुऱ्या भारताचं रेकॉर्ड नगरमध्ये
1: असतं. बरोबर.
0: त्यांचं बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट आहे, BTR आहे. तर हे सर्व खूप चांगली वैशिष्ट्य ह्या नगर शहराची आहेत. परंतु कुठेतरी औरंगाबाद, नाशिक आणि पुणे ह्या 3 मोठ्या शहरांच्या त्रिकोणाच्या बरोबर मध्यभागी नगर आहे. जसं एक पर्जन्य छायेचा प्रदेश असतो की एका ठिकाणी खूप चांगला पाऊस पडतो भरपूर आणि त्याच्यानंतरच्या भागामध्ये दुष्काळ असतो, तसं काहीसं आपल्या शहराचं झालंय. पुण्याची वाढ झाली, औरंगाबादची वाढ झाली, नाशिकची वाढ झाली, आणि नगरची वाढ त्या शहराप्रमाणे झाली नाही
1: होऊ शकत.
0: ही थोडीशी कुठेतरी एक,
1: पण त्याला सर काय कारण असतील? औद्योगिक वाढ खुंटण्यामागे बरीच कारण असू शकतात. तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही उद्योग क्षेत्रातले आहात आणि अनेक वर्ष तुम्ही अतिशय उत्तम मॅनेजमेंट हे सगळं करतात, त्यामुळे शहराची मॅनेजमेंट आणि एकूण विकासाची मॅनेजमेंट कुठे आपण कमी पडतो?
0: ह्याच्यामध्ये 3-4 कारणं अशी प्रामुख्याने अशी देता येतील की ज्यावेळेला MIDC स्थापना झाली, तर MIDC स्थापना झाल्यानंतर त्याच्या एरियात वाढ होण्याच्या दृष्टीने जे प्लॅनिंग व्हायला हवं होतं
1: सुरुवातीला पाहिजे होतं,
0: ते झालं नाही. त्याच्यामुळे आज काय झालं की ज्या इंडस्ट्री आल्यात आणि ज्या काही मिडियम स्केल आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री ह्याच्यामध्ये जवळजवळ जागा संपून गेली आहे. त्यामुळे एखादा मोठा युनिट यायचा असेल आणि त्याच्याकरता 400 एकर, 300 एकर, 500 एकर जागा हवी असेल, तर तसं आता शक्य होत नाही
1: आहे.
0: ते एक कारण आहे. फार पूर्वी शाहनवाज हुसेन मिनिस्टर होते की काय, त्यांच्या काळामध्ये दिलीप गांधींच्या माध्यमातून इथे एअरपोर्ट करता पण पाहणी करण्यात आली,
1: गरज होती तेव्हा.
0: परंतु काही कारणास्तव गोरक्षनाथाचा डोंगर असेल म्हणा, काही अशी कारण झाली की त्याच्यामुळे तो एअरपोर्ट इथे होऊ शकला नाही. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी करता हा भाग तसा चांगला भाग आहे, पुणे सारखं शहर जवळ आहे, मुंबई पण 5 तासाच्या अंतरावर आहे, परंतु आपण कमी पडलो. आपलं गाव इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या कंपन्यांना सेल करायला आपण कमी पडलो, आणि मग त्याच्यामध्ये मग स्थानिक लोकांची विजनही थोडीशी कमी पडते आहे. ही अशी 4 प्रमुख कारण आहेत त्याच्यामुळे थोडस आपण मागे पडलो.
1: आणि झोनचाही प्रश्न मला वाटतं आला. नव्या कारखान्यांना ज्या सुविधा मिळतात, पहिली काही वर्ष सवलती मिळतात करामध्ये,
0: एकंदरीतच काय झालं की पहिल्यांदा पुण्याची डेव्हलपमेंट झाली, पुणे सॅच्युरेट झाल्यानंतर मग त्यांची नजर औरंगाबाद आणि नाशिककडे वळली शासनाचीच, आणि मग त्याच्यानंतर मग ह्या 2 शहराला डेव्हलप करण्यामध्ये नगर हे दुर्लक्षित राहिलं. मग त्याला सी झोन द्यायचा, डी झोन द्यायचा, बी झोन द्यायचा, आवाज ऐकला गेला नाही, आणि त्या सुविधा मग तशा नगरला त्या त्या वेळेला आल्या नसल्याने थोडीशी ग्रोथ आपली.
1: पण भविष्यात काय ही कोंडीत फुटू शकते नगर मध्ये काही आणखीन काही नवी मोठी नावं जी आहेत उद्योग विश्वामधली ती येऊ शकतील?
0: आता असं पाहिलं तर सुप्याचा एक बेल्ट आहे, तो खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतोय
1: पारनेर तालुक्यामध्ये.
0: तर तिथे सुपा जवळजवळ इथून 30 किलोमीटर आहे, तर 30 किलोमीटरच्या एरियामध्ये तिथे जवळजवळ कित्येक हेक्टर्स आज इंडस्ट्री करता अवेलेबल आहे. आपण जर एक सामूहिक प्रयत्न केले, मग मराठा चेंबर ऑफ कॉमर्स असेल, आम्ही संघटना असेल, इतर काही स्थानिक नेते असतील, नागरिक असतील, आपण जर चांगले प्रयत्न केले तर त्या भागामध्ये आपण खूप मोठी इंडस्ट्री तिथे अट्रॅक्ट करू शकतो. आणि तिथून मग पुण्याचा एअरपोर्ट जवळजवळ 80 ते 90 किलोमीटर असा पडतो, आणि अक्षरशः तो 1.5 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये पण तो रिचेबल आहे. तर त्या डायरेक्शनने जर आपण केले तर सुप्याचा बेल्ट हा खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकतो. मागे एक आम्ही असं थिंकिंग केलं होतं की जो माळशेज रोड आहे किंवा कल्याण रोड आहे
1: ठाण्याकडे मुंबईकडे
0: जो नगरहून जाणारा रोड आहे, त्याच्या कल्याणकडे जाताना उजव्या हाताला ढवळपुरी म्हणा किंवा जांभुळवाडी ह्या भागामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जवळजवळ 4 ते 5 हजार एकराचं क्षेत्र आहे, आणि ते मुळा डॅमच्या कॅचमेंटच्या साईडलाच येतं, ते
1: बॅकवॉटर आहे बऱ्यापैकी.
0: तर खूप आधी काही तज्ञांच्या मदतीने आम्ही एक प्रोजेक्टही बनवलं होतं की तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तिथे मग तुम्हाला नाशिक 100 किलोमीटरवर पडतं,
1: सगळी
0: ते पण 100-150 किलोमीटर 125 किलोमीटर वर पडतं. औरंगाबाद तिथून जवळ पडतं, नगर शहर आहे. अशा पद्धतीने आणि अहमदनगर जिल्हा जर पाहिला तर हा महाराष्ट्राच्या मध्यभागी आहे. तर तो आंतरराष्ट्रीय विमानतळ जो आहे तो नागपूर साईडच्या लोकांना त्याचबरोबर पश्चिमेच्या लोकांना ह्या सगळ्या लोकांना तो उपयोगी झाला असतो.
1: बरोबर.
0: परंतु आवाज कमी पडल्यामुळे म्हणा किंवा राज्यकर्त्यांची धारणा
1: नसल्यामुळे वाढायला पाहिजे आपली,
0: त्यामुळे तो ती कल्पना
1: नवीन नगरही वसलं असतं.
0: नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणलं की जवळजवळ शहरासारखीच डेव्हलपमेंट तिथे वेगळी होते.
1: सर आपलं अहमदनगर शहर तसं 533 वर्ष जुनं आहे आणि अजून एक गल्ली बोळ किंवा वाहनं वाढली, लोकसंख्या वाढली, आता इमारती 10-12 मजली दिसायला लागलेल्या आहेत. पण त्या मानाने बाकीच्या ज्या सुविधा असतात, पार्किंग असेल किंवा वाहतुकीमध्ये सिग्नल सिस्टीम शहरातल्या आतल्या, तर या गोष्टींमध्ये अजूनही आपण तसे मागासलेले आहोत. तुम्ही मध्यंतरी जपानचा दौरा करून आल्यानंतर एक व्हर्टिकल डेव्हलपमेंटची संकल्पना मांडली होती. आता आपल्याकडे जागा फारशी नाही, त्यामुळे आपल्याला व्हर्टिकल विचार करावा लागेल. ते काय होतं तुमच्या मनामध्ये तेव्हा?
0: आता हा नगरच्या स्तरावरचा विषय नाही तर जागतिक स्तरावरती ज्या वेळेला पुढची विजन मांडली जाते
1: सगळीकडेच हा प्रश्न आहे.
0: सगळीकडेच हा प्रश्न आहे. मुख्यत्वे जपानमध्ये तर जागाच नाहीये, मग हाँगकाँग असेल किंवा युरोपमधले काही मेजर सिटीज असतील अमेरिकेतल्या, त्या ठिकाणी जागेचं असं शॉर्टेज आहे. आणि दुसरा कन्सेप्ट असा आहे की मिनिमलायझेशन, एक नवीन फिलॉसॉफी आलेली की जास्त गोष्टीचा संग्रह न करता जगणं, आणि मग त्या दोन्हीच्या मिश्रणातून एक व्हर्टिकल लिव्हिंगचा कन्सेप्ट आलेला आहे की तुम्ही हॉरिझॉन्टली पसरू शकत नाही, मग तुम्ही व्हर्टिकल जाऊ शकता. त्याला तर जसं आपण म्हणतो स्काय इज द लिमिट, तर तिथे तुम्ही किती वर जाऊ शकता. आणि उंच बिल्डिंग बांधणं किंवा स्काय स्क्रेपर बांधणं हे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आता प्रॅक्टिकल झालेलं आहे आणि अवेलेबल झालेलं आहे ते तंत्रज्ञान. तर ते करणं, जेवढी जागा लागते वापरण्याकरता तेवढीच जागा वापरणं आणि राहणं असा तो कन्सेप्ट आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही शहरचे शहर त्या उंच बिल्डिंगच्या माध्यमातून बनवू शकता. तुमचे रोड सुद्धा असे असू शकतात की तो 17व्या मजल्यावरून जातोय, दुसऱ्या बिल्डिंगच्या 21व्या मजल्यापर्यंत जाऊन परत तो तिसऱ्या बिल्डिंगच्या 5व्या मजल्यापर्यंत येतोय वगैरे, अशा टाईपचे फ्लायओव्हर्स वगैरे, अशी ती संकल्पना आहे.
1: म्हणजे तिथे सगळ्या सुविधा तुम्हाला ज्या
0: त्याच जागेवरती तुम्ही निर्माण करू शकता. कमीत कमी जागेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त युटिलायझेशन करून जास्तीत जास्त लोकसंख्येला तुम्ही न्याय देऊ शकता. अशा सुविधा करणं गरजेचं आहे. नगरच्या दृष्टीने ते हळूहळू होत आहे. आता जसं FSI चे लिमिट्स वाढत आहेत किंवा त्याचा बेनिफिट लोक घेत आहेत, तर हळूहळू आता बिल्डिंग वाढत आहेत, तर मला असं वाटतं की येत्या काळामध्ये लोक त्याचं नियोजन करतील आणि त्याचा फायदा उचलतील.
1: सर अहमदनगरच्या भोवती आता मोठे रोड्स होत आहेत, रिंग रोड्स किंवा नवीन सुपर एक्सप्रेस हायवेज आपल्या जिल्ह्यातून जाणार आहेत. या रस्त्यांचा फायदा एकूण उद्योजकतेला, डेव्हलपमेंट, इंडस्ट्री डेव्हलपमेंटला कितपत होऊ शकेल किंवा त्या पद्धतीने आपण किती गतीने आता पुढे जाऊ शकतो?
0: ऍक्च्युली दळणवळणाची जी साधनं आहेत तर त्याच्यावरती तुमची समृद्धी ही अवलंबून असते. अमेरिकेचं उदाहरण द्यायचं झालं तर तिथल्या एका अध्यक्षाने ही कल्पना मांडली होती की आपल्या अमेरिकेतले संपूर्ण रस्ते हे आपण स्टँडर्ड केले पाहिजेत, ते 6 लेन 8 लेन अशा टाईपचे केले पाहिजेत, तरच आपली समृद्धी इथे होऊ शकेल. आपण एका भागातला माल दुसऱ्या भागात इफिशियंटली नेऊ शकू, विकू शकू वगैरे. त्यावेळेला बऱ्याचशा लोकांनी किंवा त्यांच्या सिनेटनी ते मोडून काढलं की याच्याकरता एवढे लागणारे फंड्स कुठून येणार. मग त्याच्यावरून मग तो BOT कन्सेप्ट आला आणि मग त्यांनी लोकांच्या माध्यमातून फ्री वे आणि टोल वे अशा पद्धतीने पूर्ण अमेरिका त्यांनी कन्वर्ट केली.
1: बर.
0: आणि त्याचा फायदा अमेरिकेला असा झाला की आज ती जगातली नंबर 1 ची महासत्ता आहे. त्यामुळे हे एकदम राईट थिंकिंग आहे की ज्या ठिकाणी रोड्स चांगल्या पद्धतीचे अवेलेबल आहेत, तुमच्या रोजच्या वाहतुकीची साधनं जी चीपर आहेत, जी अवेलेबल आहेत आणि ती एफिशियंट आहेत, त्याच्यावरती आपली समृद्धी वाढणार आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या अवतीभोवती जे काही बायपासचं जाळं आहे किंवा समृद्धीसारखे मार्ग शिर्डीच्या जवळून जात आहेत, याचा आपल्या जिल्ह्याला तो खूपच चांगला फायदा होणार आहे. इथल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, इथल्या कारखानदारांना फायदा होणार आहे, इथल्या रहिवाशांना त्याचा फायदा होणार आहे, दुसऱ्या गावच्या लोकांना ह्या गावात स्थायिक व्हायलाही सोपं जाणार आहे. कारण का की त्यांचं ओरिजिनल गाव पण त्यांच्या जवळ येणार आहे आणि ते कमी खर्चाचं असणार आहे. म्हणजे जसं की आज विमान वाहतूक आहे थोडी खर्चिक आहे, तसं न करता रोडची ट्रॅफिक ही चीपेस्ट आहे, त्यामुळे जेवढे रस्ते चांगले आणि जास्त तेवढं तो जास्त बेनिफिट.
1: सर हे तर काळाच्या ओघात होईल असं दिसत आहे, पण उद्योजकांची आणखीन काय मागण्या? नगरमध्ये इंडस्ट्रीयल अनेक संघटना काम करतात, आणखीन कुठल्या प्रश्नांवर आपण एक नगरकर म्हणून सध्या भर देत आहात?
0: सध्या आम्ही इंडस्ट्री म्हणून एक सरकारकडे म्हणा किंवा राज्यकर्त्यांकडे जे काही पाठपुरावा आम्ही करतो त्याच्यामध्ये जसं की ट्रकचं टर्मिनस MIDC मध्ये असावं, त्यांच्याकरता एक वेगळी जागा असावी. नाही म्हणलं तरी आज नगरमधला लघु उद्योग किंवा मध्यम दर्जाचा उद्योग हे खूप सारं एक्सपोर्ट करतात, खूप सारं मटेरियल बनतं आणि ते बाहेर देशी जातं. मग अशा लोकांना मदत होण्याकरता खूप सारं ट्रान्सपोर्टेशनची गरज असते, खूप सारे ट्रक्स येत असतात
1: लॉजिस्टिक्स,
0: आणि त्याच्याकरता आम्हाला एक ते टर्मिनल त्याच्याकरता आम्ही पाठपुरावा करतोय. पाण्याची पाईपलाईन किंवा जी एक त्यावेळेला जी बनलेली आहे त्याला एक पॅरलल अशी टाकणं गरजेचं आहे, कारण ती आता जुनी झालेली आहे आणि त्याचे फुटीची बरंच कारण आहेत, मेंटेनन्स वाढला आहे, त्यामुळे सुप्याच्या इंडस्ट्रीला डेव्हलपिंग स्टेजमध्ये सुद्धा पाण्याचं शॉर्टेज होतं, नगरमध्ये पण शॉर्टेज होतं. ह्या दोन प्रमुख गोष्टी आहेत. नवीन जागा अक्वायर करणं हे फार गरजेचं झालंय, आजूबाजूची रिकामी असलेली जागा अवेलेबल करून दिली तर चांगले उद्योग किंवा आहे त्या उद्योगांना एक्सपेन्शन ह्याच्याकरता त्याची आपल्याला फार मोठी मदत होणार आहे. ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि चौथं म्हणजे शासनानेच विचार करायला पाहिजे की जे काही ते डेव्हलपमेंट खेचून आणतायत त्यात त्यांनी प्रामुख्याने नगरचा विषय घ्यायला पाहिजे.
1: स्किल इंडियाचा आता बराच प्रचार सुरू आहे, अनेक ठिकाणी नवे उद्योजक उभे राहताना दिसतात. अहमदनगरचं चित्र काय आहे?
0: स्किल इंडियाच्या बेसिसवरती जर तुम्ही पाहायला गेलं तर जे कारखान्यांना लागणारे जे काही प्रशिक्षित तरुण हवे आहेत मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आहेत, जसं की आयटीआय संस्था ज्या आहेत त्याच्यातून प्रशिक्षित होणारे जे तरुण आहेत ते, दुसरे एक एम्प्लॉयमेंट प्रमोशन प्रोग्राम मधून मग कारखान्यात त्यांनी 6 महिन्याचं काम करायचं, ट्रेनिंग घ्यायचं आणि मग स्वतःच्या पायावरती उभं राहायचं, त्या टाईपचे कोर्सेस आहेत. काही कोर्सेस प्रायव्हेट एनजीओच्या माध्यमातून ते करतात, की जसं आम्ही पण एक अगस्त्या नावाच्या संस्थेच्या माध्यमातून वायरमनचा कोर्स राबवला होता, तो 3 महिन्याचा कोर्स आहे, त्याच्यानंतर ते एम्प्लॉयबल होतात ती मुलं ती होतात. तर त्या ह्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत ह्या खूप चांगल्या अशा आहेत. नॅशनल अप्रेंटिस प्रमोशन स्कीम असेल किंवा नीम सारखे त्यांचे जे प्रोजेक्ट आहेत ते असतील, ह्या खूप चांगल्या स्कीम्स आहेत आणि त्याचा कारखान्यांना खूप चांगला फायदा होतोय.
1: सर उद्योजक आले किंवा उद्योगधंदे वाढले एक प्रदूषण वाढतं किंवा एक पर्यावरण संतुलन बिघडण्याचा एक धोका निर्माण होतो. नगर मला वाटतं सुदैव आहे, आपल्याकडे केमिकल बेल्ट फारसा नाहीये, प्रदूषणाचा कितपत विचार नगरचे उद्योजक करताना दिसतात आणि कशा प्रकारे आपण ते फारसं वाढू दिलेलं नाहीये?
0: प्रदूषणाच्या बाबतीमध्ये असं आहे की त्याच्या बाबतीतला जो अवेअरनेस आहे हा खूप वाढलेला आहे.
1: बरोबर, जागरूकता वाढलेली आहे.
0: ग्लोबल वॉर्मिंगचे जे चटके आहेत ते सर्वसामान्यांपर्यंत आता पोहोचायला लागले आहेत. सीझन्स चेंज होत आहेत, अति पाऊस होणं, थोड्या वेळात होणं, फ्लड्स किंवा अति हीट ह्यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जशा युरोपला पोहोचत आहेत तशा आपल्या भारतीयांना पण त्याच्या जाणवत आहेत. आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटची जागरूकता पण खूप वाढली आहे, त्यामुळे मग महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल किंवा तत्सम ज्या काही नियंत्रण करणाऱ्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या व्यवस्था आहेत त्या आता खूप चांगल्या प्रगत आणि स्ट्रिक्ट झालेल्या आहेत. त्याचबरोबर लोकांना ग्लोबल वॉर्मिंगचं जाणीव झाल्याने आणि त्यातलं नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने ते पण त्याच्या बाबतीत जागरूक झाले,
1: सगळ्या पातळ्यांवर आता प्रयत्न सुरू.
0: त्याच्यामुळे आजकालची जी इंडस्ट्री आहे ह्या बाबतीमध्ये ते पूर्ण काळजी घेतात, जे काय नॉर्म्स आहेत ते पुरेपूर फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. मग तो आवाजाची लेवल असेल कारखान्यातली किंवा धूर जो आम्ही सोडतो तो असेल किंवा दूषित पाणी आम्ही जे काय सोडतो आहे त्याच्यामध्ये झिरो डिस्चार्जचा कन्सेप्ट प्रत्येक मोठ्या कंपनीने तो राबवलेलाच आहे. मोठ्या कंपन्या त्यांना त्यांच्यावरती अवलंबून असणाऱ्या छोट्या कंपन्यांना ते नॉलेज ट्रान्सफर करताना दिसतात, त्यांच्याकडून ते कंडिशन टाकून घेतात की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आम्ही तुम्हाला पुढची ऑर्डर देऊ. अशा पद्धतीने
1: कचरा व्यवस्थापन हा एक मोठा प्रश्न, बायो वेस्ट असेल
0: बायो वेस्टचा
1: तो सगळा,
0: तर एकंदरीत त्याच्या बाबतीतला जो प्रसार हा खूप चांगला झाल्याने आणि लोकांनी ते मनावरती घेतल्याने प्रदूषणाची पातळी अजूनही आटोक्यात आहे,
1: आटोक्यात ठेवलेली. सर आता पुन्हा थोडस वैयक्तिक तुमच्या आयुष्याकडे येतो. तुमच्याकडे आता अहमदनगरचं मोठी युनिट आहे, मुंबई आणि बडोद्याला पण तुम्हाला जावं लागतं, पुन्हा परदेशात तुमची चक्कर असतेच. हे सगळं सांभाळताना तुम्ही तुमचे छंद, तुमची आवडी, तुमचं वाचन किंवा घरगुती सगळे कार्यक्रम हे कसं मॅनेज करता?
0: बऱ्याच वेळेला लोक मला वर्क लाईफ बॅलन्स वगैरे अशा टाईपचं विचारतात, परंतु ज्यावेळेला मी विचार करतो तर जे काम तुम्ही करता तेच जर तुमचं छंद बनलं तर बाकीच्या गोष्टी आडव्या येत नाहीत. जसं मी ह्या भूमीमध्ये वाढलो आणि जसं मी कारखान्यांमधून काम करत राहिलो तर त्याच्याविषयी ती जी काही कामाची आवड, म्हणजे एलएनटीला मी धन्यवाद देईन कारण जगातले सगळे चांगले चांगले कन्सेप्ट मला शिकायला मिळाले, चांगल्या चांगल्या तज्ञांच्या संपर्क यायला मिळाला, मग त्यामुळे जे माझं जे संचित बनलं ते त्याच्यामुळे बनलं, तीच माझी आवड निर्माण झाली. मग त्या माध्यमातून काम करताना मग कधी चेंबरचं चेअरमन म्हणून असेल, कधी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचं चेअरमन म्हणून काम करतो त्यावेळेला असेल, कधी अहमदनगर जिमखानाचा प्रेसिडेंट म्हणून काम करताना, किंवा कधी आयटीआय डेव्हलप करताना पाथर्डीच्या आयटीआयचं इंडस्ट्री इन्स्टिट्यूटचं चेअरमन म्हणून काम करताना असेल, किंवा लायन्स क्लबमध्ये झोन चेअरमन प्रेसिडेंट ही कामं करताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. वेळेचं शॉर्टेज कधी जाणवत नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनात असतील तर होतील अशी एक
1: नक्कीच
0: आहे. आणि त्याच्यातूनही मग वाचनाकरता वेळ किंवा स्वतःच्या छंदाकरता वेळ हा थोडाफार काढता येतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
1: तुम्हाला काय आवडतं, संगीत कुठलं किंवा लेखक कुठले आवडतात?
0: संगीतामध्ये जर म्हणाल तर मला ते हिंदुस्थानी क्लासिकलमध्ये मला जास्त आवड आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे रागदारी असेल किंवा कुमार गंधर्व, सवय गंधर्व, वसंतराव देशपांडे असतील, अरुणजी दाते असतील, किंवा ह्या टाईपचं जे संगीत आहे हे मला मनापासून आवडतं. पुस्तकांमध्ये वाचनाचं म्हणाल तर जे काही मॅनेजमेंटची जी पुस्तकं आहेत ती तर आवडतच आवडतातच, परंतु त्याच्याच बरोबर मग ऐतिहासिक जे ऐवज आहेत ते वाचण्याची चांगली आवड आहेत. मग त्याच्यामध्ये मग गोनी दांडेकर वाचून झालेले आहेत, तसे सर्व जे काही मग पुरंदरे आहेत, सगळ्यांचे जे काही आपले गड किल्ले या संदर्भातली माहिती ही पण मी नेहमीच वाचतो.
1: सर आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला शक्य होत नाहीत, काही राहून जातात, काही आपण निवृत्तीनंतर करायचे असं ठरवतो. तुम्हाला फॅमिली खूप छान बॅकग्राऊंड, तुमची पत्नी डॉक्टर आहे, मुलं आता मला वाटतं एक अमेरिकेत आणि एक आता डॉक्टर झालेला आहे. पुढे आयुष्याचं काय तुमचं प्लॅनिंग आहे? तुम्ही तर मॅनेजमेंटमधले पण तज्ज्ञ आहात, त्यामुळे पुढे स्वतःचा उद्योग काढायचा किंवा आणखीन काही असं काही ठरवलंय?
0: ऍक्च्युली बऱ्याच वेळेला हा प्रश्न माझ्या समोरही उभा राहतो की आपण पुढे फ्युचरमध्ये काय करायला हवं. मग ज्या ज्या वेळेला मी वेगळ्या वेगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधून त्यांचे अॅन्युअल सोशल गॅदरिंग असतील किंवा त्यांचे वेगवेगळे ओकेजन्स असतील तर देखी मी इन्व्हायटिंग त्या मुलांबरोबर किंवा युवा पिढीबरोबर ज्या वेळेला मी संवाद साधतो त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारचा एन्जॉयमेंट किंवा आनंद मला मिळत असतो आणि ती मुलंही बऱ्याच वेळेला प्रभावित होताना दिसतात. म्हणजे हा म्युच्युअल गोष्टी होताना दिसतात. मलाही तिथे जायला आवडतं, त्या लोकांनाही मला बोलवायला आवडतं आणि तो एक संवाद जो होतो त्यातून पुढच्या पिढीकरता आपण काहीतरी मेसेज देतोय आणि तो त्यांच्या मनात रुततोय. बऱ्याच वेळेला मनातल्या ज्या कल्पना असतात ते मी समोर 700-800 मुलं बसलेली असतात त्यातल्या दोन मुलांनी जरी ती पिकअप केली तरी माझं काम झालं असं एक फिलिंग येतं. त्यामुळे त्या क्षेत्रातच मला पुढं काम करण्याची इच्छा आहे. दुसरं आतापर्यंत जे काही एक सामाजिक काम जे केलेलं आहे एक असं लक्षात आलंय की डोनर्सही भरपूर आहेत आणि निडी लोकही भरपूर आहेत, परंतु ह्यांच्यामध्ये एक असा ब्रिज नाही आहे की जो एक ट्रस्टेड ब्रिज आहे की ज्याच्या माध्यमातून डोनर्स ते फंड्स म्हणा किंवा ते डोनेशन
1: चांगल्या कामासाठी मदत चॅनलाइज मंडळीने कसं आणायचं आणि योग्य लाभार्थी कसा शोधायचा
0: त्या ह्याच्यामध्ये असं काही एक वेबसाईट निर्माण करून म्हणा किंवा असं एखादं एक सेंटर बनवून ते जर साधता आलं तर ते करण्याचा विचार आहे.
1: सर संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये खरं म्हणजे अहमदनगरच्या सगळ्या पैलूंचा आपण विचार करतो आहोत आणि आज तुम्ही अहमदनगरचं उद्योग विश्व आणि तुमचाही या क्षेत्रातला सगळा प्रवास उलगडून दाखवला, त्याबद्दल मनापासून स्नेहालय आणि रेडिओ नगरच्या वतीने तुमचे आभार.
0: ऍक्च्युली मी ह्या उपक्रमाबद्दल स्नेहालय आणि रेडिओ नगरचं मी मनापासून अभिनंदन करतो. ह्याचे जे प्रायोजक आहेत,
1: हो,
0: जे आमचे आदर्श आहेत,
1: हो,
0: प्रमोदजी चौधरी, जे मध्ये दादा चौधरीच्या एका प्रोग्राम मध्ये, दादा चौधरी विद्यालयाच्या प्रोग्राम मध्ये भेटले होते, ते तसे आमचे आदर्श आहेत. त्यांनी हे जे काही उपक्रम त्यांनी केला आहे
1: हा
0: नक्कीच चांगला आहे. ह्याच्यातून मला जरूर वाटतं की चांगल्या चांगल्या लोकांचे आपल्याला संपर्क करता येईल ह्या माध्यमातून, त्यांचे विचार ऐकता येतील आणि इतर नगरकरांनाही त्याच्यातून प्रेरणा मिळेल आणि एक नगरच्या जनतेमध्ये पण एक काय म्हणताल तर एक इन्स्पिरेशन होईल,
1: चैतन्य निर्माण होईल नव्या गोष्टी शिकण्याची,
0: मला ही खात्री वाटते.
1: आणि खूप चांगली मोठी माणसं आपल्याकडे आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाचा त्यांना लाभ होऊ शकेल.
0: जरूर
1: सर, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि आपण असंच भेटत राहूयात.
0: धन्यवाद, नक्की.
2: श्रोते हो, नगर शहराशी संबंधित इतिहास, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा, साहित्य, अध्यात्म, नाट्य, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यटन अशा विविध क्षेत्रांचा धांडोळा घेणारी मालिका संचित अहमदनगरचं. या मालिकेचे प्रायोजक होते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. संचित अहमदनगरचं ही मालिका घेतली होती रेडिओ नगर 90.4 FM चे मानद संचालक स्वर्गीय भूषणजी देशमुख यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: जाए।
1: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते। आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात। आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले। अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला। सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले। स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00। स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात। गुड इव्हनिंग, अर्थात 4 वाजले आहेत रेडिओ नगरच्या क्लॉक मध्ये आणि अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात। तुम्ही ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। 13 जून 2024 आजची तारीख आहे आणि अर्थात वीकेंडला सुरुवात होती। सॅटर्डे इव्हिनिंग आहे आणि मस्तपैकी हा वीकेंड आल्यानंतर जो काही आनंद होतो ना, तो आनंद अनेकांना होतो। म्हणजे वीकेंड आला की छान फॅमिलीसोबत वेळ घालवता येतो किंवा जे काही आपले प्लॅन्स असतील ते आपल्याला पूर्ण करता येतात। त्याचबरोबर वीकेंडमध्ये आठवडाभराची जी काही राहिलेली कामं आहेत ती राहिलेली कामं आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो, घरामध्ये वेळ घालवत असतो। घरातली अगदी रविवारची सकाळ असेल, साफसफाई असेल, लेट केलेला नाश्ता असेल किंवा काही वेगवेगळ्या रेसिपीज असतील, अशा प्रकारे हा वीकेंड जो आहे तो आपण घालवत असतो। आणि फायनली वीकेंडला सुरुवात होती आहे। सो वीकेंड नंतर 15 जूनला शाळा सुरू होत आहेत, म्हणजेच अर्थात नवीन शैक्षणिक वर्ष जे आहे ते सुरू होत आहे। आणि आपल्या नगर शहरामध्ये तुम्ही जर पाहिलं तर स्टेशनरीच्या दुकानामध्ये प्रचंड गर्दी बघायला मिळतीये। कापड बाजार MG रोड या परिसरामध्ये सुद्धा गर्दी आहे आणि ही गर्दी शाळेच्या तयारीचीच आहे। नवीन वर्षाच्या या शैक्षणिक वर्षाच्या शाळेची सुरुवात कशी करायची, नवीन वह्या, पुस्तकं, स्टेशनरी, दप्तर, स्कूल बॅग, वॉटर बॅग या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी सध्या ना कापड बाजार आणि MG रोड परिसरामध्ये तुफान गर्दी आहे। अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना पाल्याला घेऊन जे आहेत ते छान शॉपिंग एन्जॉय करताना दिसत आहेत। सो वीकेंडला सुद्धा ही गर्दी असणार आहेच आहे आणि हे चित्र दिसत आहे। सो पुन्हा येथे भेटायला थोड्याच वेळानंतर। एकत्र रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकता स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मेनू आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग सांजरंग. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. 1 ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड आता कंपल्सरी अत्यावश्यक करण्यात आलंय. शासनाच्या प्रवासी सवलतींचा लाभ घ्यायचा असेल तर जवळच्या बसस्थानकावर जाऊन NCMC स्मार्ट कार्ड जरूर काढा. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी हे लागू असणार आहे. 1 ऑगस्ट 2026 हे कार्ड तुम्ही प्राप्त करून ऍक्टिव्ह करून घेऊ शकता. आतापर्यंत 25 लाख कार्ड जे आहेत स्मार्ट कार्ड ते कार्यान्वित झालेले आहेत. 51 लाख नागरिकांनी यासाठीचं रजिस्ट्रेशन जे गरजेचं आहे ते पूर्ण करून घेतलंय. 4000 अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्र सध्या आपल्या संपूर्ण राज्यामध्ये उपलब्ध आहेत आणि या केंद्राच्या माध्यमातून स्मार्ट कार्डचं वाटप करणं सुरू आहे. डिजिटल, पारदर्शक आणि सुलभ प्रवासी सेवा

0: तुम्हाला हवं असेल तर NCMC स्मार्ट कार्ड 1 ऑगस्टच्या आधी काढून घ्या. जवळच्या ST वितरण केंद्रामध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करा, रजिस्ट्रेशन करा. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहाला असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्या सोबत. सध्या डिजिटल या जगामध्ये बऱ्याच वेळा काही बोगस जाहिराती किंवा काही फसव्या जाहिराती आपल्याला दिसतात. कृषी क्षेत्राशी संबंधित बोगस कृषी मित्रापासून शेतकऱ्यांनी लांब राहावं, या जाहिरातींपासून दूर राहावं असं आवाहन कृषी विभागानं केलंय. भरती संबंधित काही माहिती फक्त शासनाच्या अधिकृत माध्यमांवर येते, कुठलाही कृषी मित्र सांगत नाही. कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका, संशयास्पद लिंकवर क्लिक करणं टाळा, सतर्क रहा, सुरक्षित रहा. कृषी मित्र भरतीबाबत सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय आणि या फसव्या जाहिरातींना नक्कीच भुलू नका. अर्जासाठी वैयक्तिक खात्यावर पैसे जमा करू नका. भरतीची जर अधिकृत माहिती तुम्हाला हवी असेल तर ती शासनाच्याच वेबसाईटवर मिळते, त्यामुळे कुठल्याही कृषी मित्राकडून ही माहिती घेऊ नका. संशयास्पद जाहिरात आढळल्यास कृषी विभाग किंवा पोलिसांना त्वरित कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटी. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. राज्यातील शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नियमित कर्जफेड पुरवणाऱ्या महाराष्ट्र शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना ही जाहीर केली आहे. सगळे पात्र शेतकरी बांधव जे आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचं आवाहन करण्यात आलंय. यासाठी तातडीनं शेतकऱ्यांनी आपला आधार कार्ड क्रमांक उपलब्ध करून द्यावा आणि आधार कार्ड क्रमांकाशी संलग्न असलेला मोबाईल नंबर जो आहे तो लिंक करून घ्यावा असं आवाहन आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशे यांनी केले. राज्यातील नैसर्गिक आपत्ती, पूरग्रस्त परिस्थिती, अतिवृष्टी, दुष्काळ, अनियमित पाऊस आणि गारपीट या अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाची वेळ परतफेड करणं सध्या शक्य नाहीये आणि थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज मिळायला सुद्धा अडचणी निर्माण होत आहेत आणि ही गोष्ट लक्षात घेता शासनानं पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या अल्पमुदत पीक कर्जांचा विचार करण्यात येणार आहे. 30 सप्टेंबर पर्यंत थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली कर्ज जी आहेत ती कर्ज यामध्ये पात्र ठरणार आहेत. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो रेडिओ 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. नगरचे काही महत्वाचे अपडेट्स आणि जिल्ह्यातल्या काही महत्वाच्या अपडेट्स जाणून घेऊयात सांजरंगी या कार्यक्रमात. महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविम जिल्हा कार्यालयाच्या वतीनं वार्षिक क्रेडिट प्लॅन 2026-27 या कार्यशाळेचं उद्घाटन विभागीय सल्लागार आणि विभागीय उपजीविका सल्लागार यांच्या हस्ते नुकतंच आपल्या नगरमध्ये झालं. या कार्यशाळेला ICICI बँकेचे विभागीय व्यवस्थापक, युनियन बँकेचे मुख्य व्यवस्थापक, HDFC बँकेचे महत्वाचे मुख्य व्यवस्थापक होते. जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक, बँक ऑफ बडोदाचे अधिकारी, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेचं प्रास्ताविक जिल्हा समन्वय अधिकारी यांनी केलं. तर आतापर्यंत 2002 बचत गटांनी वेगवेगळ्या बँकांकडून 1324.6 लाख रुपयांचं बँक कर्ज घेतलंय. कर्ज परतफेडीचं प्रमाण सध्या 98% आहे. बचत गटांनी बँक अंतर्गत कर्ज आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन विविध उद्योग व्यवसाय सुरू केलेत, त्यामुळे सुमारे 21,000 अधिक महिला आपल्या जिल्ह्यामधल्या स्वावलंबी ठरल्या. या पॉझिटिव्ह स्टोरी सोबत पुढे जाऊयात. अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत. 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय आणि या कुंभमेळ्यासाठी प्रशासन स्तरावर वर्षभर आधीच तयारी सुरू आहे. त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा या पार्श्वभूमीवर भाविकांना पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी सांस्कृतिक पर्यटन केंद्र या दृष्टीनं शिर्डीमध्ये तयारीचा आढावा नुकताच घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं त्यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक झाली. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त सुद्धा तयारीच्या सद्यस्थितीचं सादरीकरण त्यांनी केलं. यामध्ये सध्या सुरू असलेलं नाशिक त्र्यंबकेश्वर मधलं नियोजन, पायाभूत सुविधा, समन्वय, कुंभमेळ्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी हाती घेतलेले उपक्रम याची माहिती घेण्यात आली. सिंहस्थ काळामध्ये अनेक भाविक शिर्डीकडेही येऊ शकतात. पर्यटनाच्या दृष्टीनं टेंट सिटी, सांस्कृतिक केंद्र, इंटरप्रिटेशन सेंटर, डिजिटल अनुभव केंद्र, प्रदर्शन सुविधा विकसित करण्याबाबत चर्चा झाली. इनक्रेडिबल इंडिया अंतर्गत सिंहस्थ कुंभमेळ्याची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी होतीये. पर्यटन सर्किट, विविध पर्यटन स्थळांमध्ये कनेक्टिव्हिटी तसेच हेली टुरिझमच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांवर सुद्धा अभ्यास केला जातो आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: अनेक तास स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज अनु आहे तुमच्या सोबत गुड इव्हनिंग. कोपरगाव तालुक्यामध्ये अंजनापूर या ठिकाणी एक ग्राम संवाद कार्यक्रम करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी थेट अंजनापूरच्या ग्रामस्थांशी संवाद साधलाय. ग्रामस्थांच्या विविध समस्या सर्व शासकीय विभागांशी समन्वय साधून जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावले जातील असा विश्वासही यावेळी व्यक्त केला. या बैठकीत रस्ते वीज पाणी या मूलभूत सुविधांवर चर्चा झाली. तर गावांतर्गत काही रस्त्यांची दुरावस्था दूर करण्यासाठी सार्वजनिक विभाग बांधकाम विभाग यांच्या मार्फत कार्यवाही केली जाईल असंही सांगण्यात आलं. बँकेची शाखा दर्जेदार मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे इथल्या अंजनापूर ग्रामस्थांना खूप मोठी गैरसोय होते हे चर्चेतून समोर आलं. ही समस्या निराकरणासाठी दूरसंचार विभागाकडे अधिकृत प्रस्ताव पाठवून मोबाईल नेटवर्क सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गावानं वृक्षारोपण आणि सामाजिक कामामध्ये सुद्धा घेतलेला पुढाकार हा नक्कीच कौतुकास्पद वाटला. अंजनापूर आणि परिसरातील गावाचा पाणी प्रश्न सोडण्यासाठी निळवंडे गोदावरी कालवा उजनी उपसा जलसिंचन या योजनेचा सध्या मोठा फायदा होत आहे असंही यावेळी म्हणण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कौटुंबिक हिंसा,
2: हुंड्यासाठी होणारा छळ,
1: ऍसिड हल्ला,
2: कामाच्या ठिकाणी त्रास,
1: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
1: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
2: सायबर गुन्हे.
1: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
2: सखी वन स्टॉप सेंटर.
1: संपर्क क्रमांक 90110175.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाला लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज। अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात। श्रोते हो नमस्कार। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 14 जूनला म्हणजे उद्या होतीये नगरमध्ये 11 ते 12 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 57 उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे। परीक्षा सेंटरच्या परिसरात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी आयोगाचे केंद्र प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये उद्या सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत। या परीक्षेसाठी 17,000 कॅन्डिडेट्स आहेत। परीक्षेच्या कामकाजासाठी 13 उपजिल्हाधिकारी, 2 उपजिल्हाधिकारी दर्जाचं भरारी पथक, 57 उपकेंद्र प्रमुख, क्लास 1 ऑफिसर्स, 161 पर्यवेक्षक, 811 सहवेक्षक, 57 केअरटेकर, 114 लिपिक, 57 बेलमन, 57 शिपाई आणि 150 पाणी वाटप कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत। परीक्षा केंद्रात सकाळी 9:30 वाजल्यापासूनच प्रवेश दिला जाईल असं उमेदवारांना सांगण्यात येत आहे। परीक्षा कक्षात मोबाईल, कॅल्क्युलेटर, डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन अशी दूरसंचार साधनं आणणं आणि परीक्षा केंद्र परिसरात ती बाळगणं निषिद्ध करण्यात आलेलं आहे। ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. कामाच्या ठिकाणी अनेक महिलांना सुरक्षित भावना निर्माण होत नाही, सन्मानजनक वागणूक दिली जात नाही, अनेक ठिकाणी भेदभाव केला जातो. आणि आता कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि भेदभावयुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम 2013 अंतर्गत पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांनी ही माहिती दिली. ज्या आस्थापनांमध्ये 10 पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहे, या आस्थापनांसाठी तक्रार निवारणाच्या उद्देशानं जिल्हा स्तरावर स्थानिक प्रकार तक्रार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सगळ्या शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रारी समिती स्थापन करण्यात आली असून त्याची नोंद शी बॉक्स पोर्टलवर करण्यात आली आहे. या अनुषंगानं कुठल्याही स्वरूपामध्ये जर महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी जर तक्रार करायची असेल तर शी बॉक्सच्या अधिकृत पोर्टलवर ते करू शकतात. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग. या कार्यक्रमात महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. आसाममध्ये भारतीय हवा दलाचं एक विमान कोसळलंय. आज आसाममध्ये जोरहाट इथे हवाई दल स्टेशनवर लँडिंग दरम्यान भारतीय हवाई दलाचं एक AN-32 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट क्रॅश झालंय. या अपघातात वैमानिकानं पायलटनं आपला जीव गमावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विमानात स्वार असलेल्या इतर क्रू मेंबर्सबाबत तातडीनं कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. सध्या घटनास्थळावर बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: तर आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांज रंग। या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार। भारतानं सलग 3 क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करून निवडक राष्ट्रांच्या पंक्तीमध्ये आपलं स्थान मिळवलंय। डीआरडीओनं सलग 3 यशस्वी क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या, ज्यामध्ये लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी सक्षम असलेली आपली बहुस्तरीय संरक्षण प्रणाली आणि त्याचबरोबर मध्यम काही महत्वाच्या पल्ल्याची जहाजाविरोधामध्ये क्षमता प्रदर्शित केली गेली। या सगळ्या संरक्षण प्रणालीमध्ये आपली लक्ष यशस्वीरित्या आपल्याला रोखता येणार आहेत, ज्यामुळे भारताला आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा सामना करण्यासाठी भारत आता सज्ज आहे। निवडक देशांच्या गटामध्ये आपल्या भारतानं स्थान मिळवलंय। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाला असं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत सांजरंगमध्ये. पुणे रेल्वे स्थानकावर महत्वाच्या काही तांत्रिक कामासाठी उद्या सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पुणे जंक्शनवर 9 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात इलेक्ट्रिक सिग्नल आणि ओव्हरहेडशी कामं केली जातील असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं. फलाट क्रमांक 3 आणि 4 मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांसाठी हे उपलब्ध नसेल.

अनेक गाड्या रद्द तर काही खडके आणि हडपसरवरून सोडल्या जातील असंही रेल्वे सेवेनं सांगितलं. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. भारतीय हवामान विभागानं आज विदर्भाला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला असून वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. तर दुसरीकडे कोकण, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि विदर्भातील अकोला आणि अमरावती या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान वर्तवण्यात आलंय. पूर्व विदर्भासह काही ठिकाणी वादळी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं दिली आहे. तर त्या भागामध्ये येलो अलर्ट पावसाचा देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क रहा, सुरक्षित रहा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.
1: दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका, दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांज रंग या कार्यक्रमात महत्वाच्या अपडेट्स कडे वळूयात. शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा दिलासा आणि अपडेट आहे. युरिया खरेदीसाठी आता 7/12 किंवा आधार कार्ड अनिवार्य नसणार आहे. खत खरेदीसाठी गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आधीही अट लागू केली होती, परंतु यामुळे भाडे तत्वावर शेती करणाऱ्या आणि इतर शेतकऱ्यांनाही काही मोठ्या अडचणी येऊ लागल्या होत्या. शेतकऱ्यांच्या लागणाऱ्या रांगांचं वास्तव्य समोर पाहता कृषी मंत्र्यांनी कठोर कारवाईच्या सूचनेनंतर हा एक जाचक आदेश रद्द केला आहे. आता युरिया खरेदीसाठी 7/12 उतारा आणि आधार कार्डची गरज नसणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.
1: नमस्कार, मी धनंजय शित्रे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 74998908 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

नमस्कार, आपण ऐकता स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. श्रोते हो, सांजरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. आणि महत्वाच्या काही अपडेट्स, घडामोडी तर आज आपण जाणून घेतल्यात, पण आपल्या शोची वेळ आता संपत आलेली आहे. ऑलमोस्ट 7 वाजत आलेत या रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये. आणि वीकेंड नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. हा वीकेंड तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत खूप चांगल्या ऊर्जेनं, पॉझिटिव्ह मनानं, पॉझिटिव्ह विचारांनी, सकारात्मकतेनं घालवा. जर तुम्हाला काही महत्त्वाची कामं करायची असतील तर नक्कीच हा वीकेंड जो आहे त्याचा वेळ जो आहे तो अमूल्य वेळ त्या कामासाठी द्या. त्याचबरोबर फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम नक्की घालवा. छान छान वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही ट्राय करू शकता आणि हा वीकेंड तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगरमधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत। आपला नगर डायरी हा शो सुरू झालाय आणि आज आपल्या सोबत आहेत स्नेहालयाचे संस्थापक सदस्य श्री सुवालाल शिंगवी उर्फ बापूजी यांच्याशी आज आपण भरपूर अशा गप्पा मारणार आहोत आणि अनेक गोष्टींबाबत आपण जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम बापूजी, तुमचं आपल्या रेडिओ नगरमध्ये खूप खूप स्वागत आहे।
3: ओके, ओम शांती।
2: ओम शांती। सर्वात पहिले प्रश्न, तर तुम्ही आपल्या स्नेहालयाशी खूप वर्षांपासून जोडलेले आहात आणि तुम्ही ब्रह्मकुमारीचा सखोल असा अभ्यास सुद्धा केलाय, तर स्नेहालयाशी तुम्ही कसे जोडले गेलात ते आधी श्रोत्यांना ऐकायला आवडेल।
3: मला वाटतं 1992 सालची गोष्ट आहे। मोठी मजेशीर कहाणी आहे ती। गिरीश सर स्नेहालय स्थापन केलं आणि खूप पळत होते, पण हा 18 वर्षाचा पोरगा काय वेशाच्या गल्लीत जातोय काय काय करतो म्हणून कुणी जवळ जात नव्हतं आणि पैशाची खूप अडचण असायची। कुणीतरी सांगितलं की बघ तू सुवालाल सिंग बापूजीकडे जा, तुला 1500 रुपये ते देतील, म्हणून तो माझ्याकडे येत असं। पण मला माहीत होतो का धोकेबाज माणूस वेशाकडे जातो, म्हणून मी टाळत होतो त्याला। घरी त्यांना घरी आलं का त्याला सांगायचं ते बापूजी बाहेर गेले म्हणून। पण गिरीश मोठा हुशार होता, तो एक दिवशी असाच मी बाहेरून येत असताना माझ्या मागं मागं आला आणि माझ्या जवळ बसून मला म्हटला का मी असे काही कामं करतोय म्हणे। तर आज आपल्या समाजातून लाखो मुली लहान 10-12-14 वर्षाच्या वेश्या व्यवसायासाठी विकल्या जातात आणि ह्या मुली नरकवास भोगतात। तर ह्या मुलींना सोडवण्याचं माझी एक कल्पना आहे। तर चित्रा टॉकीजच्या समोर एक हॉल आहे, 60-65 मुलं बसलेले आहेत, तुम्ही जर येऊन बघितलं तर बरं होईल। जर चांगलं काम असाल तर मी करील, नाही तर मी बी सोडून देईल। बोलवलं एकदम एक्सपर्ट माणूस। मग मी त्या चित्रा टॉकीजच्या तिथे गेल्यावर ते एक छोटी 50-60 मुलं बसली होती। गिरीश सरांनी सांगितलं की बाबा ही मुलं दारू पितात, सिगरेट पितात, चोऱ्या करतात, तुम्ही ह्या 5-7 वर्षाच्या पोराला जर बाहेर सोडलं की 10 मिनिटात तो एखाद्या खिशा कापून आणून दाखवेल। असं समाजामध्ये भारतामध्ये सगळ्यात गुन्हेगारी जर कुठनं सुरुवात होत असेल तर इथून होते। आणि ते सगळं पाहिल्यावर माझं मन सुद्धा तयार झालं का बुवा खरोखर फार चांगलं काम आहे। मग मी काय केलं, घरी आलो, माझं लेटर पॅड घेतलं आणि त्याच्यावर लिहिलं, गिरीश आजपासून मी माझं तन मन धन सगळं काही तुझ्या ह्या कामासाठी देणार आहे। कारण मला माहित होतं का जर आपण लिखित नाही केलं तर आपलं मन बदलू शकतं थोडं आणि परत विचार बदलेल, आपल्या मनातला ठामपणा कमी होईल, म्हणून मी त्याला लिखित पत्र देऊन टाकलं आणि त्या दिवसापासून मी स्नेहालयाला जॉईन झालो। स्नेहालयाला जॉईन तर झालो पण गल्लीत कुठं जात नव्हतो, कारण मला वाटायचं का मी एक प्रतिष्ठित ज्वेलर्स आणि स्नेहालयाच्या त्या वेशांच्या गल्लीत कसं जायचं म्हणून जात नव्हतो। गिरीशला हे माहीत होतं का बापूजी अजून काही गल्लीमध्ये येत नाहीत म्हणून। तर काय केलं की गिरीश नेदरलँडचे डॉक्टर नोबेल म्हणून एक भला माणूस, फार मोठा मोठा ट्रस्टचा माणूस येणार होते आणि मला गिरीशने सांगितलं तुम्ही आता अध्यक्ष आहात, तुम्हाला त्यांच्याबरोबर जावं लागेल। तर मला ते 2-3 दिवस आधी झोपच नाही आली का आता आपल्याला गल्लीत जावं लागेल गल्लीत जावं लागेल। पण मी त्यांच्याबरोबर गेलो, पण इकडं बघ तिकडं बघ करत करत त्या गल्लीमध्ये घुसलो आणि ज्यावेळेला त्या महिलांच्या संपर्कात आलो त्याला तिथला तो नरकवास बघितला, 10-12-14 वर्षाच्या मुली 20-20 गिरे घेत आहेत, त्यांना दिवसभर कशात तरी सोफामध्ये कशात कोंडून ठेवतात, रात्री त्यांचं मेकअप करून त्यांना बाहेर काढतात, हे नरकवास पाहिला आणि मग मात्र माझं धाडस वाढलं आणि त्या दिवसापासून मी कुठलाही विचार न करता प्रत्येक कामामध्ये महिलांबरोबर मोर्चे काढणं, महिलांबरोबर उपोषणाला बसणं, सरकारकडं तक्रारी करणे, सगळे कामं मी करू लागलो मग धाडसानं. आणि त्यावेळेला स्नेहालय फार छोटं होतं, गिरीश आणि मी दोघंच होतो.
2: अच्छा.
3: स्नेहालयाचं काम चालू झाल्यावर मी MIDC प्रोजेक्टमध्ये बघायचो आणि गिरीश गल्लीतल्या महिलांना सोडवणं करणं हे कामं करत होतो. त्याचे बाकीचे मित्र पण त्याच्याबरोबर बरेच काम करत होते, पण ते व्यवसाय बघून काम करायचे, त्याच्यामुळे त्यांचा वेळ थोडा ॲडजस्ट व्हायचा. मी मात्र संपूर्ण दिवस वाहून घेतला होता. इतकं क आमच्या घरचे मेंबर म्हणायला लागले, तुम्हाला स्नेहालयाने काहीतरी जादू केली म्हणून तुम्ही तिकडेच जाताय, आता तुम्ही काही इकडे यायलाच घरी येतच नाही म्हणून.
2: अच्छा.
3: कारण सकाळपासून रात्रीपर्यंत मी घरी तिथेच थांबत असतो. खूप खूप काही प्रसंग आले, खूप धाडसाचे कामं केले, आणि हे करता करता करता गिरीशच्या बरोबर आम्ही दोघांनी खूप धाडसी कामं करून अनेक विषयाला वाचा फोडली. त्याच्यानंतर आला एड्सचा रोग. तर एड्सचा रोग आल्यावर त्यावेळेला इतकी भीती होती एड्सची, की एड्सचा पेशंट दिसला की माणूस 2-3 किलोमीटर लांबून जायचा, का बरं नको आपल्याला होईल एड्स म्हणून.
2: बरोबर.
3: आणि त्यावेळेला ह्या गिरीशनी एड्सचे पेशंट घरात ठेवले. त्याच्या घरात ठेवल्यावर त्याच्या घरातले नातेवाईक वगैरे कोणी यायला तयार नव्हते, पण त्याच्या आईने त्याला खूप चांगली साथ दिली.
2: अच्छा.
3: पुढे जाता जाता मग मी आमच्या शेतामध्ये काही एड्सचे पेशंट ठेवले, तर माझ्या शेतातले गडी निघून गेले. शेजारचे लोक रात्री मोठमोठे दगड फेकून मारायला लागले काही एड्सचे पेशंट इथून काढा म्हणून. तर आता करायचं काय, तर मी धाडस केलं आणि मी एकटाच इथे राहिलो त्या पेशंटबरोबर, त्यांच्याबरोबर जेवणं, त्यांच्याबरोबर राहणं. मग त्या लोकांच्या लक्षात आलं की हा माणूस त्यांच्याबरोबर राहतो, भेत नाही, त्यांना काही होत नाही, मग आपल्याला कुठून होणार. मग आमचे गडी परत आले, नंतर ते शेजारपाजारचे लोक बी परत आले, सगळं शांततेने काम चालू झालं. असे अनेक संघर्ष आले. याच्या वेळेस एक तर किस्से सांगायचे म्हटलं तर एक काय किती तास पुरणार नाहीत. तसंच या मुलींना सोडवल्यानंतर काय काय प्रसंग आले, हे बी कित्येक प्रसंग आहेत का ते वेदना देणारे आहेत. अशा ह्या प्रसंगातनं जात जात जात जीवनाचा बराचसा काळ मी जवळजवळ 20 वर्ष स्नेहालयाबरोबर अध्यक्ष म्हणून काम केलं. आणि नंतर वय झालं म्हणून गिरीशला सांगितलं आता मी रिटायर होणार. गिरीशने विचारलं की तुम्ही रिटायर नाही व्हायचं, पण मी म्हणलं आता माझं वय झालं मला व्हायचं. म्हटलं मग तुम्ही दुसरा अध्यक्ष नेमा. तर मी घरी विचार केला की आता कोणाला नेमा. होते संजय गुगळे, थोडे माझ्या परिचयात होते. त्यांचं घरचं वातावरण टीव्ही नाही, मुलं सगळे शिबिराला जातात, तर मला वाटलं हा योग्य माणूस आहे म्हणून मी त्यांना सांगितलं संजय गुगळे करा.
2: अच्छा.
3: तर गिरीशला चमत्कार वाटला की घरातला मेंबरला नाव न घेता संजय गुगळेला कसं काय यांनी अध्यक्ष केलं. तर मला विचारलं त्यांनी तुम्ही घरातल्यांचं का नाही नाव सांगितलं अध्यक्षपद. म्हटलं घरातल्यांना इंटरेस्ट नाही, खुर्ची अडवायचं काय काम आहे, जिथं कोण काम करेल त्याला अध्यक्ष करणं योग्य राहील म्हणून मग मी.
2: अच्छा. आणि मग तुम्ही ब्रह्मकुमारी संस्थेचा अभ्यास कसा केला, त्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, सुरुवात कशी झाली त्याची?
3: हे एक मोठा ऍडिओ तयार होईल. कारण त्याच दरम्यान मी एक छोटा 10-12 वर्षाचा असताना मला सारखं वाटायचं की हे जे महापुरुष आहेत किंवा आपण ज्यांना देव म्हणतो ते सगळे ध्यानात बसलेत. याचा अर्थ ध्यान दुसऱ्याच कोणाच तरी करतात, हे काही देव नाहीत. तर मी आमच्या वडिलांचे आणि आमच्या जैन समाजाचे सगळ्यात मोठे आचार्य आनंद ऋषीजी मार्साब होते त्यांच्याकडे आमच्या वडिलांना घेऊन गेलो. त्यांना म्हटलं बघ तुम्ही हे ध्यान कोणाचं करता, महावीर कोणाचं करायचे, विवेकानंद कोणाचे करायचे, तर ते हसले.

0: मी नेताजीसोबत चौकातनं चाललो होतो, तर तिथे माझे एक नातेवाईक आणि मित्र भानुशेठ भंडारी भेटले आणि ते मला, मी त्यांना विचारलं तुम्ही इथे सकाळी 7 कुठं चालला, तर म्हणे इथे गॅलरीमध्ये एक माताजी व्याख्यान देतात ते ऐकायला मी जातो. चला म्हणे तुम्ही, मी बी गेलो. ते गेल्यावर ते व्याख्यान ऐकलं, ते माताजी माझं खाली येऊन बसले आणि मला म्हटलं तुम्हाला समजलं काय, म्हणलं काहीच समजलं नाही. तर ते म्हटले ते हे ज्ञान वेगळं आहे, तुम्हाला लगेच समजणार नाही, तुम्ही एक 7 दिवसाचा कोर्स करा. आणि तो 7 दिवसाचा कोर्स केल्यावर हे नेमकं काय आहे ज्ञान ते तुम्हाला समजेल. मग मी कोर्स केला आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण जे शोधत होतो परमेश्वर तो आता आपल्याला समजायला लागलाय म्हणून. मग मी तिथे इन्व्हॉल्व्ह झालो, दिवस रात्र तिथे बी सेवा केली. माउंट आबूला त्याचं हेड ऑफिस आहे, माउंट आबूला हेड ऑफिस आहे. ही संस्था इतकी मोठी आहे की 140 देशांमध्ये काम चालतं.
1: अरे वा.
0: जवळजवळ 50,000 ब्रह्माकुमारी संबंध जगभर. हे माणूस तुम्ही स्वतः खूप व्हॅल्युबल आहात, खूप मूल्यवान आहात, तुम्ही स्वतःला ओळखा म्हणून राजयोगाच्या मार्फत विनामूल्य कुठल्याही कोणाकडनं पैसे न घेता हे सेवा करतात.
1: अच्छा.
0: आज ही संस्था करोडो लोकांपर्यंत पोहोचली. आज जी राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू त्या सुद्धा ब्रह्मकुमारी. आणि अशा ह्या संस्थेमध्ये मी गेलो आणि मला खूप आनंद मिळाला की आपण खूप व्हॅल्युबल आहोत, आपण किती बी मोठे होऊ शकतो. मग मी ह्या ज्ञानातला खूप अनुभव घ्यायला की सुरुवात केली, अभ्यास केला. हे 2-5 मिनटं सांगण्याचा विषय नाही, ही तपश्चर्या आहे, याला वेळ लागेल. तर एक गोष्ट मी सांगू शकतो की मी स्नेहालयाला याच्यामध्ये असा विषय घेतला की ह्या ज्या महिला आहेत ह्या महिलांना आपण सेंटरचं ज्ञान द्यावं म्हणून मी काही महिलांना घेऊन सेंटरवर गेलो.
1: अच्छा.
0: 5-7 दिवस मी त्यांचा तो कोर्स बी केला, पण पुढे काय अडचण आल्यामुळे तो कोर्स राहिला आणि माझा तो एक स्वप्न अपुरं राहिलं. तर स्नेहालय आणि सेंटर हे दोन्ही एकत्र काम करावं, ज्याच्यामुळं खूप काही वेगळं जग, अप्रतिम सात्विक जग निर्माण होईल अशी एक इच्छा होती.
1: बरोबर.
0: पण ते माझं एक स्वप्न राहिलं अधुरं. पण मी आता माझ्या जमिनीमध्ये एक छोटंसं घर बांधलंय, तिथं ध्यान करण्याचं एक हॉल तयार केलाय.
1: अच्छा.
0: आणि तिथे मी ध्यान करतो, मी तर करतोच, पण जे योगी लोक आहेत किंवा माउंट आबून येणारे लोक आहेत ते सगळे तिथे येतात, योग लावतात. आमचे जैन साधू संत येतात, योग लावतात आणि एक वेगळा आनंद घेतो. मला जगावं कसं, आनंदाने जगावं कसं, हे ज्ञान या सेंटरच्या ज्ञानामुळे मिळालं. जगातल्या 10,000 सेंटरवर रोज सकाळी 7 वाजता हीच मुरली, एकच व्याख्यान जे माउंट आबून बाहेर पडतं ते सगळ्यांना ऐकायचं एकच आहे का, त्याच्यात तुम्ही हसत राहा, नेहमी खुश राहा. जे काय हे विश्वाचं स्टेज आहे याच्यावर हे प्रत्येकजण आपल्या कर्माप्रमाणे आपला पाठ तयार करत असतो, तर तो त्याचा पाठ पुरा झाला का तो एक महापुरुष तयार होईल. तर सहसा तुम्ही कोणाच्या कामामध्ये तो वाईट आहे, तो क्रोधी आहे वगैरे वगैरे काही वर्णन करू नका, कारण त्याचा तो पार्ट आहे कर्माचा, तो पूर्ण झाला का तो सुद्धा आनंदी शांत होईल. असं काही वेगळ्या प्रकारानं या ज्ञानात शिकवलं जातं. आणि मग मी पण कुणी जे माझ्या समोर आलं किंवा माझ्या परिवारात हा चुकला, हा याने असं नाही वागलं पाहिजे, हा कशाला, असं मला कधी मनात येत नाही, मी कधी मनात तो विचारत नाही. तो त्याचा पाठ त्यांनी अत्यंत सुंदर करून राहिला, तो पाठ संपला का तो छान सात्विक माणूस तयार होईल अशी एक माझी पूर्ण खात्री आहे.
1: त्याच सोबत आता तुम्ही इतका डीपली अभ्यास केलाय ब्रह्माकुमारीचा, तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये काय काय बदल झाले असं तुम्हाला वाटतंय?
0: काय बदल झाले हे तर बघा, मी आता 85 वर्षाचा आहे. 2000 साली मला अटॅक आला होता.
1: अच्छा.
0: आणि त्यावेळेला एक 6 दिवसाचा कोर्स मी माउंट आबूला जाऊन केला होता का बाबा, ओरिजिनल व्हेन जर चोकअप झाली तर त्याला बायपास असे नैसर्गिकरित्या बायपास असतो, तर तो तिथे शिकवला जातो. मेडिटेशननं तुम्ही तुमचं कसं जीवन सुखी करू शकता, ह्या आजारातनं कसे बाहेर पडू शकता, याचा 6 दिवसाच्या कोर्स मी शिकलो. आज त्या गोष्टीला 26 वर्ष झाले. मी अजून ऑपरेशन केलं नाही आणि कुठल्याही प्रकारे त्या आजाराचं धास्ती करत नाही. मी आज मी एकदम फ्रेश आहे.

0: बर
1: दिवसातले 10-12 घंटे काही नाही कशात ना कशात व्यस्त असतो. तर हे ज्ञान फार वेगळं आहे आणि हे प्रत्येक तरुणांनी घ्यावं.
0: बरोबर.
1: कारण माझ्या ह्या वयात घेऊन फक्त मी माझ्या पुरतं करेल, पण तरुणांनी जर घेतलं तर ते जगापुढे एक मॉडेल तयार होईल. आणि ह्या ब्रह्मकुमारी मध्ये लाखो तरुण हायली एज्युकेटेड संबंध जगातले हायली एज्युकेटेड काम करतायत आणि सांगतायत की बाबा तुम्ही हे ज्ञान घ्या की ज्याच्यामुळे तुमचं जीवन श्रेष्ठ बनेल.
0: नक्कीच. आता तरुणांनी हे ज्ञान घेणं गरजेचं तर आहेच, कारण आजकाल आपण पाहतोय की डिप्रेशन छोट्या छोट्या गोष्टी झाल्या की डिप्रेशन येत आहे. मी एक ह्याच्यामध्ये जातोय, विचाराच्या गर्ततेत गुंततोय तो माणूस. तर जर या व्यक्तीला जर ब्रह्माकुमारीचा अभ्यास सुरू करायचा आहे किंवा तुम्ही जो अभ्यास केलेला आहे आपल्या ध्यानाचा असेल, ध्यान योगाचा असेल, जर यामध्ये यायचं झालं तर त्याने सुरुवात कशी केली पाहिजे? मग
1: भारतामध्ये प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये ब्रह्मकुमारीचं सेंटर आहे, त्याला गीता पाठशाळा म्हणतात.
0: बरोबर.
1: आणि जिल्ह्याच्या जागेवर एक मुख्य सेंटर असतं, ते आपल्या नगरचं महावीर नगरमध्ये ते सेंटर आहे. तिथे एक 7 दिवसाचा कोर्स असतो, एक अर्धा तासाचा असतो फक्त. आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, हे संबंध सृष्टीचक्र काय आहे, आपण जे आता भक्ती मार्गामध्ये जे काय शिकलो त्याच्यात निजात फार मोठा फरक आहे. म्हणून हा 7 दिवसाचा कोर्स करावा लागतो आणि मग आपल्याला समजायला लागतं की खरोखर हे जग अत्यंत सुंदर आहे. आपण त्याला विचारानं निगेटिव्ह थॉटनं सारखं बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. तर तुम्ही पहा, संबंध सृष्टीचं चक्र जे चालू आहे ते चालू राहणार. तुमची दृष्टी, तुम्ही आनंदित कसे राहाल, तुम्ही प्रत्येक माणसाबरोबर बोलताना आनंदानं प्रेमानं कसं बोलाल, त्याच्यातला आत्म्याशी तुम्ही संबंध ठेवला आहे का, शरीराशी ठेवला का, मग तो असाच आहे, तो तसाच आहे, त्यांनी हेच का खाल्लं, त्यांनी असंच का बोलला, ह्याशी आपल्याला काय करत. कर्माच्या फिलॉसॉफीप्रमाणे तो त्याच्या ड्रामाचा पार्ट पूर्ण करत असतो. आपण त्याच्यात विचार नाही करत, म्हणजे हॅपी राहतो म्हणून.
0: बरोबर. आणि आता मगाशीच तुम्ही आत्मा परमात्मा या बाबतीत बोललातच, तर मग आत्मा आणि परमात्मा यांच्यातलं जे नातं आहे, तर मग ते ब्रह्माकुमारी कसं स्पष्ट करतात? तुम्ही थोडक्यात काय सांगाल या बाबतीत?
1: थोडक्यात सांगणं फार अवघड विषय आहे. आपण सगळ्या धर्मातले लोक आत्मा परमात्मा याच्यावर बोलतात.
0: बरोबर.
1: कोणी सुप्रीम सोल म्हणतं, कोणी सोल म्हणतं, कोणी प्रत्येक धर्माने वेगळ्या प्रकाराने त्या परमात्म्याचं नाव ठेवलेलं आहे. कोणी शिव म्हणतो, कोणी महादेव म्हणतो, कोणी काय, पण ही संबंध विश्वाची चालवणारी एक अशी शक्ती आहे की तिला आपण परमपिता परमात्मा म्हणतो. आणि परमपिता पिता म्हटल्यावर तो आपला बाप झाला.
0: बरोबर.
1: बाप लेकाचं नातं कसं असणार? आपल्या स्वतःला आपण शरीर समजण्याऐवजी आत्मा समजलो. आपल्यामध्ये जी एक ऊर्जा आहे, ही ऊर्जा जर आपण समजून घेतली तर मग त्या परमपित्याची जी ऊर्जा आहे त्याचे आपले संपर्क वाढतात आणि मग तो जीवनाचा व्हॅल्यूज काय वेगळा तयार होतो.
0: आणि त्याचसोबत आता महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपली स्नेहालय संस्था तर कार्यरत आहेच, पण मग आता ब्रह्माकुमारीजमध्ये महिलांचा सहभाग कसा दिसून येतो आणि त्यांच्या जीवनामध्ये काय काय बदल घडतायत तुम्हाला दिसतंय?
1: ही संस्था आहे ना, ही चालवतेच महिला.
0: बरोबर.
1: कारण 100 वर्षापूर्वी ज्यांनी ही स्थापन केली, ज्यांच्यामध्ये परमेश्वराने येऊन हे ज्ञान सांगितलं, ते दादा लेखराज म्हणून कलकत्त्याचे ज्वेलर, तर त्यांना आम्ही ब्रह्मा बाबा म्हणतो.
0: ओके.
1: आणि ह्या ब्रह्मा बाबांनी महिलांच्या ताब्यात संबंध संस्थाला सुरुवात केली, कारण त्यावेळेला महिलांवर खूप अत्याचार व्हायचे, अनेक त्यांच्यावर संसारातले बंधनं राहायचे आणि महिला खूप महत्वाची पार्ट आहे आपल्या जीवनातला, कारण तिने आपल्याला जन्म दिला आहे. ती सगळं काय करू शकते, मग तिला आपण एवढं का आहेत. म्हणून त्यांनी महिलांना पुढे ठेवून ही संस्था उभी केली. या ट्रस्टमध्ये सगळ्या महिला होत्या. ही पाकिस्तानमध्ये कराची म्हणून गाव आहे, तिथे ही स्थापना झाली.
0: बरोबर.
1: नंतर मग माउंट आबूला आली.
0: ओके.
1: 350 मुलींना 14 वर्ष ह्यांनी ह्या ब्रह्माबाबांनी तपश्चर्या केली 14 वर्ष या महिलांना मुलींना घेऊन, आणि मग त्या संबंध संस्थेचा कारभार सांभाळतात.
0: नक्कीच. आणि तुम्ही स्वतः सुद्धा ध्यानाचं एक सेंटर चालवता, तिथं तुम्ही ध्यान करणं असेल, मनाची शांती असेल, या गोष्टींबाबतीत मार्गदर्शन देता, तर मग तिथे लोकांचा सहभाग आणि तिथे लोकांना काय काय अनुभव येतात?
1: हे काय ध्यान, ध्यान सगळ्या धर्मामध्ये किंवा सगळ्या महापुरुषांनी ध्यानाचे वेगळे प्रकार सांगितले, आणि जो तो प्रयत्न चांगला करतो तसं काय वाईट आहे असं नाही. पण हे जे ध्यान आहे ते मी आत्मा आणि तो परमात्मा हे दोघांमधलं नातं सकाळी पहाटे जर अमृत वेळा म्हणतो आपण त्याला, किंवा ब्रह्मयोग म्हणतो, ब्रह्मवेळ म्हणतो,
0: बरोबर,
1: त्यावेळेला जर बसून आपण हे जर आता त्यातला अभ्यास आहे, त्याची तपश्चर्या आहेत, काही दिवस खूप चिंतन केलं, अनुभव घेतल्यावर हे समजतं, आणि मग ती एक 4 वाजताची गोष्ट खूप सुंदर अनुभव येतो ध्यानाचा, आणि तो जो अनुभव आहे ध्यानाचा त्याची बरोबर कशानेच होणार नाही.
0: बरोबर. मग ते ध्यान करताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे?
1: ध्यान ठेवताना एक मिनिट सांगायचा विषय नाही, फक्त एकच पक्क करायचं की मी आत्मा आहे.
0: बर.
1: मी हे शरीर नाही, माझ्या शरीरामध्ये जो एक ऊर्जा आहे ही जर ऊर्जा निघून गेली की ही डेड बॉडी होती.
0: बरोबर.
1: मग ह्या ऊर्जाच रात्रंदिवस अनुभव करणं हे जर आपण केलं त्याला आत्मा म्हणतो, मी आत्मा आहे, आत्मा आहे, आत्मा आहे, आणि समोरच्याला प्रत्येकाला बघताना हे आत्मा आहेत, आत्मा आहेत असं जर बघितलं ही 1-2 दिवसाचा विषय नाही आहे.
0: बरोबर.
1: त्याला कित्येक काळ अनुभव घ्यावं म्हणजे प्रॅक्टिस करावी लागेल, मग नंतर जीवनच बदललं जात.
0: बरोबर. आता अनेकांना जमत नाही की प्रॉपर ब्रह्माकुमारी मध्ये सहभागी होणं, पण इच्छा असते, अनेकांना इच्छा असते की तिथे जे शिकवलं जातं ना ते थोडंफार तरी मी माझ्या आयुष्यामध्ये लागू करून घेईल किंवा त्याचा अवलंब करेन, की भले मला तिथे जाणं जमत नाही पण मी माझ्या घरातूनच मी त्या गोष्टी करेल. तर मग ब्रह्माकुमारींची जी सात्विक जीवनशैली आहे ती प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने अवलंबू शकतो
1: याचं काय माहिती का? त्या गोष्टीचं महत्व एकदा समजलं ना का परमेश्वर आपल्याला सांगतोय की तुमचं खानपान शुद्ध पाहिजे, तुमचे कर्मेंद्रिय जे कर्म करतायत त्याचं प्रत्येकाचं पवित्रता पाहिजे. आपण पवित्रता पवित्र म्हणजे कोणाला मारलं नाही किंवा काय म्हणजे अहिंसा झाली असं समजतो तसं नाहीये. ते आपल्या कर्मेंद्रियाकडनं जे काही होतं, आपण समजा कोणाबद्दल काही वाईट विचार केला तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो.
0: बरोबर.
1: पण आता हा विषय ताई फार
0: मोठा आहे,
1: मोठा आहे, तो 1 मिनिट सांगून जंबल होऊ शकते.
0: बरोबर.
1: तर मला असं वाटतंय
0: त्याचसोबत आपले जे भूषण सर आहेत इतिहास तज्ञ, इतिहास संशोधक आहेत, ज्येष्ठ पत्रकार होते, त्यांचं नुकतंच निधन झालं, पण ते देखील ध्यान करायला जायचे, ते देखील अशा गोष्टींमध्ये सहभागी होत होते, तर त्यांचा तुम्हाला एखादा अनुभव आला का किंवा त्यांच्याशी अशा गोष्टींची काही आठवण आहे का तुमच्याकडे?
1: खूप खूप आठवणी आहेत, कारण गेली 30-35 वर्ष मी त्यांच्या बरोबर होतो, आणि नुसता बरोबर नव्हतो तर आम्ही दोघांनी मिळून भरपूर काही कामं केलेत, स्नेहालाचे केलेत, अन्न हजारांचे केलेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते 2 वेळा माउंट आबूला 4-4, 5-5 दिवस काही शिबिरामध्ये गेले.
0: अरे वा.
1: आणि तिथं तो जो अनुभव घेऊन आले त्याचा त्यांच्या जीवनात फार उपयोग झाला. त्यांना कळालं की आपण किती व्हॅल्युएबल आहोत आणि आपण कोणत्या प्रकारानं हे आपलं जीवनाची उंची वाढवू शकतो हे ज्ञान त्यांना तिथं मिळालं आहे. तर मी त्यांना मग माउंट आबूच्या लोकांशी परिचय करून दिला, ते लोक इथे आल्यावर भूषण भाऊंनी त्यांच्या बी मुलाखती घेतल्या, आणि भूषण भाऊवर त्यांचा फार इफेक्ट छान झाला होता, आपण बी इतके व्हॅल्युएबल, इतके महान बनू शकतो.
0: ओके. म्हणजे भूषण सरांना सुद्धा या गोष्टीचा खूप जास्त
1: एकदा गेल्यावर परत दुसऱ्यांदा गेले ना.
0: बरोबर. नक्कीच. आणि ते त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या दैनंदिन आम्ही त्यांना बघायचो त्यातून ते दिसत होतं, आम्हाला सुद्धा जाणवत होतं, कारण त्यांची जी पॉझिटिव्हिटी आहे आणि त्यांचं जे आमच्यासोबतचं वागणं आहे, त्यांचं जे नॉलेज प्रत्येक वेळी आम्हाला प्रेरणा देत होतं की नवीन गोष्टी करा, पॉझिटिव्ह विचार करा, प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची त्यांनी आम्हाला खूप चांगली शिकवण दिली. तसं तर आणि आजकाल जे तरुण आहेत, आपण आता मोस्टली जेन्सीच म्हणतो त्यांना, तर ते अध्यात्माकडे जास्त वळताना दिसत नाही आहेत आपल्याला. आता सोशल मीडिया आली, सगळंच आलं, मग आता त्यांना जर अध्यात्माकडं वळवायचं आहे, या गोष्टींकडे वळवायचं आहे, तर मग कशा पद्धतीने वळवता येईल?
1: हे ज्याच्या त्याच्या भाग्यावर अवलंबून आहे, कारण 800 कोटी लोकसंख्येतनं फक्त 9 लाख लोक सत्ययुगाची स्थापना होताना राहणार आहेत.
0: बरोबर.
1: आता हा विषय मोठा आहे. ज्याचं भाग्य असेल तो ह्या ज्ञानात आपोआप येईल
0: नक्की.
1: आणि तो मग ज्ञानात आल्यावर त्याचे असे बरेच ज्ञानाचे तुम्हाला अनुभव सुद्धा व्हिडिओवर युट्यूबवर पाहायला मिळतील. त्या कसे ह्या ज्ञानात आले काय झालं ते हा छोटा विषय नाही. पण मला असं वाटतं का जे हे आता माझं बोलणं ऐकतायत आपलं दोघांचं संभाषण ऐकतायत त्या लोकांनी या ब्रह्मकुंभमध्ये जाऊन 7 दिवसाचा एक अर्ध्या तासाचा कोर्स करावा. तर जीवन काय आहे, जीवनाची व्हॅल्यू काय आहे.
0: आता त्याचसोबत प्रत्येक धर्माचे वेगवेगळे तत्व आहेत असं आपल्याला सांगितलं जातं. प्रत्येकाचे वेगवेगळे धार्मिक ग्रंथ आहेत. मग हे जे ब्रह्मकुमारी आहे हे एका टिपिकल धर्मापुरतं मर्यादित आहे, पंथापुरतं मर्यादित आहे की त्याची वास्तविकता वेगळी आहे, काय म्हणाल तुम्ही?
1: हे धर्म नाहीचे मूळ.
0: बरोबर.
1: हा सगळ्यात महत्वाचं काय, प्रत्येक जैन धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, यांच्यामध्ये अनेक विद्वान लोक, संत लोक आपल्या आपल्या प्रमाणे त्यांनी तो प्रचार केला. पण ज्यांना जसं पाहिजे तसं त्यांनी वाईट काम केलं असं नाही, समाजाला थोपून धरण्याचं काम त्यांनी केलं आहे. पण याच्या पुढची जी स्थिती आहे सत्ययुग, त्रेता, द्वापार आणि कलियुग,
0: बरोबर,
1: हे काय आहे? आपण लाखो वर्षाचं समजतोय कलियुग आहे किंवा काय, हे फक्त संबंध हा युग सत्ययुग, त्रेता, द्वापार, कलियुग 5000 वर्षाचं फक्त आहे.
0: बरोबर.
1: आणि हे जर मी आता म्हणलो तर आपल्या डोक्यामध्ये सगळ्यांचे लाखो वर्ष बसलेले आहे, त्याच्यामुळे ताई तुम्ही हा प्रश्न मला एवढा थोडक्यात सांगायला नका लो. सांगणं शक्य नाही. त्याला 7 दिवसाचा कोर्स करा, मग तुम्ही बी लोकांना सांगाल.
0: नाही, मी पण नक्कीच हा कोर्स करणारच आहे, कारण तुम्ही एवढं छान सांगताय की, आणि तुमचं व्यक्तिमत्वच इतकं सायलेंट आहे की हा कोणालाही पाहून वाटेल की हा व्यक्ती खूप सकारात्मक व्यक्तिमत्व आहे. मी तर नक्कीच करणार आहे.
1: भाग्य समजा का तुम्ही आज माझी मुलाखत घेऊन तुमच्यामध्ये जर हे परिवर्तन झालं तर तुमचं भाग्य.
0: नक्कीच नक्कीच. आणि त्याचसोबत तुमच्या सुखी जीवनाचं रहस्य सुद्धा यालाच म्हणावं लागेल. पण प्रत्येक संस्थेच्या स्थापनेचा एक काळ असतो, एक वेळ असती वगैरे. मग ही ब्रह्माकुमारीची स्थापना नेमकी कोणत्या शतकात झाली?
1: 1936 मध्ये ही स्थापना झाली.
0: बरं.
1: बरासा विषय आहे ताई, पण मी माझंच सांगतो थोडस. मी आज माझ्या वयाचे सिनियर सिटीजन हजारोनी आहेत आपल्या भारतामध्ये, खूप मोठी संख्या आहे. बऱ्याचशा लोकांशी माझा संपर्क आहे. ते प्रत्येक जण दुःखी आहे कारण त्यांना माहितच नाही का आपण किती व्हॅल्युएबल आहोत.
0: बरोबर.
1: घरामध्ये सून काय करते, तिला दिवसभर रागवणं, पोरांना शाळेत सोडणं किंवा पोरांशी बसणं, याशिवाय त्यांना भविष्याचं काहीच माहीत नाही. आणि ते मला समजलं, नुसतं समजलं नाही तर मी आज केडगाव जवळ एक फार्म हाऊस बांधलाय छोटासा.
0: अच्छा.
1: तिथे दिवसभर राहतो. अनेक योगी लोक, विद्वान लोक तिथे येतात, त्यांच्याशी चर्चा, गप्पा हे आहे. पण त्याच्यापेक्षा बी बघा, सगळ्या प्रकारचे सुख मी आता भोगतो. एक तर शारीरिक सुख, पारिवारिक सुख, मला परिवाराचा काही त्रास नाही. मला मुलांचा, पत्नींचा, कुणाचाही बी तुम्ही थोडं इथं बसा, हे काम करा, ते करा, काही नाही. आर्थिक व्यवस्था माझी, मला जेवढी जरुरी तेवढी व्यवस्थित चालली. शारीरिक सुख, आर्थिक सुख, राहायला एक सुंदरशी जागा, ह्या सगळ्या सुखानं मी भरपूर आहे. हे सुख फार क्वचित लोकांना मिळतं. ते मला मिळालं ते फक्त त्या परमेश्वराची कृपा आहे.
0: अनेकांचं स्वप्न असतं असं आयुष्य असावं म्हणून, पण हे तुम्हाला मिळालंय, तुमचं भाग्यही आहे. आणि तुम्ही ऍक्च्युअल परमेश्वराला ओळखलं, तिथे जाण्याचा मार्ग तुम्ही व्यवस्थितपणे ओळखला, त्यामुळेही तुम्हाला साध्य झालंय. पण मला हे विचारायचं आहे की आता तुम्ही ज्या या गोष्टीचा अभ्यास केला, हे फक्त आध्यात्मिक आहे, धार्मिक आहे की हे सायंटिफिक पण आहे?
1: जगातले मोठमोठे शास्त्र 140 देशात काम चालतंय. मुस्लिम देश आहेत, ख्रिश्चन देश आहेत, आणि तिथं जाऊन आपल्या ह्या गोष्टी सांगायचं सोपं नाही आहे. तिथे लगेच शूट करतात दुसऱ्या धर्माचं. हा धर्मच नाही, हा हे प्रत्येक मनुष्य इतका व्हॅल्युएबल आहे, तो कसा आहे हे सांगण्याचं काम. इथे धर्माचा प्रचार नाही, कोणती क्रियाकर्म नाहीत, कर्मकांड म्हणतात ते नाही, किंवा वयाचा प्रश्न नाही, शिक्षणाचा प्रश्न नाही. तुम्ही फक्त हे ज्ञान घ्या, ह्या कोणत्याही वयात कोणत्याही समाजाचा कोणचा असो त्याला घेता येतं.
0: अच्छा.
1: आणि ह्या संस्थेमध्ये करोडो लोक आता आहेत, ते काय वयाचे बंधनं नाहीत किंवा धर्माचा बंधन नाही, काय नाही, छान एक वेगळंच युग परिवार तयार झालाय.
0: त्याचसोबत आता मनशांतीने आपल्या आरोग्यावरती परिणाम होतो तर ते कळालंच, पण त्याचसोबत जर आपल्याला वेगळं काही पैलू पाहायचं झाला याकडे, तर सायंटिफिकही पाहिलं आपण, धार्मिकही पाहिलं, आणखी कोणते मुद्दे तुम्हाला थोडक्यात सांगता येतील?
1: ताई, फार अवघडच जायची गरज नाही, आपण फक्त स्वतःला आत्मा समजून जगाच्या ड्रामाच्या स्टेजवर आपला प्रत्येक जण आपला पाठ करतोय. मी त्या परमेश्वराचा परमपिता म्हणतो ना, पित्याचा मुलगा आहे,
0: बरोबर,
1: बस त्याच्यासारखं मला बनायचं एवढंच समजायचं, आणि ते पिता कसा आहे तसं मी आहे का एवढं स्वतःला अनुभव करत राहायचं.
0: नक्कीच. आणि तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलं की नेमकं आपण जर एक तो मार्ग स्वीकारला, आणि आपण मेन म्हणजे आहे की जीवनाचं सत्य कळालं पाहिजे आणि जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन तो बदलला पाहिजे, कारण अनेक विचार दिवसभरामध्ये पण येत असतात, सकारात्मक असतात, नकारात्मक असतात, पण त्या प्रत्येक गोष्टीकडे आपण पॉझिटिव्ह थिंकिंगनी कसं पाहिलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे, कारण जसं आपण विचार करतो तसंच आपण जगत असतो, तसंच आपले विचार पुढच्याला सुद्धा प्रभावित करत असतात. तुमच्याकडून मला खूप छान माहिती मिळाली, आणि मलाच नाही माझ्यासारख्या अनेक तरुण तरुणींना आणि आत्ताचे जेंजी आहेत त्यांना सुद्धा खूप छान शिकायला मिळालं असणार आहे. तर श्रोते हो, तुम्ही नक्कीच हा जो 7 दिवसाचा कोर्स आहे ॲटलिस्ट तुम्ही करून पहा, आणि तुमच्यामध्ये काय बदल होत आहेत ना हे मला नक्की सांगा. आणि खरंच बापूजी थँक्यू सो मच, तुम्ही इतक्या छान पद्धतीने आम्हाला समजून
1: सांगितलं. आपल्याला हा 7 दिवसाचा कोर्स ह्या कार्य आपल्या इथे रेडिओ सेंटर मार्फत करता येईल का, आपण त्याच्यावर विचार करू.
0: नक्कीच करूयात, नक्कीच करूयात,
1: घरोघर सगळ्यांच्या पोहोचेल तो.
0: नक्कीच. थँक्यू सो मच बापूजी, आणि तुम्ही आला, तुमच्याशी बोलता आलं, मला तुमच्यासोबत संवाद साधता आला, खरंच माझं नशीब आहे, आणि खरंच आला. थँक्यू सो मच.
1: थँक्यू.
2: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. दिलबंद गाणी हा आपला शो सुरू झाला आहे आणि आजच्या शोचा विषय आहे जाने अनजाने गीत. हा कार्यक्रम सादर केला आहे ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक, निवेदक, संगीत समीक्षक सुहास भाईमुळे यांनी.
2: रसिक श्रोते हो नमस्कार, मी सुहास भाईमुळे. आपण ऐकत आहात स्नेहालयाचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. आज आपण दिलबंद गाणी या आपल्या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये जरा हटके असा विषय घेतला आहे बरं का. कारण अनेक गाणी अशी आहेत की आपण ती नेहमी मोठ्या आवडीने खूप वेळा ऐकत असतो, पण त्या गाण्यांमध्ये काही काही शब्द आपल्या डोक्यावरून जातात आणि त्या शब्दांचं प्रयोजन, त्याचा नेमका अन्वयार्थ काय आहे हे आपण शोधायच्या भानगडीत कधीच पडत नाही. आजही मी खात्रीनं सांगू शकतो की अगदी 99% रसिक आणि गाण्याच्या क्षेत्रात कार्यरत असलेले कलाकारसुद्धा काही शब्दांचे अर्थ अगदी अचूक असे नाही सांगू शकत. आपल्याला अजून आपली माय मराठीच भाषा जर नीट बोलता येत नाही आणि पाहिजे तशी समजतही नाही, तर या इतर भाषांमध्ये असलेले अवघड आणि दुर्बोध असे शब्द आपण कधी समजून घेणार हो. पण प्रतिभावान अशा काही गीतकारांनी ते आपल्याला न समजलेले शब्द काही उगीचच गाण्यात वापरलेले नसतात. त्याच्या पाठीमागं निश्चितच काहीतरी कारण असतं. त्याचा जर आपण शोध घेतला ना आणि विचार केला तर ते निश्चितच जास्त मनोरंजक वाटतं. आपल्या चित्रपटसृष्टीवर पहिल्यापासूनच हिंदी, उर्दू, फारसी, अरबी या भाषांचा या फिल्मी गाण्यांवर फार मोठा प्रभाव दिसून येतो. तीच गोष्ट संगीताच्याही बाबत आहे. कारण उत्तर हिंदुस्तान आणि दक्षिण हिंदुस्तान किंवा मध्य हिंदुस्तान यामधले संगीत आणि गाण्यांची घराणी आणि प्रभाव अतिशय वेगवेगळा होता. तो एक वेगळा अभ्यासाचा विषय, तितक्या खोलवर आपल्याला आता जायचं नाही आहे. जे प्रतिभावान गीतकार होते ते अखंड हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यातून योगदान देत होते. त्यामुळं त्यांच्या प्रांतामधली भाषा, तिचा लहेजा आणि शब्दांचे वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने वापरण्यात आले होते. आपण एक उदाहरण पाहूया. जब प्यार किसी से होता है या चित्रपटामध्ये एक गाणं होतं, या आंखें उफ यू मा. लता मंगेशकर आणि रफी साहेबांनी गायलेल्या या गाण्यामध्ये उफ यू मा या शब्दांचा काय अर्थ असावा बरं, असा कधी आपण विचार केला का? मित्रांनो, उफ यू मा हा एक अरबी शब्द आहे. या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेला अरबस्थानातून काही मुली शूटिंग बघण्यासाठी आल्या होत्या आणि त्या शूटिंग बघता बघता काही विशिष्ट प्रसंगामध्ये तो प्रसंग आवडल्यानंतर त्या मुलींच्या तोंडातून सतत एक शब्द येत होता, तो म्हणजे उफ यू मा. मग काय, आपले गीतकार हसरत जयपुरी त्यांनी तो शब्द बरोबर धरला. त्या शब्दाचा अर्थ असा होतो की अय्या किती छान, किती सुंदर, किती अप्रतिम. मग त्यांनी त्या गाण्यांमध्ये त्यांनी अगोदर लिहिलेला जो मूळ शब्द होता तो थोडा बाजूला करून या शब्दाचा प्रयोग केला की तो नायक नायिकेच्या डोळ्यांचं वर्णन करताना म्हणतोय की ये आंखे उफ यू मा, किती सुंदर आहेत ना तुझे डोळे, किती अप्रतिम आहेत ना. पण आजकाल असं आपल्या प्रेयसीला म्हणण्याचा चान्स मला वाटतं फार थोड्या लोकांवर येतो बरं का. कारण बऱ्याच मुलींच्या डोळ्याला सतत सारखा सारखा मोबाईल पाहिल्यामुळं चांगला नंबरचा चष्मा लागलेला असतो. त्यामुळं असं आपल्या प्रेयसीच्या डोळ्यांचं वर्णन करायचा चान्स फार कमी लोकांना मिळत असेल. असो, हे गीत ऐकूयात आपण.

0: गीतकाराकडून गाण्यांवर प्रसंगाच्या अनुरूप भाषेचा संस्कार होतच असतो. अशावेळी त्या चित्रपटातल्या नायकाचं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर ठेवून काही मजेशीर शब्द वापरण्याचा प्रयोग पण केला जायचा, जेणेकरून त्या नायकाला अभिनयामध्ये नृत्यामध्ये काहीतरी विशेष स्किल दाखवायची संधी मिळायची. शम्मी कपूर त्यापैकीच एक. शम्मी कपूर म्हणजे उत्साहाचं दुसरं रूप. आपल्या जरा अवजड शरीरावर मात करून त्यांनी स्प्रिंग मॅन सारखे केलेले नृत्य हावभाव त्यावेळी भल्या भल्यांना जमले नाहीत. जंगली या चित्रपटामध्ये त्यांची जी नायिका होती ती पण तशी स्प्रिंगच्या बाहुलीसारखी हेलनच होती. या चित्रपटामधल्या या गाण्यामध्ये नायक म्हणतो की अय्या करू मै क्या सुकू सुकू. आता या सुकू सुकूचा काय अर्थ होतो पडले ना कोड्यात. मित्रांनो, सुकू सुकू हा एक जपानी शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ असा होतो की लवकरात लवकर, पटकन, झटकन, इमिडिएटली. म्हणून हिरो तिला काय म्हणतोय की तुला पाहिल्यानंतर माझं मन तर तुझ्यामध्ये पटकन हरवायला लागलंय, आता मला झटकन पटकन काहीतरी उपाय योजना करायला पाहिजे. म्हणून तो म्हणतो अय्या करू मै क्या सुकू सुकू, खो गया दिल मेरा सुकू सुकू.
1: अय्या करू

मित्रांनो, भाषा ही कुठलीही असली तरी ती माणसाच्या इतिहासाइतकीच विविध प्रांतामधली विविध रूपगुणांनी समृद्ध अशा पुरातन स्वरूपाची आहे. 12व्या शतकामध्ये म्हणजे आजपासून 850 वर्षापूर्वी अल्लाउद्दीन खिलजीचं राज्य होतं आणि त्याच्या दरबारामध्ये एक श्रेष्ठ कवी, गायक, संगीतकार आणि एक विद्वान असा ऑल इन वन एक व्यक्ती होता, तो म्हणजे अमीर खुसरो. त्यांचं साहित्य आज महाविद्यालयामधल्या उच्च शिक्षित पदवी परीक्षांसाठी सुद्धा आज सुद्धा अभ्यासलं जातं. फारसी आणि अरबी उर्दू भाषेचा प्रभाव तिथे जाणवतो. या भाषा थोड्या समजण्यासाठी अवघड जरूर आहेत, पण त्यामध्ये एक वेगळंच सौंदर्य आहे. अशा अमीर खुसरोंनी त्यावेळी एक गीत लिहिलं होतं, त्यामध्ये शब्द होते, जिहाले मस्किम मकुंभ रंजिश बहारे हिजरा बेचारा दिल है. आता या शब्दांचा मला कोणी पटकन अर्थ सांगाल का? नाही ना. किती वेळेला आपण हे गाणं ऐकलं असेल, पण याचा अर्थ शोधण्याचा कधी प्रयत्नही केला नसेल. हेच 850 वर्षापूर्वीच्या अमीर खुसरोंचे शब्द गुलजार साहेबांनी वापरून त्या गीताची गुलामी नावाच्या चित्रपटामधल्या प्रसंगाला अनुरूप अशी शाब्दिक पुनर्रचना केली. आणि हे गीत लता दिदींनी सहजरित्या त्याला योग्य न्याय देऊन उंचीवर नेऊन ठेवलं. जिहाले मस्किम मकुंभ रंजिश या शब्दाचा अर्थ असा होतो की माझं हृदय प्रेमालापामुळं अगोदरच बेहाल झालेलं आहे. आता अशा वेळी कुठल्या तरी वाईट हेतूनं किंवा शंकेनं किंवा टीका करायच्या हेतूनं माझ्या अशा जखमी बिचाऱ्या हृदयाकडं तू वेगळ्या नजरेनं पाहू नको. आता त्या हृदयामधली धडधड अशी होते आहे की मला प्रश्न पडला आहे की ती हृदयाची धडधड तुझी आहे की माझी आहे. सुनाई देती है जिसकी धडकन तुम्हारा दिल या हमारा दिल है.

आपल्या गीतांमध्ये अशा विविध रंगी अनवट शब्दांचा आविष्कार उतरवण्यामध्ये गीतकार हसरत जयपुरी, शैलेंद्र, राजा मेहंदी अली खां, राजेंद्र कृष्ण असे गीतकार अगदी आघाडीवर होते. हसरतजींचा सायोनारा सगळ्यांना आठवतच असेल. हसरत जयपुरी यांचं असंच एक रफी साहेबांचं गीत ससुराल चित्रपटामध्ये होते. त्या काळात ते बरंच गाजलं. तब्बल वर्षभर ते बिना का गीतमालामध्ये गाजतच होता. तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे चष्मे बद्दूर. आता मला सांगा, चष्मे बद्दूर म्हणजे नेमकं काय? चष्मे बद्दूर हा एक फारशी शब्द उत्तर हिंदुस्तान किंवा पाकिस्तान त्या भागामध्ये तिकडे अधिकांश पद्धतीने तो म्हणीच्या स्वरूपात वापरला जायचा. आजही जातो म्हणा. आपल्याकडे जसं आपण एखाद्याला दृष्ट लागू नये, नजर लागू नये म्हणून म्हणतो की तुला कोणाची नजर न लागू अशी प्रार्थना आहे. चष्म ए बद दूर अशी त्या शब्दाची फोड आहे. म्हणजे वाईट नजरेपासून तुला परमेश्वरानं दूर ठेवावं. चष्मे बद्दूर या शब्दाचा अर्थ असा काही आगळा वेगळा असेल असं तुम्हाला कधी वाटलंच नसेल ना. ऐकूयात ते सुंदरसं गाणं.

मित्रांनो, भाषा हे असं प्रभावी माध्यम आहे की त्यामधल्या विविधतेमधलं सौंदर्य आणि सौंदर्यामधली विविधता जर का रसिकतेनं पाहायची असेल तर हे आयुष्यसुद्धा कमी पडेल. आपण आजही आपल्या शुद्ध मराठीमध्ये बोलताना असे असंख्य शब्द आहेत की जे मूळतः मराठी नसून वेगवेगळ्या भाषेतून अशा पद्धतीने रूढ झाले आहेत की त्या शब्दांची आपल्या मराठी भाषेतली घुसखोरी कोणाच्या लक्षातही येत नाही. अर्थात त्या शब्दांची घुसखोरी पण खूप चांगली आहे, आपल्या भाषेचं सौंदर्य वाढवणारी आहे. हिंदीमध्ये सुद्धा सर्रास वापरले जाणारे आदमी, जमाई राजा, दवा, दिल, कोशिश, हालात, कमर, पेट हे सगळे शब्द हिंदी नसून फारशी आहेत. गझलचा अनभिषिक्त सम्राट मिर्झा गालिब यांच्या सगळ्या रचना फारशीच होत्या. त्यांच्या 1200 रचनांपैकी अवघ्या 300 रचना उर्दूमध्ये भाषांतरित केल्या गेल्या म्हणून त्या काहीशा उमजल्या तरी, नाहीतर त्यांचं उरलेलं 75% साहित्य आपण आजही समजूही शकत नाही. अशी बरीच उदाहरणं आहेत. 150 वर्षापूर्वी होऊन गेलेला शायर असाच एक मीर तकी मीर, बाजार चित्रपटासाठी खय्यामसारख्या प्रतिभावंत संगीतकारानं या 150 वर्षापूर्वीच्या शायराचे शब्द निवडले खरे, पण प्रश्न होता तो म्हणजे त्या शब्दांचा अर्थ सामान्य रसिकांना समजल की नाही याचा. लता दिदींनी नेहमीप्रमाणेच त्या 150 वर्षापूर्वीच्या शब्दांचा उच्चार, त्याचा लहेजा, त्याचा भावार्थ कुठल्या कुठे उंचीवर नेऊन ठेवला आहे. या गीतांचं रसग्रहण जर करायचं म्हटलं तर एक पूर्ण कार्यक्रम द्यावा लागेल मित्रांनो, इतका वेळ जाईल. तरी पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. ते गाणं होतं, दिखाई दिए यूं के बेखुद किया हमें आपसे भी जुदा कर चले आप. याचा अर्थ असा होतो की जसं तुला पाहिलंय तशी माझं स्वतःचं अस्तित्वच मी हरवून बसले आहे. आत्मस्मृती हरवली, बेखुद किया आणि स्वतःपासून मी अलग झालोय, तुझाच होऊन गेलोय. हमें आपसे भी जुदा कर चले आप. इथे आपसे या शब्दाचा अर्थ अपने आपसे म्हणजे स्वतःपासून असा आहे. पुढे हा शायर म्हणतो की परस्तिस किया तक के ए बुत तुझे हके बंदगी अदा कर चले आव. एखाद्या परमेश्वरासारखी तुझी मूर्ती बनून त्याची पूजा अर्चा करून माझ्या उपासनेची तपश्चर्या मी केली आहे. परस्तिस किया तक के ए बुत तुझे हके बंदगी अदा कर चले आव. श्रोते हो, फार सुंदर अर्थ आहेत. विस्ताराने बोलायचं म्हटलं तर आपल्याकडे एवढा वेळ नाही, त्यासाठी एक वेगळा कार्यक्रम द्यावा लागेल. तूर्त हे 150 वर्षापूर्वी लिहिलेलं सुंदर गीत ऐकूयात.

भाषेचा अभ्यास करायचा म्हटलं तर काळाच्या ओघात भाषेचा उद्धार न होता धिक्कारच झालेला दिसतो. भाषा वेळेनुसार अजून अजून आधुनिक आणि समृद्ध न होता उलट आपल्या मराठी भाषा आणि हिंदी भाषा यांचं दारिद्र्य आता अगदी अंगावर चिंध्या पांघरल्यासारखं उघडं नागडं दिसायला लागलं आहे. इतकी वाईट अवस्था सगळ्याच भाषांची झाली आहे आणि त्याला कारण आहे सहअनुभूती, सखोल विचार, संवेदना, अभ्यास आणि प्रतिभा याचा पडलेला दुष्काळ. 850 वर्षापूर्वीचे ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द आजही महासागरापेक्षा अथांग आणि अमृताहूनही गोड वाटतात. जगद्गुरू तुकारामांचे 400 वर्षापूर्वीचे शब्द आजही देहभान हरपून टाकायला कारणीभूत ठरतात. आणि आधुनिक आधुनिक म्हणणारे आजचे बुद्धिमान मनुष्य प्राणी दिवसेंदिवस एक पानभर मजकूर सुद्धा नीट वाचू शकत नाही किंवा हातात पेन आणि कागद घेऊन चार ओळी पण सलग लिहिता येत नाहीत अशी आजची अवस्था आहे. शब्दांशी आपण पूर्ण फरकत घेतलेली आहे. म्हणून एखादी गोष्ट आवडली किंवा सहमती दाखवायची झाली तरी आपल्याला मोबाईलवर शब्द सुद्धा सुचत नाहीत आणि रिप्लाय म्हणून आपण स्क्रीनवर अंगठा दाखवून मोकळे होतो. कित्येकदा तर 2-4 अंगठे दाखवले जातात म्हणजे आपण अंगठे बहादर झालो आहोत. याला निश्चितच प्रगती म्हणत नाहीत. गाण्याच्या क्षेत्रामध्ये 1980 नंतर इतकी प्रचंड पडझड आणि अधोगती सुरू झाली की गाण्यामध्ये शब्दच राहिले नाहीत. उरला तो फक्त धांगडधिंगा, पण तरी खय्याम साहेबांच्या पुढाकारानं बशर नवाज आणि शहरयार यासारख्या शायरांनी या भाषेला संजीवनी देण्याचा लाजवाब असा प्रयत्न केला. 1982 उमराव जान चित्रपटामधून रेखाच्या धारदार अदाकारीच्या कट्यारीनं आणि आशाच्या स्वच्छंदी स्वरांनी खऱ्या जाणकार रसिकांना सुखदरित्या घायाळ केलं. इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारो है, इन आँखों के वाबस्ता अफसाने हजारो है. यामध्ये वाबस्ता या शब्दाचा अर्थ संबंधित, निगडीत असा होतो. या माझ्या डोळ्यांच्या बाबतीत त्याच्या निगडीत अनेक कथा दंतकथा प्रचलित आहेत असं ती म्हणते. पुढे ती म्हणते इस शम्मे फरोजा को आंधी से डराते हो. यामध्ये शम्मे फरोजा म्हणजे तेजाने जळणारा दिवा. इस शम्मे फरोजा के परवाने हजारो है. मित्रांनो, गाण्यांचे शब्दांचे रसग्रहण करायला खरं म्हणजे रात्रही पुरणार नाही. तेव्हा थोडक्यात गंमत, हे शेवटचे डोळ्यासंबंधीचं गीत आपल्या डोळ्यांवर झोप यायच्या आत आपल्याला ऐकवून मी आपली रजा घेतो. शब्बा खैर, खुदा हाफिज़.

0: नगरकर आजच्या दिलबंद गाणी या कार्यक्रमाचा विषय होता जाने अनजाने गीत. हा कार्यक्रम सादर केला ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक निवेदक संगीत समीक्षक सुहास भाईमुळे यांनी. आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

नमस्कार, मी शशांक शेंडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.